मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्जवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्जवर आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 13/1948 अर्थात 4 जुलै 2026. सकाळचे 5:55 आणि 39 सेकंद झाली आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

0: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज.
2: प्राइम मिनिस्टर विल आल्सो बी विजिटिंग.
3: प्रधानमंत्री सांस्कृतिक और

हरिहरन यांनी गायलेली हनुमान स्तुती आपण ऐकली. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10:53 झाली आहेत. भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत प्रभात वंदन. कार्यक्रमात सुरुवातीला कुमार गंधर्व यांनी गायलेली भूपाळी ही रचना बाळ कोल्हटकर

पंडित कुमार गंधर्व आणि सहकलाकारांनी गायलेली भूपाळी आपण ऐकली. यानंतर संत तुकारामांचा अभंग पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.

देवकी पंडित यांनी गायलेला संत मुक्ताबाईंचा अभंग आपण ऐकला. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयतीर्थ वेउंडी यांच्या स्वरातील अभंग.

संत मीराबाईंची ही रचना सुमन कल्याणपूर यांनी गायली होती. प्रभात वंदन या कार्यक्रमात शेवटी वसंत बापट यांची रचना समूह स्वरात.

0: समूह स्वरातील या गीताबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर कृषी वार्ता या कार्यक्रमात बाजरी लागवड ही संकलित माहिती.
1: मंडळी, तृणधान्यांपैकी चौथ्या नंबरचं खरीपातलं महत्वाचं पीक म्हणजेच बाजरी. बाजरी साधारण 90 दिवसात तयार होते. हलक्या जमिनीत कमी पावसाच्या भागात कमी उत्पादन खर्चात धान्य आणि चारा म्हणून तिचा उपयोग केला जातो. शिवाय दुबार पीक पद्धतीला देखील हे पीक उपयोगी असं आहे. बाजरीचं पीक हे हळवं पीक म्हणून ओळखलं जातं. 400 ते 700 मिलीलिटर पर्जन्यमान असणाऱ्या दुष्काळी भागात हलक्या जमिनीपासून मध्यम खोल भारी जमिनीत देखील हे पीक चांगलं वाढतं, चांगलं उत्पादन देतं. ज्या क्षेत्रात बाजरीचं पीक घ्यायचं आहे त्या क्षेत्राची चांगली मशागत करावी. एकरी साधारण 5 ते 6 टन शेणखत घालून राहुरी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार बाजरी पेरायची असेल तर सरीवरंभा काढून ठेवावा आणि सरळ पेरणी करायची असेल तर रान सपाट करून ठेवावं. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर साधारण 15 जुलैपर्यंत आपण बाजरीची पेरणी करू शकतो. पेरणी करण्यापूर्वी केवड्याच्या नियंत्रणासाठी 6 ग्रॅम प्रति किलो मेटल एक्सिलची बाजरीच्या बियाणाला प्रक्रिया करावी. तसंच 20% मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यानंतर तळाशी राहिलेले बी हे सावलीत वाळवून त्याला ॲझोस्पिरिलम अगर ॲझॅटोबॅक्टर अधिक PSB ची प्रक्रिया करावी आणि त्यानंतर सरीवरंब्यावर अगर सलग क्षेत्रात बाजरीची पेरणी ही साधारण 45 सेंटीमीटर अंतरावर करावी. एका एकराला साधारणतः 1.5 किलो बी लागतं. श्रद्धा सबुरी ARMP 9291 परभणी संपदा तसंच काही खाजगी कंपनीच्या संकरित जाती भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्या पूर्व अनुभवानुसार पेरणीसाठी आपण योग्य ती जात निवडावी. पेरणीला उशीर झाल्यास अरगट या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो पेरणी वेळेत करावी. पेरणी करताना ती उताराला आडवी करावी. बाजरी उगवल्यानंतर 2 रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर राहील अशा पद्धतीने विरळणी करावी. साधारण एकरी 80 ते 85 हजार रोपं राहिली पाहिजेत. बाजरीचं क्षेत्र हे तणविरहित ठेवण्यासाठी बाजरी पेरल्यानंतर लगेचच पीक उगवण्यापूर्वी ॲट्रॅझिन हे तणनाशक 1 किलो 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारावं. पट्टा पद्धतीने पेरणी केली असल्यास महिन्याच्या आत कोळपणी केल्यानंतर पट्ट्यात बळीराम नांगरानं चांगली सरी काढावी, म्हणजे या सरीत पावसाचं पाणी साठून शेजारच्या बाजरी पिकाला त्याचा उपयोग होतो. सरीवरंब्यावर पेरणी केल्यास देखील साठवलेल्या ओलाव्याचा चांगला फायदा होतो. बाजरी अधिक तूर 4:2 अगर 3:3 या प्रमाणात घेतल्यास आपल्याला शाश्वत उत्पादन मिळू शकतं. हलक्या जमिनीत बाजरी अधिक मटकी 2:1 या प्रमाणात आंतरपीक घ्यावं, म्हणजे एकरी जास्त नफा मिळतो. बाजरीचं पीक काढल्यानंतर जुजबी मशागत करून हरभरा करडई अगर कांद्याचं पीक दुबार पीक म्हणून रब्बी हंगामात घेता येतं. म्हणजेच बाजरी हे पीक आंतरपीक पद्धतीसाठी देखील आणि बहुविध पीक पद्धतीसाठी देखील खूप उपयुक्त असं आहे. चांगल्या व्यवस्थापनात एकरात साधारण 8 क्विंटलपासून ते 14 ते 15 क्विंटलपर्यंत आपण उत्पादन मिळवू शकतो.
0: कृषी वार्ता या कार्यक्रमात बाजरी लागवड ही संकलित माहिती आपण ऐकली. संकलन आणि वाचन महेश इनामदार यांचं होतं. श्रोतेहो, कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामानाच्या अंदाजानुसार आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर इथं अतिमुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिला आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: नमस्कार श्रोतेहो. लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्ह असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलीं

0: येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्हं असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाचे आतडे अडकू शकते, अशावेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यतः बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंद नाही आहे. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अभ्रकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्नियाची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी ह्यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. ह्या दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्य वेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात. त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.
1: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:50 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो. तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनर्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
2: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलले की नदीच्या छोटे छोटे ओळे हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती GR काढलंय की आपल्याला डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे कि नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं. आज जेव्हा आपण

0: परदेशात बघतो इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला आहे. त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचं डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाऊन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं. तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसत आहेत की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो, पण आपण त्याच्या काही हे करत नाही, आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत, म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला, तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे. आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चालू आहे, म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो, कुठेही फिरवतोय. म्हणजे एक लक्षात ठेवा, नदीच्या मियांड्रिंग ही खूप गरजेची असते, म्हणजे जी फिरून फिरून जाते ना, म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीवबद्दल, माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला, आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे, त्या पद्धतीने नदी, त्याला मियांड्रिंग म्हणतात, ते मियांड्रिंग आपण संपून टाकलं. आपण काय केलं, आपण आपल्या नदीला स्ट्रेट करून टाकलं, आपल्या टाऊन प्लॅनिंगला पूर्ण मियांड्रिंग करून टाकलं, म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
1: श्रोतो, मागच्या चार भागांमध्ये आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:55 झाली आहेत. यानंतर आपण ऐकणार आहात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा.
3: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे तो, नको काय म्हणतेस?
4: तात्या, त्याचं दात लई बाध आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया, आणि ते बी फास्ट.
4: मग चालते की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या एक गाणे ताजे तवाने 7:20 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल 7:25 7:40 गाणी मनातली सकाळी 8:00 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या चिंतन हा चिंतामणी या प्रायोजित कार्यक्रमाची वेळ 8:40 8:55 लखलख चंदेरी यामध्ये आज मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल सकाळी 9:10 सांगली विशेष हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 पुनःप्रसारित केला जाईल स्वरांजली या विशेष संगीत कार्यक्रमामध्ये आज अदिती देशमुख यांचं गीत गायन आकांक्षा नगरकर यांचं आणि संगीत सुमंत नगरकर यांचं 9:40 नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा प्रसारित होईल मराठी चित्रपट संगीत सकाळी 10:00 10:30 महानायक या विश्वास पाटील यांच्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आणि त्यानंतर बालगीतं सकाळी 11:00 कार्यक्रम गाता रहे मेरा दे

यामध्ये द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर या मालिकेतला भाग 15 लेखन आणि निवेदन अमोद मराठे यांचं, त्यानंतर भावधारा। दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात भेटी घाटी या सदरात रक्तदानाचा विक्रमी आदर्श निर्माण करणाऱ्या रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांच्याशी संवाद, आणि साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 1 हिंदीतल्या बातम्या, गीतबहार 1:05, राष्ट्रीय मराठी बातमीपत्र 1:30, धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 प्रसारित होईल। 1:45 भावधारा, आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम 1:55। दुपारी 2 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। दोपहर समाचार दुपारी 2:15, 2:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रिया सुरेश यांचं गायन आपल्याला ऐकता येईल।

संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत युओ आणि 5:30 यामध्ये आज शीतल पाटील यांचं कविता वाचन 6 वाजता हिंदीतल्या बातम्या 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात विठ्ठल उमप आणि सहकलाकारांनी सादर केलेली लोकगीतं आम्ही प्रसारित करू संस्कृत बातम्या 6:20 सहक्षेपित केल्या जातील 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा 7 वाजता प्रादेशिक बातम्या 7:15 विधिमंडळ समालोचन माझं घर माझं शेत 7:30 आज यामध्ये पशुपालन शेती एक संकल्पना हा डॉ व्यंकटराव घोरपडे यांनी लिहिलेला संवाद आणि भाजीपाला पिकासाठी मार्गदर्शक तत्व ही संकलित माहिती 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या भावधारा 8:15 समाचार संध्या 8:45 9:00 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र स्पॉटलाईट 9:15 राष्ट्रीय साहित्य पत्रिका 9:30 आणि रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम सहक्षेपित होईल 11:05 इंग्लिशमधल्या बातम्या ही होती आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा

0: स्वामी विवेकानंद म्हणत, खंबीरपणे उभे राहा, धैर्यवान व्हा, सर्व दायित्व स्वतःच्या खांद्यावर घ्या, जाणून असा की तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात.
1: काका काका, काकू तुम्हाला हाका मारतायत.
2: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते, म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठाऊ.
1: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आमरस, श्रीखंड, सगळं दर्जेदार निवडक मिळतं.
2: तेल, तूप, गुळ मिळतो, इसेन्स, कलर, अनारसे, लाह्यापीठ, हो, जिरं, मिरी, सुंठपूड.
1: हो,
2: मग दांडेकरांच्याकडे जातो.
1: कुठं?
2: दांडेकर आणि कंपनी.
1: हा,
3: दांडेकर, मारुती चौक आणि विश्रामबाग, सांगली.
0: बालसभा.

0: एक निवेदन. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील कोल्हापूर गडहिंग्लज नागनवाडी रस्ता इथं हिरण्यकेशी नदीवर नवीन पुलाच्या बांधकामाचं काम सुरू आहे. त्यामुळे नवीन पुलाच्याच ठिकाणी वाहतुकीसाठी नदीमधून तात्पुरता वळण रस्ता केला आहे. मात्र या रस्त्यावर पाणी आल्यामुळे हा रस्ता खचलाय आणि तुटलाय आणि त्यामुळेच वाहतुकीसाठी धोकादायक झालाय. त्यामुळेच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. या ठिकाणी वाहतूक बंद असल्यामुळे पर्यायी मार्ग गडहिंग्लज गिजवणे बेळकुंदी इंचनाळ गजरगाव महागाव किंवा गडहिंग्लज दोंडगे जरळी भडगाव किंवा गडहिंग्लज गिजवणे बेळगुंदी इंचनाळ हरळी खुर्द या रस्त्याचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10,00,000 रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये दुसरा T20 सामना. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज दिल्यानं पालघर, ठाणे यासह काही जिल्ह्यांमध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही बंधारे पाण्याखाली गेले असून शिवणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागलं आहे. गडहिंग्लज इथल्या पर्यायी पुलाचा भाग खचल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा आणि मिरज तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यानं पाणी पातळीत वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. वरंद घाटात दरड कोसळल्यानं महाड भोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट 6 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच रात्रीच्या वेळेस पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहरातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनानं नागरिक आणि व्यापाऱ्यांना

0: सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल अर्थात एनडीआरएफचं 26 जणांचं पथक आधीच चिपळूणमध्ये दाखल झालं आहे. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात काल मोठी दरड कोसळली, त्यामुळे महामार्गावर काही भागात एकेरी वाहतूक सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरूच होती. तळेरे गगनपावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटात काल दुपारी दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. कुडाळ तालुक्यात अकेरी गावात एका शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. धुळे शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातून तापी पाणीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुलवाडे मध्यम प्रकल्पाची पातळी वाढत असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे मालेगाव शहरातील घर कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसंच शेळगाव प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातले उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेलं पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातल्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि संबंधित स्थानिक प्रशासनाला तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पाऊस सक्रिय झाल्यानं आता राज्यातल्या शेतकऱ्यांचीही लगबग वाढली असून पावसाला उशीर झाल्यानं खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगानं जाणून घेऊया रत्नागिरी जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
1: रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून 6 जूनला दाखल झाला आणि 3-4 दिवसातच ओसरला. त्यानंतर त्याने थेट 10-12 दिवसांची दडी मारली. त्यामुळे पाणी टंचाई आणि शेतीची कामं या दृष्टीने अत्यंत चिंतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र आता गेला आठवडाभर सतत कोसळत असलेल्या पावसामुळे चित्र पूर्ण पालटलंय. सर्व तालुक्यांमधल्या महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी या कालावधीत लक्षणीयरित्या वाढली आहे. 1 जून ते 3 जुलै या कालावधीत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 22% पाऊस झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत 31% पाऊस झाला होता. मधल्या काळात पाऊस न पडल्यामुळे भातशेतीची कामं रखडली होती, मात्र आता त्यांनी पुन्हा वेग घेतलाय. काही ठिकाणी तर भाताची लावणीही झाली आहे. 30 जूनपर्यंत सरासरीच्या 4% क्षेत्रावर भाताची तर सरासरीच्या 3% क्षेत्रावर नाचणीची लागवड झाली आहे. हे प्रमाण कमी असलं तरी पावसाचा सध्याचा जोर पाहता ही कामं लवकरच पूर्ण होतील. शेतकऱ्यांना वेळेवर आणि मुबलक प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केलंय. खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं काल सरकारच्या वतीनं विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये लहान मुलांसाठी अयोग्य अशी काही घातक रसायनं आढळून आली आहेत, त्यामुळं शाळांच्या आसपासच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. पुणे शहरात अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भूमिगत दुहेरी वीज वाहिन्या उभारण्यासह नवीन उपकेंद्र उभारण्याचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहितीही बोर्डीकर यांनी काल विधानसभेत दिली. याबाबत भीमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि सननियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री वितरण करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न

0: औषध प्रशासनानं दिलं आहे. काही हॉटेल आणि उपाहार चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. नांदेड जिल्ह्यातल्या 2 शाळांमधून पोषण आहारासाठी वितरित केलेला सुमारे 2,34,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. नाशिक विभागामध्ये 2 दिवसात 20 हॉटेल्स आणि अन्न आस्थापनांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले असून परवाना नसलेल्या 4 आस्थापना तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 10 मिठाई विक्री आस्थापनांची तपासणी केली. त्यामध्ये 7 खवा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून 93 किलो साठा नष्ट करण्यात आला. श्रीराम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातला 2 T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 7 सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेस्टरले स्ट्रीट इथं पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरमध्ये 2 T20 सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. एक गाणे ताजे तवाने.

येशुदास आणि सुहासिनी यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपले मनापासून स्वागत करते. मंडळी, आज शेती क्षेत्रात हवामान बदल, उत्पादन खर्च आणि स्पर्धात्मक बाजारपेठ यांच्यासारखी अनेक आव्हानं आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधन, नवतंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीसाठी महाबीज कोणती पावलं उचलत आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: सर, 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे, जेव्हा 1976 महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमिन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं

0: हमकाज होतं, परंतु जसं जसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर पाच राज्यांमध्ये सुद्धा बीज उत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
1: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता
0: ते अत्यंत महत्वाचा. बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळं इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाण्याची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमच्या जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
1: बरं, 23 प्रक्रिया
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. आपण बघतोय की आता बदलतं हवामान हे एक संपूर्ण जगासमोर एक आव्हान आहे आणि शेतकऱ्यांना तर त्याचा जास्त परिणाम भासतो. तर बदलतं हवामान आहे, तसंच बदलत्या गरजा देखील आहेत शेतकऱ्यांच्या. तर हे सगळं लक्षात घेऊन आपण काय नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत?
0: मी आपल्या सर्वांना माहित आहे आता अल निनोचा इफेक्ट आपण वर्तमानपत्रातून वाचतोय, सर्व पर्यावरण तज्ञ इशारा देत आहेत. आता ह्या वर्षीचं तर एक इशारा आहे परंतु भविष्यामध्ये असे अनेक प्रकारचे अडथळे म्हणा किंवा स्पीड ब्रेकर म्हणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका बाजूने हे अडथळे आहेत, दुसऱ्या बाजूने वाढती लोकसंख्या आहे, तिसऱ्या बाजूने मागणी मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याची येत आहे आणि त्याचबरोबर अन्नधान्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा बऱ्याच ठिकाणी डिटोरेट होत असल्याची चर्चा वैज्ञानिक लोक करत आहेत कारण अनेक आजार बळावलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर, यामुळं जे काय आता रिसर्च पेपर पब्लिश होतात कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एका बाजूने आपण शेतीतील उत्पादकता वाढवत असताना त्या उत्पादकतेची क्वालिटी सुद्धा आता तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि भावी पिढी जी आहे विशेषतः विद्यार्थी यांच्यासाठी सकस आहार निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं उत्पादकता निर्माण केली पाहिजेत आणि सकस आहार त्याच्यातून कसा निर्माण झाला पाहिजे आणि ते करण्यासाठी बियाण्याच्या पातळीवरच काय काय आपल्याला सुधारणा करता येतील आणि चांगल्या बियाण्याच्या माध्यमातून हाय क्वालिटी प्रोडक्शन कसं शेतीमध्ये तयार करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करतोय. आमच्या सर्व जनरल मॅनेजर सोबत यांच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांचं आम्ही मार्गदर्शन घेतोय, शासनाचं मार्गदर्शन घेतोय आणि सुदैवानं शासन केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत शेती उत्पादकता आणि शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये महामंडळ एक घटक म्हणून प्रामाणिकपणे आणि सातत्यानं काम करणार आहे याची मात्र मी खात्री देतो.
1: सर, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये महाबीजचं खूप मोठं त्याला सहकार्य आहे म्हणा किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग आहे, तर तो कशा पद्धतीचा आहे?
0: नाही, ह्याला पोकरा असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं. पोकरांच्या माध्यमातून सुद्धा शासनाने आपल्या काही 21 जिल्ह्यामध्ये त्याचं काम सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने काही पावलं उचललेली आहेत. तो विशेषतः पर्यावरणाशी संबंधित आहेत. पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी पर्यावरणावर मात करून जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल याच्या संदर्भामध्ये पोकरा काम करत आहे आणि त्याच्यासोबत आमचा एमओयू झालेला आहे, सामंजस्य करार बियाणे महामंडळाने केलेला आहे आणि त्या माध्यमातून बियाणे असतील किंवा कीटक

0: नाशक सारखे आपल्या जे कृषी विभागामार्फत जे बुरशी नाशक आहे जे बियाण्याच्या प्रक्रियेसाठी वापरले जातात किंवा ट्रायकोडर्मा आहे अजोटोबॅक्टर्स आहेत असे जे काही प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट महाबीजच्या माध्यमातून आम्ही पोकराच्या योजनेतून शेतकऱ्यांना पोहोचवतो आणि मॅक्झिमम त्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम आहे त्या ठिकाणी म्हणजे हजारो महिलांना ज्या महिला शेतकरी भगिनी आहेत काम करतात त्यांचे गट तयार केलेले आहेत आणि त्यांना पोकराच्या माध्यमातून जे काही सबसिडी दिली जाते जे काही बायोफर्टिलायझर दिले जातं बी बियाणे दिले जातं ते देण्यासंदर्भामध्ये महामंडळ त्यांच्या सोबतीनं हातात हात घालून काम करत आहे.
1: बरोबर आहे सर. आताच तुम्ही उल्लेख केला की महिलांच्या बचत गटांचा महिलांचे बचत गट आहेत तसंच एफपीओज आहेत किंवा युवा उद्योजक आहेत ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे तर ह्या सगळ्यांसाठी काय आपण सांगू शकता की काय काय आपण योजना राबवू शकता.
0: आता या संदर्भामध्ये आम्ही मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू केलेली आहे कारण आतापर्यंत मी आता सीओ जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी असताना बघितलंय महिला बचत गट खूप प्रभावीपणे काम करत आहेत. आमच्या आता महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे कसं सोपवता येईल याच्या संदर्भात आम्ही अभ्यास सुरू केलेला आहे. युवा वर्ग सुद्धा आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. शेतकऱ्यांचे जे गट आहेत त्या गटाच्या माध्यमातून आता मला आपल्याला सांगितलं पाहिजे सर्वांना विदर्भामध्ये विशेषतः अमरावती विभागामध्ये शेतकऱ्यांचे फार्मर्स ग्रुप तयार झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत सामंजस्य करार झालेला आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी बियाण्याच्या उत्पादनापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यासोबत आम्ही आता टायअप केलेला आहे आणि हे जे तिन्ही घटक आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना युवाच्या माध्यमातून ह्या उद्योगामध्ये युवकांना आणि जे शेतकऱ्यांचे गट तयार होतात फार्मर्स ग्रुप तयार होतात त्यांना सुद्धा प्रेरणा देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांना या प्रभावामध्ये आणलं तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल मोठ्या प्रमाणामध्ये महामंडळ शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि विशेषतः महिला ह्या अतिशय कार्यक्षमपणे काम करतात बचत गटामध्ये मी फार जवळून पाहिलेलं आहे आणि अनेक महिला माता भगिनी शेतात काम करतात तर त्यांच्यापर्यंत महामंडळ जर पोहोचायचं असेल तर आम्हाला बचत गटाकडे जावं लागणार आहे आणि ते निश्चित येत्या काळात तुम्हाला दिसेल की आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा महामंडळ काम करत आहे.
1: अरे वा खूपच चांगलं कारण आपण म्हणतो की 50% महिला आज देशात आहेत त्यांची जी कार्यक्षमता आहे त्याचा आपण नक्कीच उपयोग केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल की विकसित महाराष्ट्र या दृष्टीने महाबीजचं सध्या काय काम चालू आहे आणि एकूणच तुम्ही आपल्या सगळे शेतकरी बंधू भगिनी आहेत त्यांना काय आवाहन कराल.
0: निश्चितपणे माझं सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनम्र विनंती आहे की आपण महाबीजचे जे काही प्रॉडक्ट आहेत मग बी बियाणे असतील बायो फर्टिलायझर्स असतील रोप असतील या सगळ्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या कारण जेव्हा एखादं नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शासन सर्वतोपरी आपणा सर्वांना मदत करते तुम्हाला आम्हाला सर्वांनाच मदत करतं. जेव्हा एखादी वस्तू खरेदी करायची आहे तेव्हा शासन अंगीकृत असलेल्या महामंडळाचं जे काही प्रॉडक्ट आहेत कारण मी अत्यंत नम्रपणे सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की महामंडळ बियाणे तयार करत असताना डोळ्यात तेल घालून बियाणे तयार करतं जे प्रॉडक्ट तयार करतं ते शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार केलेलं असतं आणि त्यानंतर सरते शेवटी त्याची किंमत ही अतिशय वाजवी ठेवलेली असते. तुम्ही यावेळेच्या सीझनमध्ये जरी बघितलं उदाहरणादाखल सोयाबीनचं जर बियाणे बघितलं तर इतर कंपन्याचे सगळे बियाणे हे 110, 120, 125, 150 पर्यंत आहेत दर आमचे फक्त 90 रुपये आहेत. इतका फरक आम्ही ठेवलेला आहे कारण महामंडळासोबत शासनाचा अंगीकृत उपक्रम असल्यामुळं पुरस्कृत उपक्रम असल्यामुळं शेतकऱ्याचं हित याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बाजारामध्ये जेव्हा या बियाणे असतील किंवा अलाइड प्रॉडक्ट असतील हे खरेदी करत असताना महामंडळाच्याच उत्पादकतेला प्राधान्य द्या आणि डोळे झाकून निश्चितपणे तुम्ही हे खरेदी करा तुम्हाला कुठलीही त्याच्यामध्ये अडचण येणार नाहीये. आणि येत्या या खरीप हंगामासाठी मी समस्त शेतकरी बांधवांना महामंडळाच्या वतीने माझ्या वतीने मनापासून आपलं शुभेच्छा देतो. येणारा हंगाम जरी काही अडचणी असल्या तरी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे महामंडळ आपल्या सोबतीला आहे त्यामुळे कुठेही खचून न जाता उदास न होता संकट हे येणारेच असतात संकटावर मात करण्यासाठी आपण कंबर कसली पाहिजेत त्यामुळे आपण महामंडळ आपल्या सोबत आहे मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी जाता जाता अतिशय प्रेरणादायी असा संदेश आमच्या सगळ्यांना दिलेला आहे. आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना केलं. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप धन्यवाद मनापासून आभार.

मित्रांनो, आजच्या भागातून महाबीज हे केवळ बियाणे उत्पादनापुरते मर्यादित नसून संशोधन, टिश्यू कल्चर, जैविक खते, जैविक बुरशीनाशके आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याचं कार्य करत असल्याचं आपल्याला स्पष्ट झालंय. सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करताना महाबीजने गुणवत्ता, विश्वास, नवकल्पना आणि शेतकरी सक्षमीकरणाचा ध्यास कायम ठेवला आहे. आगामी काळातही ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीची विश्वासार्ह भागीदार राहील असा विश्वास वाटतो. या भागातही आपल्याला मार्गदर्शन करत होते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर, आपण इथे आलात आणि उत्तम मार्गदर्शन आमच्या सर्व बंधू भगिनींना केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिल खुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

0: सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत सी रामचंद्र यांचा होता.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 मिनिटांनी. प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.

0: राणी वर्मा यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार शांताराम नांदगावकर, संगीत अशोक पत्की यांचं होतं.
1: काका काका, काकू तुम्हाला हाका मारतायत.
2: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठाऊ.
1: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजल्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ.

0: आपल्याला श्रीखंड सगळं दर्जेदार निवडक मिळतं.
1: तेल तूप गुळ मिळतो, इसेन्स कलर, अनारसेल आयापीठ, जिरंगिरी, सुंठपूड. मग दांडेकरांच्याकडे जातो.
0: कुठे?
1: दांडेकर आणि कंपनी.
0: हा,
2: दांडेकर, मारुती चौक आणि विश्रामबाग, सांगली.

0: वंदना विटणकर यांचं प्रदीप विलास यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. हे गीत हेमंत कुमार यांनी गायलं होतं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
2: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या 1st आणि 3rd सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत शांक नील यांचं होतं. कार्यक्रमात शेवटी कंचन यांनी गायलेली गुरुनाथ शेणॉई यांची गीतरचना, संगीत रंजना प्रधान यांचं आहे.

कांचन यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतात. सुरुवातीला समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. 8:30 आपण ऐकाल मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या.

आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मँचेस्टरमध्ये रंगणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जात आहेत. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या टर्मिनलसाठी 480 कोटी रुपये खर्च आला असून वार्षिक 20,00,000 प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. जोधपूरमधील उडान योजनेचं अनावरणही त्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर बलोत्रा इथं त्यांच्या हस्ते सुमारे 1,00,000 कोटींहून अधिक विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान गुजरातमध्ये साणंदला जाऊन तिथे उभारण्यात आलेल्या सीजी सेमीच्या आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट या सुविधेचं उद्घाटन करतील. भारताच्या सेमीकंडक्टर निर्मितीच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. इंडिया सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत मंजूर झालेल्या पहिल्या 4 प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 6 जुलै ते 11 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया प्रजासत्ताक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान या देशांना भेट देणार आहेत. गेल्या 4 दशकांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा न्यूझीलंडचा हा पहिलाच शासकीय दौरा असेल. फ्रान्सच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि फ्रान्सचे अर्थमंत्री रोला लस्क्युअर यांच्यासह भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. भारतातील आर्थिक

विकासासाठी फ्रेंच विकास महामंडळानं केलेल्या कार्याची उभय नेत्यांनी प्रशंसा केली. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलरच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर आहे असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं बोर्ड ऑफ ट्रेडच्या बैठकीत सांगितलं. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी वस्तूंची निर्यात सुमारे 440 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 530 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल तर सेवांची निर्यात साधारणपणे 421 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 470 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढवावी लागेल असं त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच वार्षिक निर्यातीपैकी जवळपास 15% निर्यात नोंदवली गेली आहे तर आयात शुल्क रचनेतील बदल, माल वाहतुकीतील अडथळे आणि जागतिक मागणीत मंदी असूनही भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात 863 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आतापर्यंतची सर्वाधिक निर्यात करून 4.6% वाढ नोंदवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी निर्यात वाढीला गती देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन परिषद, उद्योग संघटना आणि निर्यातदार यांच्यासाठी 7-सूत्री कृती आराखडा मांडला. देशातील काही भागांमध्ये एल निन्योमुळे झालेल्या अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि त्याच्या परिणामांचा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल संयुक्त आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिवांसह इतर विविध मंत्रालयांचे आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सध्याच्या परिस्थितीत कोणत्या पिकांची पेरणी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना शहा यांनी यावेळी केल्या. तसंच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देशातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत अयातुल्ला सय्यद अली खोमेनी यांच्या अंत्यसंस्काराच्या 6 दिवसांच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गरिटा उपस्थित राहणार आहेत. भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं आम्ही खोमेनी यांना आदरांजली वाहिली तसंच अलीकडील संघर्षात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या असं मार्गरिटा यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भेसळयुक्त दूध निर्मिती ते विक्री आणि वितरण करणाऱ्यांना 10,00,000 रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. काही हॉटेलं आणि उपहारगृह चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिला. 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचं मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांच्या चलनक्षमतेत घट होत असल्याबाबत समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश दिशाभूल करणारे आहेत असं स्पष्टीकरण सरकारतर्फे देण्यात आलं आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या सहकार्यानं घेतलेल्या व्यापक क्षेत्रीय चाचण्यांनुसार या इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेवर कोणताही लक्षणीय नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही. चारचाकी वाहनांच्या 40,000 किलोमीटर आणि दुचाकी वाहनांच्या 20,000 किलोमीटर अंतरावर या चाचण्या घेण्यात आल्या. आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रीय परिषदेच्या कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत आयुर्वेद शिक्षण, संशोधन, वैज्ञानिक संवाद आणि डिजिटल प्रशासन यांना चालना देण्याच्या उद्देशानं 3 प्रमुख उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान स्थित आणि बंदी घालण्यात आलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 8 जणांना अटक केली. गुजरात आणि मध्य प्रदेशात एकाच वेळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान ही अटक करण्यात आली. गुजरात एटीएसच्या सूत्रांनुसार अटक करण्यात आलेले आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी सूत्रांशी संपर्कात होते. या मोहिमेदरम्यान आरोपींकडून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या तसंच पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी त्यांचे आर्थिक संबंध असल्याचं आढळून आलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फिफा

0: विश्वचषकाच्या अमेरिकेतील मायामी गार्डन्स इथं सुरू असलेल्या राऊंड ऑफ 32 मध्ये चुरशीच्या सामन्यात अर्जेंटिनानं काबो वर्दे संघाचा 3-2 असा पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. अर्जेंटिनाचा आघाडीचा खेळाडू लियोनेल मेसीनं या स्पर्धेतील आपला 7वा आणि 6 स्पर्धांमधील 30व्या सामन्यातला 20वा गोल नोंदवला. याआधीच्या एका झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव करून इजिप्तनं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. 92 वर्षांच्या इतिहासात विश्वचषकाच्या बाद फेरीत आपला पहिला विजय नोंदवत इजिप्तनं इतिहास रचला. भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेट संघातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मॅन्चेस्टर इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात काल सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले आणि बंधारे भरून वाहू लागल्यामुळे तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे राज्याच्या अनेक भागात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं पालघर, ठाणेसह काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. जोधपूर विमानतळावर उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचं लोकार्पण. भारत 1,00,000 कोटी अमेरिकन डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून जैश ए मोहम्मद संघटनेशी संबंध असलेल्या 8 जणांना अटक. आणि भारत आणि इंग्लंड यांच्या पुरुष क्रिकेटी संघादरम्यानचा दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज मॅन्चेस्टरमध्ये रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: विश्वास खरो प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: मराठीत एक सुंदर म्हण आहे, कावीळ झालेल्या माणसाला जग पिवळं दिसतं। जो स्वतः दुःखी आहे त्याला सर्वत्र दुःख

भरलाय असं वाटतं. तर जो आनंदात आहे, समजा एखाद्याला लॉटरी लागली किंवा पहिल्या नंबरने पास झाला, तर त्याला जो आनंद होतो त्या अवस्थेमध्ये सर्वत्र आनंद भरलेला दिसतो. याचाच अर्थ आत जसं तसं बाहेर दिसतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, चित्त चैतन्य पडता मिठी, दिसे हरिरूप अवघी सृष्टी. तुम्हाला हरिरूप सृष्टी दिसायला पाहिजे असेल तर प्रथम आत बदल झाला पाहिजे. पुष्कळ लोकांना या गोष्टी समजत नाहीत, त्यांना हे पटत नाही, कारण या गोष्टीचा मूलगामी उहापोह झालाच नाही. अशा तऱ्हेच्या विवरणानं आपली दृष्टी स्वच्छ होते, चित्त आणि चैतन्य यांची मिठी आत पडते, तेव्हाच सर्व सृष्टी हरिरूप दिसू लागते. संत रामदास स्वामी म्हणतात, आपण दृष्टा दृश्य गगन, त्याहून नसावे वेगळे भान, त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन, सच्चिदानंद श्रीहरी दर्शन घडे नित्य. मग स्थूल सूक्ष्म आगवे, पहावे ते हरिरूप दिसे, ऐसी स्थिती स्वभावे प्राप्त होत. सांगायचा मुद्दा, जे काय व्हायचं ते आत, भान घ्यायचं तेही आत, नंतर तेच बाहेर प्रतीतीला येतं, हे आपण लक्षात ठेवायला हवं. देह आणि इंद्रिय हे आपल्या जीवनाचा दुसरा महत्वाचा घटक आहेत, पण परमार्थात इंद्रिय म्हटली की लोक हातात शस्त्र घेतात. सर्वात काही वाईट असेल तर ती इंद्रिय अशी फार मोठी गैरसमजूत आहे. इंद्रिय ही साधनं आहेत, साधनं वाईट नसतात, तुम्ही वापराल तशी ती असतात. सुरी वाईट आहे की चांगली? सुरीनं भाजी कापून स्वयंपाक करता येतो, पण तीच सुरी कोणाच्या पोटात खूप असली तर? सुरी वाईट नाही, आपण ती कशी वापरतो यावर सर्व अवलंबून आहे. तसं इंद्रिय कशा प्रकारे वापरायची हे आपल्या हातात आहे. इंद्रिय ही अत्यंत मौल्यवान आहेत, त्यांना देहाचे अलंकार म्हटलं पाहिजे, आणि देह ही अलंकारपुरीच होय. या इंद्रियांच्या पलीकडे नांदतं ते मन. मनाचा विचार संतांनी आणि भगवंतानं केलेला आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं म्हटलं आहे, इंद्रियाणा मनश्चास्मी. यापेक्षा मनाचं महत्व जास्त काय वर्णावं? तू मन हे मीच करी, माझी हे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, हे ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने म्हटलेलं आहे. तुझं मन जेव्हा मीच होईल तेव्हाच परमार्थ पुरा होईल. मन हे कुणाच्या रूपानं नांदतं याला महत्व आहे. मीपणानं नांदणारं मन आणि मीच होऊन नांदणारं मन यात जमीन अस्मान इतकं अंतर आहे. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला जी राजविद्या राजगुह्य सांगितलं ते त्यांनी सद्गुरु होऊन सांगितलं. ते म्हणाले, अर्जुना, मी आत्तापर्यंत हे गुह्य कोणाला सांगितलं नाही. लक्ष्मीला, यशोदेला, नंदाला, नारदाला जे सांगितलं नाही ते परमार्थातील गुह्य मी तुला सांगतो. मन मनः भव, तुझं मन मी स्वरूप होऊ दे. तुम्ही म्हणाल, याच्यात काय गुह्य आहे? काय आहे की कोलंबसानं जेव्हा अमेरिकेचा शोध लावला तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याचं अभिनंदन केलं, पण काही लोक म्हणायचे, यात काय मोठं आहे? हे कोलंबसाच्या कानावर गेलं, त्यानं सर्वांना पार्टी देण्याचं ठरवलं. त्यात जे यात काय आणि त्यात काय म्हणणारे होते त्यांना मुद्दाम आग्रहानं बोलावलं. पार्टी संपल्यावर त्यांना सर्वांना एका टेबलाभोवती गोळा केलं. टेबलावर एक अंड ठेवलं होतं, तो सर्वांना म्हणाला, हे अंड टेबलावर उभं करून दाखवा. झालं, प्रत्येकानं येऊन अंड उभं ठेवण्याचा प्रयत्न केला, पण कुणालाच ते जमलं नाही. शेवटी कोलंबस म्हणाला, बघा आता तुम्हाला कोणाला जमत नाही ना, मग ते मी करून दाखवू. यावर सर्व म्हणाले, हो. कोलंबसानं अंड एका टोकाला टचकन फोडलं आणि त्यानं ते उभं ठेवलं. यावर लोक म्हणाले, हत्तीच्या, हे आम्ही पण केलं असतं. कोलंबस उत्तरला, अरे पण तुम्हाला कोणी नाही म्हटलं होतं. अशा रीतीनं कोलंबसनं त्यांना कायमचं गप्प बसवलं.

तसं परमार्थातील गुह्य तू मन हे मी करी हे भगवंतांनी गीतेत सांगितलं, त्याला हजारो वर्ष उलटून गेले, परंतु ते गुह्य अजूनही गुह्यच राहिलेलं आहे. कारण मी कोण याचाच पत्ता नाही, मग मनाला मीच कसं करणार हा प्रश्न आला. म्हणून प्रथम तुझा विचार कर, मी मी हा म्हणजे परीन उमजे कोठीला मी कोण मी. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत मीचा घोष चालू असतो, मी असं केलं मी तसं केलं, पण हा मी कोण याचा विचार आपण कधीच करत नाही. जेव्हा संतांच्या संगतीत जातो तेव्हाच मी कोण हा प्रश्न विचारला जातो. रमण महर्षींकडे लोक भेटायला जात तेव्हा त्यांना सांगत, आत्तापर्यंत मी अशी साधना केली, मी तशी तीर्थयात्रा केली, मी असं केलं मी तसं केलं, पण काय फळ मिळालं नाही. तेव्हा रमण महर्षी विचारित, आत्तापर्यंत तुम्ही जे सांगितलं मी अमुक केलं तमुक केलं, तर हा मी कोण.

0: हा प्रश्न विचारला जातो. रमण महर्षींकडे लोक भेटायला जात तेव्हा त्यांना सांगत, आत्तापर्यंत मी अशी साधना केली, मी तशी तीर्थयात्रा केली, मी असं केलं, मी तसं केलं, पण काय फळ मिळालं नाही. तेव्हा रमण महर्षी विचारित, आत्तापर्यंत तुम्ही जे सांगितलं मी अमुक केलं तमुक केलं, तर हा मी कोण? ते म्हणत की याचा आम्ही विचार केला नाही. मग मी कोण याचा प्रथम विचार करा आणि परत या पुढलं विचारायला, असं रमण महर्षी सांगत. या मीच प्रगटीकरण म्हणजे जग. तो मज एकाचा विस्तार ते हे जग, हे माऊलीनी ज्ञानेश्वरीत म्हटलेलं आहे. जे दिसतं ते जग नव्हे तर प्रत्यक्ष जगदीश होय. जे दिसतं ते विश्व नव्हे तर विश्वंभर. जी भूतमात्र म्हणजे प्राणी पशु पक्षी जलचर कीटक वनस्पती इत्यादी दिसतात ती म्हणजे भगवंत. म्हणून जगाला मिथ्या म्हणू नका. जग हे सत्य आहे. जगरूपानं चैतन्य कसं फुलून राहिलेलं आहे ते पहा. जगाकडे पाहण्याची तुमची दृष्टी सोज्वळ आणि उज्ज्वल झाली पाहिजे. मनाचं प्रगटीकरण म्हणजे जग. मनोजातम जगत सर्वम म्हणून मन उदयाला येतं तेव्हा जग उदयाला येतं. मनाचा अस्त होतो तेव्हा आपल्या पुरता जगाचा अस्त होतो. हे मन इंद्रियांच्या द्वारे देहाच्या माध्यमातून जगाशी संबंध जोडतं. मनाचं बहिर्मन आणि अंतर्मन असे दोन भाग. वास्तविक मन एकच, परंतु दोन भाग यासाठी की त्यांची कार्यक्षेत्र वेगवेगळी आहेत आणि सर्वसाधारणपणे ते एकमेकांच्या राज्यात प्रवेश करत नाहीत. बहिर्मन इंद्रियांच्या द्वारे देहाच्या माध्यमातून जगाशी संबंध जोडतं आणि जे अनुभव संपादन करतं ते अंतर्मनात सोडून देतं. तुम्ही काल जे अनुभवलं ते गेलं कुठे? साताऱ्याला गेलो होतो तेव्हा सातारी कंदी पेढा खाल्ला, तो मला आवडला. नंतर मुंबईत जेव्हा पेढा खाल्ला तेव्हा मी म्हणालो की हा तसा नव्हे. तसा याचा अर्थ सातारी पेढ्यासारखा नव्हे, म्हणजे सातारी पेढ्याच्या चवीचा अनुभव जिथं जाऊन बसला ते ठिकाण म्हणजे अंतर्मन. आपण जीवनामध्ये ज्ञानेंद्रियांद्वारा जे जे अनुभवतो ते अनुभव अंतर्मनात ठाण मांडून बसतात. ते तिथं स्वस्त बसत नाहीत तर पुन्हा उगवण्याची वाट पाहतात. हे लक्षात ठेवलं तर ठणाणा करण्याची वेळ येणार नाही. हा सिद्धांत लक्षात ठेवला तर जीवन किती काळजीपूर्वक जगायला पाहिजे याची प्रचिती येईल आणि जग मिथ्या हे बाजूला पडेल. मनाचं महत्व आपल्या जीवनात अपरंपार आहे. मनाच्या द्वारे जे अनुभवतो तेव्हा जागृत सावध असलं पाहिजे. मन प्रथम पदार्थ नंतर, माइंड फर्स्ट मॅटर लॅटर. भगवान श्रीकृष्णाने राजविद्या राजगुह्य सांगताना मनाचा प्रथम उल्लेख केला. या मनाला धरलं की देव अलगत आपल्या हातात येतो, पण मन पाहता येत नाही तर देव कसा पाहणार? तिथं सद्गुरूंची गरज लागते. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलख चंदेरी. आज यामध्ये मराठी चित्रपट संगीत.

0: गुलकंद या चित्रपटातलं सचिन मोटे यांचं गीत आपण ऐकलं. आमिर हडकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांनी गायलं होतं.
1: बाबा, कॉलेजची फी जास्त आहे.
2: बेटा,
1: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
2: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
3: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
1: कुठे
3: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
1: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया हंसिका अय्यर यांच्या आवाजामध्ये वैभव जोशी यांचं गीत. शुभाजीत मुखर्जी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे बटरफ्लाय या चित्रपटातलं.

0: चंद्रकला दासरी यांनी गायलेलं सुजाता पवार यांचं गीत आपण ऐकलं. क्लब 52 या चित्रपटासाठी संगीत करण दर्शन यांचं होतं. आणि याबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया सांगली विशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड इथं महात्मा बसवांना सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं काव्यांजली बाप आधार जीवनाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत सच्चिदानंद आवटी.
2: श्रोतेहो, काही अप्पासाहेब बाबू आवटी पुण्यस्मरणानिमित्त काव्यांजलीचं म्हणजे कवी संमेलनाचं आयोजन करण्याचा निर्णय मागील वर्षीच घेतलेला होता, परंतु काही अडचणीमुळे तो पुढे ढकलणं भाग पडलं. तो यावर्षी कुरुंदवाड नगर वाचनालयाच्या सौजन्याने देशभक्त रत्नाप्पांना कुंभार सभागृहामध्ये संपन्न झाला. याचं एक वेगळंच समाधान मला आहे, कारण मी चौथ्या इयत्तेत असताना वडिलांनी माझं बोट धरून मला कुरुंदवाडच्या लायब्ररीत आणलं होतं आणि माझं नियमित वाचक म्हणून खातं काढलं होतं. पुढे ते स्वतःच लायब्ररीतून, होय आम्ही त्यावेळी लायब्ररी असाच उच्चार करीत असू, तर या लायब्ररीतून मला चांदोबासारखी मासिके आणि कथा कादंबरीची पुस्तके आणून ते मला देत असत. ज्या पुस्तकांनी मला वाचनाची गोडी लावली आणि साहित्यिकाला आवश्यक अशा शब्दभांडाराची पेरणी झाली. आपल्या आईची सेवा

0: करण्यासाठी लोहगाव पुण्यातील विमानतळावरील नोकरीवर पाणी सोडणारे माझे वडील चर्मकार समाजाच्या विठ्ठल मंदिरामध्ये आपल्या चित्रांनी मनाला भुरळ घालणारे माझे वडील रात्री शेताला पाणी पाजून पुन्हा यंत्रमागाच्या धोट्यासारखे दिवसपाळी आणि रात्रपाळीच्या चक्रामध्ये पिसून कामगारांच्या आंदोलनात सामील होणारा माझा बाप, माझ्या कष्टाने व्यतीत होणारा आणि माझ्या आनंदात नाहून निघणारा आणि चहा जे आज गरजेचं तसंच पाहुणचाराचं अनौपचारिक माध्यम झालेलं आहे त्याला सुद्धा एकेकाळी व्यसन मानणारा माझा निर्व्यसनी बाप, कामगाराचं जीवन स्वीकारून सुद्धा आम्हा तिन्ही मुलांचं शिक्षणाचं वेळ जिद्दीनं पूर्ण करणारा, दारिद्र्याच्या चिखलात सुद्धा कोणालाही खाण्यापिण्याची हौसेमौजेची आबाळ कधीच भासू न देता घराचं गोकुळ सतत आनंदी ठेवणारा माझा बाप। काय येत नव्हतं त्यांना, घराची रंगरगोटी अर्थात पेंटर, गवंडीकाम, घर साकारणं, टेलरिंग, त्याचबरोबर शिलाई मशीनची दुरुस्ती, प्रसंगी सुतारकाम, वायरमन अर्थात इलेक्ट्रिकल काम, आकाशवाणीचे नियमित श्रोते तर ते होतेच हे मी इथं अभिमानानं नमूद करू इच्छितोय। सकाळी जागे झाल्यानंतर त्यांचा हात पहिल्यांदा रेडिओकडेच जायचा आणि गिरवाणवाणीपासूनचे सर्व कार्यक्रम आमच्या कानावर पडायचे। त्यावेळी रेडिओसाठी लायसन्स अर्थात परवाना फी होती, ती आवर्जून भरून त्यांनी रेडिओ घेतला होता। इतकेच नव्हे तर त्यावेळच्या बिघाड झालेल्या रेडिओची अर्थात ट्रान्झिस्टरची ते दुरुस्ती करायची, त्याचबरोबर सायकल दुरुस्ती ते स्वतः करायचे। संवेदनशील मनाचा पर्यटन प्रेमी आणि आपल्या सुनेला मुली समान मानून अहो जाहो बोलून आदर देणारा, माझ्या कष्टाने व्यतीत होऊन खऱ्या अर्थाने माझा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि माझा गाईड असणारा माझा बाप। मला आकाशवाणी सांगली येथे नोकरी मिळाल्यानंतर नोकरीच्या पहिल्या दिवशी निर्धारित कार्यालयीन वेळेच्या 2 तास आधी ऑफिसमध्ये जुन्या लोणावरून मला सोडणारे माझे वडील। असे वडील मरणाच्या दारात उभा राहिल्यानंतर ज्या काव्यशलाका या मनात तरंगून गेल्या त्यांचा जागर व्हावा, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने इतरांना देखील वडिलांच्या प्रेमाची जाणीव व्हावी यासाठीच मी हा काव्यप्रपंच मांडला। श्रोते हो, आई आणि आईच्या मायेला तोड नाहीच, परंतु आईच्या मायेने ओला चिंब होता होता बापाची उन्हानं रापलेली काया आणि त्याची झालेली रया आपण बहुतेक जण ज्याला साहित्यिक सुद्धा अपवाद नसतात विसरून जातो। आमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बापाच्या काळजात सुद्धा आई इतकीच माया उत्थंबून भरलेली असते। कविवर्य फमू शिंदेच्या शब्दात सांगायचं झालं तर आई असते एक धागा, वातीला उजेड धावणारी समयीतली एक जागा। हे जरी खरं असलं तरी बाप त्या धाग्याचा आणि जागेचा सुद्धा निर्माता असतो। जो धागा असेल तरच आपण आपल्या आयुष्याची वात तयार करून ती प्रज्वलित करू शकतो। याची जाणीव होण्यासाठीच बाप आधार जीवनाचा शीर्षका अंतर्गत काव्यांजली अर्पण करायचा मी निर्णय घेतला। यासाठीच अंकलखोप येथील प्रसिद्ध कवयित्री लता ऐवळे कदम, मांगसुळी येथील ग्रामीण कवी अबा पाटील आणि इचलकरंजीचे कवी दस्तगीर नदाफ यांच्या काव्यवाचन आणि गायनाने श्रोत्यांना शेवटपर्यंत मंत्रमुग्ध केले। या संमेलनाचे प्रभावी सूत्रसंचालन कुरुंदवाडचे निवेदक साहिल शेख यांनी केले।
1: ऐकूया त्यांनी सादर केलेली ही कविता।
0: बाप आधार जीवनाचा, बाप आकार जीवनाचा, बाप आधार जीवनाचा, बाप आकार जीवनाचा, बाप आधार जीवनाचा, नैराश्याने ग्रासलेल्यांसाठी बाप पाठबळ जीवाचा, नैराश्याने ग्रासलेल्यांसाठी बाप पाठबळ जीवाचा, आई दूध जीवनातील, आई दूध जीवनातील आणि बाप भाकर आयुष्याची, आई कविता होते जेव्हा, आई कविता होते जेव्हा, बाप देतो धडा आयुष्याचा, काटा रुतता पायात, काटा रुतता पायात फुंकर जरी आईची, काटा रुतता पायात फुंकर जरी आईची, काटा काढून पायातील जिद्द पुन्हा चालण्याची बापाची, दिस कंठतो कामाधामात, दिस कंठतो कामाधामात रात्र भिजते अश्रूने, सकाळच्या सोनेरी किरणात आई औक्षण करते श्रद्धेने, श्रद्धा अंधश्रद्धेच्या फेऱ्यांना, श्रद्धा अंधश्रद्धेच्या फेऱ्यांना ठोकरून एकाच फटक्यात, ठोकरून एकाच फटक्यात कर्तव्याचं देऊन इंजेक्शन, बाप माझा रस्ता दावतो खऱ्या सुखाचा, रस्ता दावतो खऱ्या सुखाचा, तो बाप माझा, तो बाप माझा ओंकार होता आयुष्याचा, चित्रकार होता जीवनाचा, ओंकार होता

0: आयुष्याचा चित्रकार होता जीवनाचा, अन कवडी कवडी टिपून आपल्या घामाने, कवडी कवडी टिपून आपल्या घामाने, खजिना रीता केला सौख्याचा, खजिना रीता केला सौख्याचा।
1: रसिको, सांगलीत रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली आणि आबळमाया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मी झाड बोलतोय या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिसंवादाविषयी अधिक माहिती सांगताहेत वास्तुविशारद प्रमोद चौगुले।
2: नमस्ते। खरं तर हा कार्यक्रम मी झाड बोलतोय या रविवारचा कार्यक्रम एक वेगळ्याच उद्देशानं घेतला होता। सध्या निसर्ग पर्यावरणाची जी हानी होतीये त्या सगळ्याच गोष्टीसाठी एकत्र येऊन त्याच्यावर काहीतरी विचार मंथन करावं याबाबत मी या सगळ्यांना बोलवलेलं होतं। मुख्य यातले वक्ते ज्येष्ठ समीक्षक वैजनाथ महाजन सर होते, त्यानंतर आपले प्राध्यापक संजय ठिगळे सर होते, आणि यासाठी डॉक्टर जया कुरेकरांपासून सुमेध शहा, रमेश तराटे अशी अनेक मंडळी यावेळेला उपस्थित होती। महत्वाचा विषय हा मी याच्यासाठीच घेतला होता की माणसाला आत्ता सध्या कोणतीच गोष्ट निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी लक्षात येत नाही, आणि यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत यात जर बदल नाही केले आपल्या वागण्यात, आपल्या जगण्यात, आपल्या राहण्यात, आपल्या नियमित गोष्टींमध्ये तर आपली धडगत नाही। एक साधा विषय सांगतो मी, म्हणजे केदारनाथ सारख्या मंदिराच्या इथं जलप्रलय होऊन केदारनाथ मंदिर वाचलं पण बाकी सगळ्या गोष्टी गेल्या होत्या। या नंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला लक्षात येतं, कुठं सुनामी होते, कुठं अर्थक्वेक होतोय, कुठं महापूर येतात, आणि या सगळ्यानंतर आत्ता सध्या गेल्या वर्षी 6 महिने पाऊस झाला कधीही आपण इतिहासात हे ऐकलं नसतं। पण हे जे काही इकॉलॉजिकल इम्बॅलन्स म्हणता येईल, म्हणजे या पर्यावरणातला असमतोल जो आहे यामुळे आपल्याला लक्षात येईल की हा मनुष्याला घातक आहे। एकूणच यासाठी जर आपण योग्य रीतीने जर वाटचाल केली नाही तर आपल्याला त्रास होणार आहे। माणसाला वर्षाला ऍव्हरेज 1980 किलो ऑक्सिजन लागत असतो आणि झाडं ही 50 किलो पासून ते 500 किलो पर्यंत आपल्याला ऑक्सिजन देत असतात, त्यामुळे एका माणसामागे खर तर 14 झाडं ऍव्हरेज पाहिजेत असं गणित आहे। आपल्या इथं सगळं मिळून जरी विचार केला तरी याच्या जवळपास जात नाही। तुम्ही म्हणाल एवढी जंगलं दिसतात, एवढी भरपेट जागा आहे आणि हिरवीगार शहरं दिसतात, तर हे काय आहे? म्हणजे अगदी साधा विषय आहे की सांगली शहराची लोकसंख्या ही 6 लाख रुप आपल्याला मोजली गेलेली आहे। आम्ही झाडांची मोजणी केली ही 9.25 लाख होती। गरज आहे आपल्याला कमीत कमी, म्हणजे एका माणसामागे 14 ऐवजी 10 झाडं धरली तरी 60 लाख झाडं पाहिजे होती, आणि ती 9,25,000 झाड आहेत। तर यात आपल्याला जवळजवळ 50 लाख झाडं लागत आहेत। एका वर्षाला 10 लाख झाडं लावून शहरातली, सांगली मिरज कुपवाड शहरातलं मी म्हणतोय, 5 वर्ष हा प्रोग्राम घेतला तर कदाचित आपण आपल्याला निसर्ग आणि पर्यावरणात आपण बसू शकू, आपण त्याच्यावर अवलंबून राहू शकू। परंतु या सगळ्याच बाबतीत कुठेही आपल्याला काहीच करताना दिसत नसल्यामुळे हा परिसंवाद घेणं आम्ही ठरवलं होतं। वैजनाथ महाजन सरांनी अतिशय सुंदर विषय मांडला गेला त्यांच्याकडून, आणि त्या बाबतीत एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली की वैजनाथ महाजन सरांनी समीक्षकता करताना माणूस किती बेजबाबदार वागतोय आणि माणूस कशा पद्धतीनं याच्याकडे बघतोय हे आपल्या भाषणात अधोरेखित केलं, आणि त्यानंतर संजय ठिगळे सरांनी याबाबत नवीन नवीन ज्या गोष्टी घडतायत या गोष्टीचा आपल्याला उपयोग करून काय करता येईल, सध्याची तरुणाई काय करते, आपण काय करतोय, याला आपल्या जबाबदारी कशा घेता येईल, याच्या मागचं अर्थकारण कसं आहे, आणि हे आपण कुठं चाललं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या, आणि यातून आपल्याला लक्षात आलं की आपण कोणत्याही परिस्थितीत जर निसर्ग पर्यावरणाची हानी वाचवली नाही तर अगदी दुसरा एक विषय जो मांडला होता

0: तसं की सांगलीन कोल्हापूर शहरं उद्या कदाचित हडप्पा मोहनजोदड होतील असा विषय मी मांडला होता आणि त्याच पद्धतीनं संजय ठिगळे यांनी याच्यावरती भाष्य केलं होतं. तिथं त्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या, माझ्याकडनं काही उदाहरणं पण दिली गेली आणि या वर्षीपासून का होईना आपण 5 वर्ष जर सांगली मिरज कुपवाड शहरात ही झाडं लागवड केली अशीच सगळीकडे जर सुरुवात केली तर होऊ शकेल. फक्त जागतिक पर्यावरण दिन म्हणायचं आणि 5 जूनला तेवढा आपण हा विषय करायचा अशा पद्धतीने या गोष्टी होणार नाही. शासनाला देखील या गोष्टी मनावर घेणं महत्वाचं वाटतं. शासन डिक्लेअर करतंय म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या असं सगळ्यांना सांगतंय पण कुठपर्यंत पोहोचतंय अजूनही आपल्या लक्षात नाही आलेलं आणि त्यामुळे हे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे. हा समतोल आपण जर ठेवला नाही तर आपली धडगत नाही हे मात्र नक्की. या बाबतीत जागरूक होणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा परिसंवाद घेणं मी झाड बोलतोय अशा पद्धतीनं हा पूर्ण झाला. अशोकराव घोरपडेंनी यात आभार मानलं आणि हा कार्यक्रम संपला होता. धन्यवाद.
1: रसिको, सांगलीतील ललित कलाभवन इथं महाराष्ट्र कामगार मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड.
2: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 73वा वर्धापन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आज या ठिकाणी संपन्न झाला. दिवसभरासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सकाळी वृक्षारोपणानं कार्यक्रमाची सुरुवात केली. विविध आस्थापनांच्या ठिकाणी वृक्षारोपण मंडळाच्या वतीने करण्यात आलं. त्यानंतर 1 जुलै वसंतराव नाईक यांच्या जयंती कृषी दिन व डॉक्टर दिन हा एक कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न करण्यात आला. वृक्षारोपण सकाळी झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात विविध आस्थापनाचे HR मॅनेजर, जनरल मॅनेजर, विविध आस्थापनाचे कामगार प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळेला स्नेह मेळा आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर कामगारांसाठी भावगीत, भक्तगीत, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. कामगारांच्या कलागुणांना वाव मिळावा याच्या दृष्टीनं आज या स्नेह मेळाव्याच्या आयोजनामध्ये विविध कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. 1 जुलै 1953 या दिवशी कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 हा कायदा अस्तित्वात आला. कामगार व कामगारांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडात्मक, शैक्षणिक असे उपक्रम कामगार कल्याण मंडळामार्फत राबवले जातात. तर आज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ 73वा वर्धापन दिन आज या ठिकाणी संपन्न झालेला असून 74व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या कार्यक्रमासाठी दिवसभरामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आज या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि कामगार कल्याण मंडळाच्या विविध आस्थापनांच्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. धन्यवाद.
1: यावेळी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर झाला. ऐकूया या कार्यक्रमाची झलक.

0: सांगली विशेष हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 पुनःप्रसारित केला जाईल.
1: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे तो. नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचे दात लई बाध आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
2: मग चालते की?
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
4: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पिन. 4,000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट. डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
7: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा है सुपरमैन.
8: सचिन,
7: मम्मी
8: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
9: बाबा, कॉलेज ची फी जास्त है.
10: बेटा,
9: आठवते बोनस से काही पैसे अपन दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते.
10: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही. कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल.
11: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ KYC ने KYC अपडेट करा. खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री. चल,
9: कुठे
11: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह.
9: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
0: प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वरांजली.
12: आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत स्वरांजली.

0: नित्य जो सन्मार्ग दावी देई स्फूर्ति प्रेरणा गुरुरूपी तत्वास स्मरुया त्रिवार वंदना त्रिवार वंदना त्रिवार वंदना। श्रुति हो स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं गीत आहे अदिती देशमुख यांचं। गायिका आहेत आकांक्षा नगरकर, संगीतकार आहेत सुमंत गहाणकर। श्रुति हो गीत ऐकण्यापूर्वी गीताविषयी कवयित्रीचे मनोगत।
1: नमस्कार। भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे। या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो। गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे। तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शाने शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो। जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो। म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेनी त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे।

श्रोती हो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथसंगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शेंडे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

स्वरांजली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत नाट्यधारा.

योजना शिवानंद यांनी गायलेलं मृच्छकटिक या नाटकातील पदापण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर रजनी जोशी यांच्या आवाजात स्वयंवर या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद.

मुकुंदराज गोडबोले यांनी गायलेलं सौभद्र या नाटकातलं पद आपण ऐकलं आणि याबरोबरच नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर मराठी चित्रपट संगीत.

आशा भोसले यांनी गायलेलं माहेरची साडी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांची ही गीतरचना अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केली होती.

कसा बघा बघा मी तिला हसवतो कसा पण झालं काय माहितीये गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

0: अशोक सराफ आणि सहकलाकारांनी गायलेलं कळत नकळत या चित्रपटातलं आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत जावयाची जात या चित्रपटातलं होतं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

सुरेश वाडकर आणि शोभा जोशी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातलं होतं. कार्यक्रमात यानंतर चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात मधुसूदन कालेलकर यांचं गीत पारध या चित्रपटासाठी संगीत राम कदम यांचं.

पारध या चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 झाली आहेत. आपण ऐकणार आहात महानायक या कादंबरीचं क्रमशः वाचन.

0: भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या महासागरातील प्रचंड प्रपातांशी सामना करत धैर्यवान खलाशाच्या जिद्दीनं क्रांतीचं गलबत हाकणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवन कहाणी। महानायक, लेखक विश्वास पाटील, सादर करते डॉक्टर महेश केळुसकर, अभिवाचक प्रमोद पवार। महानायक भाग 242।
1: जुलै 1945, सेरेम्बन, सिंगापूर पासून 150 मैल अंतरावरचं ठिकाण। नेताजी जपानी बराकीकडे येणार होते। विजेचा प्रवाह खंडित झालेला, 15-20 कंदील पेटलेले, तरी बराकीतला काऊक हटत नव्हता। मधल्या चौथऱ्याजवळ महम्मद दुराणीला खांबाला जखडलेला, तो कुर्बानीच्या बकऱ्यासारखा भयभीत दिसत होता। काल परवापर्यंत पिवळसर डोळ्यांचे हडकुळे क्रोधित जपानी कॅम्पे काही सैनिक त्याच्या अवतीभोवती फिरायचे। अनेक जळत्या सिगरेटींचे चटके त्याने त्याच्या अंगाला दिलेले, अंगामध्ये लोखंडी नख्या घुसवून त्याला हैराण केलेलं, पाण्याच्या हौदात बुडवून त्याला थंड ओला केलेला, पलटाने खडकावर कपडे आपटावे तसा बेदम मारलेला, आपले अंग सुजून लोंबू लागणार की काय अशी त्याला भीती वाटत होती। जपानी कॅम्पेकाईचा हाग्या मार खाऊन तो बधीर झाला होता। त्या दैत्यांनी खटकासारखं एकदा आपणाला कायमचं संपवून टाकावं असं त्याला अनेक दिवस वाटत होत। जपानी सैनिक गदारानं कसे खेळवून खेळून मारतात याची त्याला आताशी कल्पना यायला लागली होती। गलितगात्र होऊन लादीवर लाळ गाळत पडलेल्या दुराणीला काल एका जपानी सैनिकाने हटकलं, ओठ गेलंय का, तू तर भाग्यवान निघालास। दुराणीनं आपले सुजलेले डोळे उघडले, तो गरिबासारखा पुढे पाहू लागला। तेव्हा त्याला सैनिक म्हणाला, तुझं नशीब बलवत्तर, म्हणूनच दैवानं तुला आमच्या कचाट्यातून सोडवलं। तुला आता आझाद हिंद सरकारच्या पंतप्रधानासमोर दाखल केलं जाणार आहे।
2: सुभाष बाबूंकडे?
1: हा, चंद्राबोसांकडे। त्याने आम्हाला खडसावलं। एका हिंदी मनुष्याचा मुकदमा चालवणारे तुम्ही कोण? त्यामुळे तुझा खटला आता स्वतः तेच चालवतील। कालपासून दुराणीच्या जीवात जीव आलेला, झाली चूक माफ करा असं गयावया करून ओरडू आणि नेताजींच्या पायावर लोळायचं नाटक वठवू, जीव बचावला तर उत्तमच, परंतु बराकीतील आताच्या भीतीदायक हालचाली पाहून आपली आता खैर नाही अशी दुराणीची खात्रीच झालेली। लेफ्टनंट कर्नल नागर, अबिद हसन, कर्नल स्ट्रेसी सारेच एखाद्या लांडग्याकडे पाहावे तसे दुराणीकडे चिडून पाहत होते। त्यांच्या नजरास त्याला कॅम्पेकाईच्या विषारी नख्यांसारख्या वाटत होत्या। रात्रीचे 9 वाजून गेले। हडळीने आपले केस वाऱ्याला लावावेत तशी ताडामाडाची लांबट पाने नाचू लागली। सेरेम्बिनच्या किनाऱ्यावरचा खारा वारा वेगानं वाहत होता। वातावरण क्षणाक्षणानं भयान भासत होत। जपानी अधिकारी कुनिसुका समोरून वावटळीसारखे वावरत होते। अचानक 2-3 मोटारींचा हेडलाईटचा प्रखर प्रकाश दुराणीच्या अंगावर पडला। मुसक्या बांधलेला गलित गात्र दुबळ्या लांडग्यासारखा दुराणी खांबाला भीतीने मिठी मारू लागला। लेफ्टनंट कर्नल नागर संथ लयीत गरजू लागले, बादाब, हिज एक्सलन्सी नेताजी सुभाषचंद्र बोस, सुप्रीम कमांडर आझाद फौज, पंतप्रधान अर्जी हुकूमत आझाद हिंद आ रहे है, निगार खो साहेबान। जानबाज पथकाचे एक दल समोर गेले, त्यांनी सटासट सॅल्यूट ठोकले, जय हिंद जय हिंद। सुरुंगाचे गोळे फुटावेत तसे ध्वनी कडाडले। आपल्या अंगाभोवती फिरणारी नेताजींची नजर दुराणीच्या सर्वांगाला भाल्यासारखे टोचत होती। आझाद हिंद फौजेचा आणि प्रत्यक्ष आपलाही गळा घोटू इच्छिणारे हिंदुस्थानी श्वापत पाहून नेताजी संतापले, उखडले।

गरजले. कॅप्टन दुराणी, जेव्हा तुमची नीच कृत्य हिंदी जनतेच्या कानी पडतील तेव्हा सर्वजण लाजेन खाली माना घालतील. केवळ एक हिंदी मनुष्य म्हणूनच मी तुम्हाला ताब्यात घेतलं, नाहीतर आतापर्यंत तुमच्या अंगाच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या असता. गद्दार आंतरराष्ट्रीय हेर असलेल्या तुमच्यासारख्या सापाला आम्ही आजपर्यंत पोचलं हेच आमचं मोठं पाप. नाही नेताजी, मी निष्पाप आहे हो. दोन्ही हात जोडून लाळ गाळत दुराणी बोलला. तशी समजूत करून घेऊन आम्ही पस्तावलो, स्वतःचा घात करून घेतला. तुम्ही गद्दारीचा भयंकर गुन्हा तर केलाच, परंतु हिंदू आणि मुस्लिम बांधवात द्वेष आणि तिरस्काराचा वडवानल पेटवून दिलात. आमच्या पाणबुड्या हिंदुस्थानच्या किनाऱ्याकडे चालल्याची खबर ब्रिटिश हेडक्वार्टरला कोणी दिली? मी नव्हे नेताजी. तरी बरं, त्यातील काही पाणबुड्यांनी आपले मार्ग बदलले, काही फुटल्या म्हणून माझे बहाद्दर सहकारी तरी वाचले. नाहीतर तुमच्या मार्गदर्शक गुप्तपत्रानुसार त्यांची वाट पाहत किनाऱ्यावर ब्रिटिश यंत्रणा उभीच होती. माझ्या एकूण एक क्रांतिकारकांचं शिरकान झालं असतं. नेताजी, कालिमा की कसम खाके शबाब. नराधमा, आता अधिक जीभ विटाळू नकोस. केवळ हिंदी मनुष्य म्हणून ममत्व दाखवलं तर तू गद्दारीच्या नख्यांनी आझाद हिंदची नरडी सोलून काढलीस? दुराणी भेदरलेल्या टोणग्यासारखा जागच्या जागी उड्या मारत होता, चळाचळा कापत होता. महम्मद दुराणी आपल्या नीच कृत्यांची कबुली द्यायला तयार नव्हता. त्याच्या अंगावर पुन्हा लाठ्यांचे घाव पडले. अनेक फटके बसून सुद्धा कबुलीसाठी त्याची दातखिळी उघडत नव्हती. अंतिम आदेशाच्या तामिलीसाठी गोलंदाजांचे एक पथक अवघ्या 30 यार्डावर उभे होते. ते सर्वजण दुराणीकडे टवकारून पाहत होते. खटल्याचं काम चालू असतानाच अजीज अहमद ओरडले, नेताजी, या नराधमानं आमचा कपाळ मोक्ष केला, अजून तुम्हाला कोणता पुरावा हवाय? द्या, गोळ्या खालायचा फक्त हुकूम द्या. नेताजींनी ओठ उघडले, त्यांच्या मुखातून एक एक शब्द बाहेर पडला. कॅप्टन महम्मद दुराणी, एक आंतरराष्ट्रीय गुप्तहेर या नात्यानं तुम्ही आपल्या मातीशी आणि जपान सारख्या आपल्या मित्राशी ही गद्दारी केलीत. आपल्या देशाच्या मानेवरून सुरा फिरवून सर्वांचा घात केलात. नेताजींनी आपल्या सोबत कोर्ट मार्शलसाठी बसलेल्या अन्य सदस्यांचे अहवाल हाती घेतले. सर्वांचा अहवाल एक सारखा होता. त्याचं अवलोकन करत नेताजी बोलले, कॅप्टन दुराणी, आपला गुन्हा इतका भयंकर आहे की सजाए मौत शिवाय तुम्हाला अन्य सजा फरमावणं म्हणजे न्यायाला हरताळ फासणं आणि आपल्या मातृभूमीचं अपरिमित नुकसान करणं. मृत्यूची सावली गडद होत गेली. अजून जीवन जगण्याची भोगण्याची लालसा दुराणीच्या दुःखात अधिकच भर घालत होती. त्यानं भयभीत होऊन नजर उंचावली तेव्हा नेताजी म्हणाले, तुम्हाला हिंदी फौजेकडूनच मृत्यू येणार आहे, हे तुमचं भाग्य समजा. कंदिलाचा उजेड कमी पडत होता म्हणून दोन मोटारींचे हेडलाईट तसेच चालू ठेवलेले. झालेली शिक्षा ऐकून भयभीत दुराणी खांबाला अधिकच कवटाळत होता, झाडाच्या फांदीला चिकटणाऱ्या वटवाघोळ्यासारखा. नेताजी खुर्चीवरून उठले, बाजूच्या एका बाराकीमध्ये जाऊन बसले. त्यांच्या सभोवती त्यांचे वरिष्ठ अधिकारी बसलेले. नेताजींच्या मांडीवर पॅड होत, त्यावर फाशीच्या शिक्षेचा हुकूम होता. कोर्ट मार्शल करणाऱ्या इतर सदस्यांनी त्यावर सह्या केल्या होत्या. आता नेताजींनी आपली लांबट जोगदार स्वाक्षरी केली की बाहेरच्या बंदुका आग ओकणार होत्या. नेताजी कसल्या तरी तणावाखाली दिसत होते. बराच वेळ ते तसेच बसून राहिले. कर्नल अजीज अहमद यांनी विचारलं, सर, स्वाक्षरी शिक्षेची अंमलबजावणी तातडीनं करायला हवी. हो, पुन्हा शांतता पसरली. इतक्यात सरकारी विश्रामधामातून त्यांचे टंक लेखक भास्करन गडबडीनं तिथे येऊन पोहोचले. नेताजी, नेताजी तातडीनं रेस्ट हाऊसवर चला. का हो,
सिंगापूरवरून फोन

0: येतोय. जमन कियानी यांना तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय. नेताजीने पॅड कर्नल अजीज अहमद यांच्या हाती दिलं. ते झपाट्यानं मोटारीकडे चालले. न राहून अजीज पुढे धावले. सर सर स्वाक्षरी. हो, नेताजी थबकले. असं करू, ते सारच उद्याच पाहू. सेरेमनला निघताना नेताजींनी सिंगापूरची सारी सूत्र जमन कियानींच्या हाती दिली होती. क्वालालंपूरला इनायत कियानी तर इपोला जॉन थिबी होते. कुठूनही बरी वाईट बातमी हाती आली तर तात्काळ फोन करा, आपली सर्व उर्वरित पथकं सिंगापूरला तयार ठेवा, असे आदेश त्यांनी दिले होते. अलीकडचे सर्व महिने, दिवस नव्हे, क्षण क्षण तणावाच्या धाग्यांनीच विणला होता जणू. युद्धस्थिती कसे विखारी वळून घेईल याची शाश्वतीच देता येत नव्हती. आज सकाळी कर्नल गिलानींच्या दोन इवल्याशा मुलींनी फुलं देऊन नेताजींचं स्वागत केलं होतं. नेताजींनी त्या दोघींशी दंगामस्ती केली होती. त्या प्रफुल्लित गुलाब कळ्या पाहताना त्यांना पुन्हा अनिताची आठवण झाली. ती आता कशी दिसत असेल याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांचे हुरहुरते मन प्रत्येक बालिकेच्या निरागस चेहऱ्यामध्ये अनिताला शोधायचे. त्यातच युरोपातून चोरून येणारी पत्र बंद झालेली. युद्धाच्या बदलत्या लाटांनी दळणवळण जवळजवळ तोडूनच टाकलेलं. या रहस्यमय लाटा उद्या कोणते दिवस दाखवणार काहीच सांगत नव्हतं. परवा कालीमाता स्वप्नात दिसलेली. तीही घाबरी घुबरी, घामानं डबडबलेली, कुंकुम तिलक विस्कटलेला, केसही वाऱ्यावर भिरभिरत होते. तिचे डोळे पाण्यानं डबडबलेले. नेताजी झोपेतून खडबडून जागे झाले. हा कसला जगावेगळा दृष्टांत. मा जननीने या जगाचा नुकताच निरोप घेतलेला. कदाचित त्यांच्याच आत्म्याला आपली सय झाली असेल. प्यार्या पिलासाठी वेडीपिशी झालेली घार, स्वर्गाच्या कडा तोडून स्वप्नांच्या पंखावरून आपल्या पराक्रमी बाळाच्या भेटीसाठी आली असेल.
1: विश्वास पाटील लिखित महानायक या कादंबरीचं अभिवाचन आपण ऐकत होता. अभिवाचक होते प्रमोद पवार. निर्मिती सहाय्य श्रीरमण देशमुख. सादर करते डॉक्टर महेश केळुसकर.

महानायक या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही सहक्षेपित केलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर बालगीतं.

0: शर्मिला दातार यांनी गायलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग,
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: नंदा बोकील यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच बालगीतांचा हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.
1: गाता रहे.

0: रसिकहो नमस्कार. संगीतमय प्रवासाचा सुखद अनुभव देणारा असा आपणा सर्वांचा लाडका कार्यक्रम गाता रहे मेरा दिल घेऊन आलीये मी तुमची सखी प्रेरणा खास आपल्यासाठी. रसिक श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं अगदी भरभरून स्वागत आहे. 13 भागांपासून आपण संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित एक खास मालिका ऐकतो आहोत, द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर. त्यांच्याविषयीची माहिती तर आपण संपूर्णपणे जाणून घेतोयच, त्याचबरोबर त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही मधुर अशा गाण्यांचा सुंदर आस्वादही घेतोय. आजच्या मालिकेमध्ये सुद्धा आपण अशाच काही छान छान गाण्यांचा आनंद नक्कीच घेणार आहोत. श्रोते हो, एक सांगायचं म्हणजे काही गाण्यांचं संगीत हे आपल्याला ऐकल्यासारखं वाटतं आणि आपण त्या संगीताच्या धुंदीमध्ये गाणं वेगळंच काहीतरी गुणगुणायला लागतो आणि प्रत्यक्षात गाणं मात्र खूप सुंदर आणि वेगळंच आपल्या कानाला ऐकायला मिळतं. आहे की नाही जादू? चला तर लगेचच सुरू करूया संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर या कार्यक्रम मालिकेचा भाग 14. रसिक हो, या कार्यक्रम मालिकेचं सुंदर लेखन आणि मधुर निवेदन केलंय आमोद मराठे यांनी. लगेचच ऐकूया.
1: सर्व श्रोते, रसिक मित्र मैत्रिणींना आमोद मराठेचा नमस्कार.

0: ज्या चित्रपटामध्ये वयाच्या 30s मध्ये असणाऱ्या जॉय मुखर्जी आणि जॉनी वॉकर यांना कॉलेज कुमार म्हणून प्रेक्षकांनी स्वीकारलं त्या दिल और मोहब्बत चित्रपटामधील हे गीत. चित्रपटातील नायकाचं वय आणि कलाकाराचं वय यातला फरक पुसून टाकणारा असा एकमेव दुवा म्हणजे ओ पी नय्यर यांचं संगीत.
1: सहा सेलाई हो जान.

रसिक हो, ओ पी नय्यर यांच्यावरची ही मालिका तयार करत असताना मुंबईचे श्री विश्वास नेरूरकर, श्री अजय तळगेरी आणि सांगली येथील श्री मोहन घारपुरे यांची खूप मदत झाली आहे. विश्वास नेरूरकर यांची ओ पी नय्यर, किशोर कुमार, आर डी बर्मन, मदन मोहन यांच्यावरची पुस्तकं ही विश्वविख्यात आहेत. अजय तळगेरी जे स्वतः रईस खान यांचे शिष्य, त्यांचं अनुभव कथन देखील खूप महत्वाचं ठरलं. सांगली येथील मोहन घारपुरे यांनी या मालिकेचं लिखाण सुरू असताना विविध संदर्भ आणि त्यांचे श्री ओ पी नय्यर यांच्याबरोबरचे अनुभव कथन केले. त्यांचा देखील ही मालिका तयार करताना खूपच उपयोग झाला. त्यामुळे पुढे जाण्याआधी त्या तिघांचेही आभार मानायलाच हवेत. थँक यू सो मच. आणि आता चित्रपट हम साया.

1962 चीन बरोबरच्या युद्धानंतर कितीतरी युद्ध आणि गुप्तहेर पट आले आणि त्यातलं संगीत हे हटकून अप्रतिम असायचं. 1964 हकीकत आणि 1968 आखे आणि हमसाया.

हेलन यांच्यावर नय्यर यांच्या संगीतामध्ये मेरा नाम चिंचुंचू पासून ते जाली नोटच्या गुस्ताख नजरपर्यंत कितीतरी क्लब सॉंग्ज आहेत, पण त्यापैकी ज्या गाण्याला खूप डेफ्थ आहे असं हे गीत पडद्यावर विश्वजीत, हेलन आणि द ग्रेट प्राण.

आणि यानंतर 1967-68 दुसऱ्या भागाचं हे शेवटचं गीत, विश्वविख्यात गिटारिस्ट दिलीप नाईक आणि ॲनिबल कॅस्ट्रो यांच्यासाठी, आणि त्याचबरोबर नय्यर यांच्यासोबत त्यांच्या गिटारची जादू तुम्हाला ऐकवण्यासाठी. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तुम्ही तोवर ऐकत रहा द मॅजिकल बीट्स ऑफ

श्रोतेहो, मघाशी म्हटल्याप्रमाणे काही गाण्यांचं संगीत आपल्याला अगदी रोजच्या सवयीचं वाटतं खरं, पण गाणी मात्र वेगळीच असतात. तुम्हालाही हा अनुभव आत्ता आला असेलच ना? नक्कीच. संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीताची जादूच अशी आहे, त्यामुळंच त्यांच्या गाण्यांनी आपल्याला वेड लागतं. संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित आपण जी मालिका ऐकतोय, द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर, त्यांच्या मालिकेतील आत्तापर्यंतचे आपण 13 भाग ऐकले आणि आजचा हा 14 भाग काही वेगळाच. छान छान गाण्यांचा आनंद तर आपल्याला मिळालाच, त्याचबरोबर ओ पी नय्यर यांच्या जीवनानुभवांविषयी सुद्धा आपल्याला जाणून घेता आलं. या कार्यक्रम मालिकेचं सुंदर लेखन आणि मधुर निवेदन केलं होतं आमोद मराठे यांनी. श्रोतेहो, अजूनही यांच्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीय, त्यामुळं या भागामध्ये आज आपण थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोतच पुढच्या भागामध्ये, अर्थातच गाता रहे मेरा दिल या संगीतमय कार्यक्रमामधून. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता या कार्यक्रमामधून रजा द्या. नमस्कार.

सुवर्णा माटेगावकर यांनी गायलेली अनिल कांबळे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत सलील कुलकर्णी यांचं होतं. एक निवेदन, पुढील 72 तास मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. मुंबई किनारपट्टीजवळ मध्यम क्षोभ मंडळात एक प्रभावी चक्राकार प्रणाली विकसित होतीये. तिच्या प्रभावामुळे पुढील 48 ते 72 तासात पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागात अतिमुसळधार ते अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

देवकी देशपांडे यांनी गायलेली नरेंद्र देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेली पल्लवी देशपांडे यांची गीतरचना आपण ऐकली.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

सुरेश वाडकर यांनी गायलेली संजय उपाध्ये यांची गीतरचना पण ऐकली. संगीत अपर्णा संत यांचं होतं. आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला दुपारचे 12 वाजता. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची मुलाखत, आणि त्यानंतर साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया मनाला ताजं तवानं करणाऱ्या सुंदरशा गीतानं.

सखींनो, जीवन सुंदर आहे आणि हे सुंदर जीवन दुसऱ्याला बहाल करण्यापेक्षा मोठं कार्य कोणतंच असू शकत नाही. म्हणतात ना, रक्तदान हेच श्रेष्ठ दान. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला भेटी गाठी या सदरात असेच विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गए आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, रक्तदान हे केवळ दान नसून ते जीवनाशी जोडलेलं एक पवित्र नातं आहे. एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याची ताकद ही रक्तदानात असते. आज आपण अशाच एका प्रेरणादायी दाम्पत्याशी संवाद साधणार आहोत भेटीगाठी या सदरात, ज्यांनी रक्तदानाला केवळ सामाजिक उपक्रम न मानता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. रणजित गव्हाळे यांनी तब्बल 76 वेळा तर अंकिता गव्हाळे यांनी 17 वेळा रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. डिजिटल रक्तबंध या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्याचं मोलाचं कार्य हाती घेतलंय. चला तर मग मैत्रिणींनो, आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि त्यांच्या रक्त

0: विमानाच्या प्रवासाविषयी सुद्धा अधिक सविस्तरपणे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मॅडम, नमस्कार. आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: सर, सर्वप्रथम आम्हाला सांगा की रक्तदानाची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली?
2: रक्तदानाची प्रेरणा अशी आहे की माझे वडील जे आहेत ते एक्स आर्मी मॅन आहेत, ते एक माजी सैनिक आहे. वयाच्या 18 वर्षी वडील आर्मीमध्ये भरती झाले होते आणि फेब्रुवारी 1988 ला वडील 15 वर्षाची सर्व्हिस करून रिटायर झाले. आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे एप्रिल 89 मध्ये माझा जन्म झालेला आहे. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंट नंतर माझा जन्म झालेला आहे. आणि मला तेही माहिती नव्हतं की वडील आर्मीत होते वगैरे वगैरे, की ह्या गोष्टी घडून गेलेल्या होत्या. आणि मग कालांतराने ते संस्कार घरात असतात तेच संस्कार पुढे चालत गेले. मलाही आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, पण परिवारात वडिलांचं म्हणणं होतं की जी या गोष्टी मी फेस केलेल्या आहे किंवा ज्या गोष्टी मी करत आहे त्या तुम्ही कराव्या की नाही कराव्या हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की तुम्ही तुमच्या लेवलला जाऊन कुठेतरी काहीतरी चांगलं काम करा, ती एक देश सेवा असू शकते. तेव्हापासून हे संस्कार घरात रुजत गेले आणि त्याच्यातून काहीतरी नवीन प्रेरणा घेत रक्तदान चळवळीची सुरुवात झाली.
0: बरं सर, मग कितव्या वर्षापासून तुम्ही रक्तदान करता?
2: मी 24 एप्रिल 2007 साली वयाचा 18 वर्षाचा पूर्ण झालो त्याच दिवशी पहिल्यांदा रक्तदानही केलं आणि त्याच दिवशी माझ्या लायसन्सही रजिस्ट्रेशन सेम डे केलं. म्हणजे एकाच दिवशी रक्तदान आणि एकाच दिवशी वय 18 कम्प्लीट झालं, त्यामुळे रक्तदानाचं लायसन्सही मी रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं.
0: छान ताई, आता आपल्या पतींनी सांगितलं, सरांनी सांगितलं की त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, आता ताई तुम्हाला रक्तदान करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
1: मला प्रेरणा तर यांच्याकडनंच मिळाली आणि मी पहिलं रक्तदान 24 एप्रिल म्हणजे त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी केलं. 2022 माझं पहिलं रक्तदान होतं. तेव्हा माझा पण पहिल्यांदा रक्तदानाचा एक्सपिरियन्स, मला असं वाटलं होतं की मी घाबरली किंवा ती निडल असते ना ती खूप जाड असते तिला पाहूनच आपला जीव घाबरतो. पण मला असं काहीच जाणवलं नाही, ना वीकनेस आला ना चक्कर आले.
0: बरं,
1: पण तो रक्तदानानंतरचा जो अनुभव होता ना तो मला खूप आनंद देऊन गेला. म्हणजे मला असं वाटलं की वा, म्हणजे मी माझ्या मिस्टरांच्या पावलावरती पाऊल ठेवलं आणि हा प्रवास मी सुरुवात केला.
0: खूप छान की आपण कोणाला गरजूंना मदत करतोय, आपलाही थोडाफार तरी वाटा त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे. तर सर, 76 वेळा रक्तदान करण्याचा तुमचा प्रवास कसा होता?
2: पहिल्यांदा जेव्हा रक्तदान केलं 24 एप्रिल 2007 साली, तेव्हा असं वाटलं होतं की आपण काय करतो आहे, याच्यातून काय होणार आहे, पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने मग सुरुवात केली. पण जेव्हा ती निडल पाहिली तेव्हा मलाही असं वाटलं की काहीतरी होतंय किंवा, पण जेव्हा ती निडल आपल्या हातात जाते म्हणजे जेव्हा आपल्या वेनमध्ये ती टाकली जाते तेव्हा जस्ट एक मुंगी चावते या टाईप वाटतं.
0: म्हणजे ज्याप्रमाणे आपण इंजेक्शन घेतो बरं नसल्यावर, त्यापेक्षा वेगळा अनुभव आहे का तिचा?
2: नाही, इंजेक्शन घेतो तो सेम अनुभव आहे, असं काही फारसं वेगळं नाहीये.
0: अंकिताताई, महिलांमध्ये रक्तदानाबाबत अनेक गैरसमज आहेत, तर त्यामध्ये तुमचा अनुभव काय सांगतो आणि तुम्ही आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या भगिनींना काय सांगू इच्छिता?
1: मी महिलांना असं सांगू इच्छिते की रक्तदानाने म्हणजे जे त्यांच्या मनामधले जे गैरसमज आहे की मासिक पाळीमध्ये त्रास होतो, रक्तदानाने खूप खूप विकनेसपणा येतो किंवा केस गळती होते किंवा स्थूलपणा येतो, हे सगळे गैरसमज हे चुकीचे गैरसमज आहे. आपण जेव्हा रक्तदान करतो तेव्हा आपलं रक्त म्हणजे एका व्यक्तीकडनं फक्त 350 ml रक्त काढलं जातं, आपल्या फुल बॉडीमध्ये 6 लिटर रक्त राहतं आणि ते रक्त रिकव्हरी व्हायला फक्त 1 किंवा 2 दिवस लागतं.
0: बरं, मग ते आपल्या अन्नाद्वारे होतं?
1: हो, ते आपल्या अन्नाद्वारे होऊन जातं आणि आपला आहार जो राहतो तो संतुलित हवा. म्हणजे महिलांचा तर नेहमीचाच हवा, असं नाही की फक्त आपण रक्तदानाला जातोय त्याच दिवशी खायचं किंवा त्याच्या आदल्या दिवशी खायचं असं नसतं. सकाळी सकाळी गुड शेंगदाणे किंवा लोहयुक्त पदार्थ, बीट, याच्याने रक्त लवकर वाढतं. नंतर खजूर, काळे मनुके, याच्याने लवकर तयार होतं रक्त. म्हणजे महिलांना त्याची गरज असते दर महिन्याला, आपल्या मासिक पाळीमुळे रक्त आपल्या शरीराच्या बाहेर निघतंच. पाळी झाल्यानंतर 4-5 दिवसानंतर जर आपण रक्तदान केलं तर आपल्याला त्याचा काहीच साईड इफेक्ट नाही. आपण असं म्हणतो की माझे केस गळत आहे, माझी स्किन खराब होते, हे रक्तदानामुळे मुळीच होत नाही. मी महिलांना सांगू इच्छिते, विशेष म्हणजे आपण जेव्हा रक्तदान करतो

0: तेव्हा जे नवीन रक्त तयार होतं ते फ्रेश रक्त असतं. आता मी रक्तदान 17 वेळा केलेलं आहे, त्यामुळे मला अनुभव आहे की रक्तदान झाल्यावरती जे आपलं आधीचं रक्त असतं ना, म्हणजे ते आपण समजा दानाने निघून जात ते, मग नंतर नवीन रक्त तयार होतं ते एनर्जेटिक राहतं. नवीन रक्त तयार झाल्यावरती ते फिल्टर व्हायला खूप लवकर मदत होते, कारण की पातळ रक्त आणि घट्ट रक्त याच्यामधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. घट्ट रक्त हृदयापर्यंत फिल्टर व्हायला वेळ लागतो, नवीन रक्त तयार झालेलं असतं त्यामुळे ते पातळ असतं, ते लवकर शरीरात जातं, सर्क्युलेट होतं आणि त्याच्याने एनर्जी लवकर तयार होते. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांनी नका तुम्ही वर्षामधून 5-6 वेळा करा, पण एकदा तरी रक्तदान करा.
1: सर, आता डिजिटल रक्तबंध ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली?
2: सोशल मीडियावर मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. माझं शिक्षण जे आहे ते समाजकार्याचं आहे, माझं MHW झालेलं आहे, माझं MA इन क्लिनिकल सायकोलॉजी आहे. मी ज्या महाविद्यालयात शिकलो त्या महाविद्यालयामध्ये NSS वगैरे या गोष्टी होत्या. NSS मार्फत किंवा समाजकार्यामार्फत जे वर्कशॉप वगैरे होतात त्याच्यातून काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभर फिरण्याचे चान्सेस असतात. मोठे मोठे वर्कशॉप असतात, समाजकार्याचे वर्कशॉप असतात, NSSचे मोठे मोठे शिबिरं असतात, काही कार्यशाळा असतात. मग त्याच्यात काय होतं की तुम्हाला महाराष्ट्रभरातून बरेच लोक तिथे भेटत असतात. तुमच्याच शैक्षणिक जीवनातले, म्हणजे जसं आता मी MHW करतोय तर मला बऱ्यापैकी MHW विद्यार्थी भेटतात, विद्यार्थिनी भेटतात. तर आपण तिथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि मग आपलं कसं असतं, एकदा कॉन्टॅक्टमध्ये आलं की आपल्या मनाचे विचार किंवा आपले विचार आणि समोरच्याचे विचार जिथे जुळतात तिथे माणूस एकमेकांच्या संपर्कात येतो किंवा कॉन्टॅक्टमध्ये येतो. आणि मग माझं कसं आहे की माझ्या एकदा संपर्कात आलेला माणूस मला नाही वाटत किंवा आपल्यापासून स्वतःहून दूर जावा, तो त्याच्या सुखीने म्हणा किंवा त्याला वाटलं की आपल्याशी कॉन्टॅक्ट कमी करावा त्या हिशोबाने तो जाऊ शकतो. पण मी स्वतःहून कोणाशी कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्याच्यातून काय होतं, व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्यात तुमच्याकडे तुमचा नंबर सेव्ह पाहिजे, समोरच्याकडे समोरच्याचे नंबर, म्हणजे आपले नंबर सेव्ह पाहिजे. तर आपण एका वेळेस 256 लोकांना हे मेसेज पाठवू शकतो. आणि मग आपण सणावाराला जसं मेसेज पाठवतो ती सुरुवात होत होत ती कुठेतरी रक्तदान चळवळीत आली आणि व्हॉट्सअपचे एक 8 ग्रुप तयार केले आहेत. ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, AB निगेटिव्ह, O पॉझिटिव्ह आणि O निगेटिव्ह. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही थॅलेसिमिया योद्धे म्हणून एक ग्रुप चालवतो की ज्याच्यात जळगाव जिल्ह्यातील साधारण 163 बच्चू जे आहेत ते त्या ग्रुपवर समाविष्ट आहेत. मग आपण त्या ग्रुपला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स करून दिलेले आहेत की कुणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा नको, कुणाच्याही सणाची गोष्ट किंवा काही असेल तर आपल्याला त्या ग्रुपवर मेसेज टाकताना फक्त काय टाकायचं आहे की योद्ध्याचे नाव, त्या योद्ध्याचा रक्तगट, तो कोणत्या हॉस्पिटलला रक्त चढवणार आहे, त्याचं रक्त कोणत्या ब्लड बँकेत अवेलेबल होणार आहे आणि ते त्याला कधीपर्यंत पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होतं की आपल्याला त्याच्या ब्लडची रिक्वायरमेंट समजते.
1: बरोबर.
2: समजा आजची तारीख 25 आहे आणि ग्रुपवर काय होतं की मी प्रत्येक शनिवारी ग्रुपवर मेसेज टाकतो की येणाऱ्या आठवड्यामध्ये कुणाकुणाला रक्ताची आवश्यकता भासणार आहे तर त्यांनी ती पूर्वनियोजित कळवावी. मग साधारण काय होतं की शनिवारपासून सोमवार मंगळवारपर्यंत लोक जे आहेत आमच्या ग्रुपवरची पॅरेंट्स वगैरे आहेत. आता काही काही माझे बच्चू असे आहेत थॅलेसिमियाचे की जे स्वतःही व्हॉट्सअप वगैरे वापरतात त्याच्यामुळे ते स्वतःच टाकतात आणि माझं बॉन्डिंग त्यांच्याशी इतकं झालं आहे, कोणी मामा म्हणतं कोणी काका म्हणतं, म्हणजे त्याच्याने ते टाकत असतात की मामा मी इतक्या तारखेला येणार आहे, मला इतक्या तारखेला ब्लड लागणार आहे. आता एक रुग्ण आहे तो मला मामा म्हणतो, मग त्याने मला सकाळीच फोन केला आज की मामा मी 29 तारखेला येणार आहे, मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. मग त्याने त्याची ब्लड बँक सांगितली, मी लगेच माझ्या डायरीमध्ये ती मेन्शन केली आणि मग माझ्या ग्रुपवर पण टाकून दिलं ओ पॉझिटिव्हच्या की मला ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग लागणार आहेत. तर मग आपण आपल्या ग्रुपवर टाकलं तर त्या हिशोबाने ते रिक्वायरमेंट आपल्याला पाठवत असतात.
1: हो.
2: मग आपण रिक्वायरमेंट टाकली की जे डोनर असतील ते जर अवेलेबल असतील तर ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की दादा माझी देण्याची इच्छा आहे, तुम्ही सांगा कोणत्या ब्लड बँकेत जायचं, आपण त्यांना त्या ब्लड बँकेत पाठवतो. आणि मग हाच मेसेज आपण डोनरला पाठवतो की तुम्ही ब्लड बँकेत जाल तर सेम युनिट तुम्ही जेव्हा तुमचा रक्तदानाचा फॉर्म भराल त्या फॉर्मवर त्या रुग्णाचं नाव टाकून घ्यायचं.
1: बरोबर, अगदी छान. सर, तुमचा हा उपक्रम आहे की डिजिटल माध्यमातून तुम्ही याला ब्रॉडकास्ट लिस्ट बनवली आणि डोनर तयार केले, रक्तदाताही तुम्ही तयार केले आणि त्या त्या गटाप्रमाणे हे जे रक्तगट, की बरोबर माझा रक्तगट काय आहे, ज्याला माहित असेल तो त्या ग्रुपला जॉईन होईल आणि त्याला जर वाटलं तर तो त्या ठिकाणी रक्तदान करू शकतो. तर हा अतिशय सुंदर असा तुमचा उपक्रम सर तुम्ही राबवता आहात. आणि मग या उपक्रमातून आतापर्यंत तुम्ही किती गरजूंना मदत केलेली आहे?
2: खूप आहेत.

0: जी बोटावर मोजण्या इतकी पण नाहीये आणि कागदावर पण मावणार नाही इतकी, तर आहेत. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की माझं भविष्यातलं स्वप्न असं आहे थॅलिसिमियाच्या योद्ध्यांबाबत की आपण एका रुग्णाकरता 10 डोनर फिक्स आउट करणार आहोत. कारण कसं असतं, थॅलिसिमियाच्या बाळांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त लागतं. मग काय असतं की एका रुग्णाला जर 15 दिवसांनी रक्त लागलं म्हटलं तर आपल्याला त्याला एका महिन्याला 2 रक्तदाते पाहिजे. तसे 3 महिन्यात आपण 6 रक्तदाते तयार करू शकतो आणि एक व्यक्ती हा 3 महिन्यानंतर परत ड्यू होतो रक्तदान करायला. मग आपण त्याच्यामध्ये काय केलंय की साधारण एका थॅलिसिमियाच्या बच्चू करता 10 डोनर फिक्स आउट करायचे, म्हणजे त्याच्यातून 6 डोनर त्याला रोटेशन वाईज ते ब्लड डोनेशन करतील. पण मग त्याच्यात 10 घेण्याचं कारण असं आहे की एखाद्याला काही अडचण आहे, कोणी बाहेरगावी आहे, कोणी काल 1-2 दिवसापहिले आजारी होतं, किंवा एखाद्याला काही मलेरिया झाला किंवा डेंग्यू झाला असेल, तर आपण ते मेन्शन, म्हणजे ते आपण सपोज करून ह्या गोष्टी सपोज केल्या की कोणाला काही अडचण असू शकते. आपण कोणाच्या स्वातंत्र्यावर बाधा नाही आणू शकत ना. आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला पाहिजेच. म्हणून ते स्पेअरमध्ये आपण 4 एक्स्ट्रा घेऊन ते 10 डोनर आपण तयार करतोय. त्याच्याकरता माझं कामही चालू आहे. आम्ही अंकजित परिवारामार्फत एक ऍप्लिकेशन पण तयार करतो आहे की जिथे रुग्णांची नावं येतील थॅलिसिमियाच्या योद्ध्यांची आणि त्यांच्याकरता जे डोनर राहतील ते डोनर त्यांना मेन्शन करून द्यायचे. म्हणजे एखाद्या डोनरची जर ड्यू डेट आली तर ती आपल्याला ऑटोमॅटिक ऍप्लिकेशन मार्फत कळेल. मग आपण त्यांना रिमाइंड करून द्यायचं.
1: अगदी बरोबर सर. आता आपण हा जो उपक्रम पण राबवता आहात डिजिटल, पण एखादा तुम्ही जसं आता सांगितलं कोणी गावाला गेलेलं असतं, कोणाला बरं नसतं, कोणी आजारी असतं, मग अशा परिस्थितीत तातडीने अगदी जर एखाद्या गरजू रुग्णाला रक्ताची जर गरज पडली तर मग तुमची टीम त्यामध्ये कशा प्रकारे काम करते?
0: एखाद्या रुग्णासाठी किंवा एखाद्या अत्यावश्यक परिस्थिती ओढवलेल्या रुग्णासाठी जर आपल्याला रक्ताची रिक्वायरमेंट आली तर आपण व्हॉट्सअपचे जे 8 ग्रुप तयार केले आहेत त्या ग्रुपमध्ये रक्तगटानुसार आपण माहिती टाकतो की अशा अशा रक्तदात्याची गरज आहे, आम्हाला या रक्तगटाचे 2 रक्तदाते पाहिजेत, 3 रक्तदाते पाहिजेत. मग त्या रिक्वायरमेंटनुसार जसं असतील त्या हिशोबाने आपल्या ग्रुपमधले जे मेंबर्स आहेत, जे आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, आमच्या कोणत्याही म्हणजे एक शब्द जरी आम्ही टाकला की दादा असं असं आहे, अशा अशा रुग्णाला रक्त लागतंय, तर ते आपल्याबरोबर यायला तयार होतात. ते स्वतःही रक्तदानाला तयार होतात. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ का, ते नाही म्हणते, म्हणतात की नाही नाही दादा आता आम्हाला ही सवय झाली आहे, आम्ही आमच्या लेवलला करून घेऊ, तुम्ही फक्त आम्हाला रुग्णाचं नाव आणि त्या गोष्टी पाठवा, म्हणजे ते फॉर्मवर मेन्शन करायला सोपं जातं.
1: बरोबर. आता सर आपण असं म्हणतो की कुठल्या जर घरामध्ये काही कार्यक्रम असला, कोणाचा वाढदिवस असला, तर आपण घरी बोलवतो प्रत्येकांना, काहीतरी कार्यक्रम करतो, आपण एकमेकांना वस्तू भेट देतो. पण आता वाढदिवस रक्तदानाने साजरा करण्याची ही जी कल्पना आहे कशी सुचली?
0: ती याच्याकरता सुचली की मी माझं पहिलं रक्तदान माझ्या स्वतःच्या वाढदिवसाला केलं होतं आणि प्रत्येकाला कसं वाटतं की एक ऑकेजन असावं काहीतरी की आपण ज्या दिवशी रक्तदान करू शकतो. आता आमचं असं आहे किंवा आमच्या परिवारातील बऱ्याच सदस्यांचं असं आहेत की जे आमच्याबरोबर रक्तदाते म्हणून काम करतात, आम्ही रक्तदाते आहोत, की जे वर्षातून 4 वेळेस रक्तदान करतात, पण जे 4 वेळेस करू शकत नाही त्यांना आम्ही नेहमी आवाहन करतो की किमान तुम्ही तुमच्या वाढदिवसाला रक्तदान करा. मग आम्ही त्याच्यात काय करतो की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक असतील किंवा अंकिताच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांच्या संपर्कातील जर कोणाचा वाढदिवस असला तर आम्ही त्यांना साहजिक फोन करतो की दादा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस हा केक कापून नव्हे तर रक्तदान करून तुम्ही साजरा करावा, आमची तुम्हाला एक भावनिक आवाहन आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या रक्तदान पेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा असं.
2: आणि वाढदिवसाला रक्तदान करायची एक खास गोष्ट अशी की आपला वाढदिवस आपल्याला लक्षात राहतो. म्हणजे आता मी माझ्या वाढदिवसाला रक्तदान केलं ना तर मी पुढच्या वेळेला पण माझ्या बर्थडेलाच जाईल, किंवा माझ्या वडिलांच्या किंवा आईच्या किंवा त्यांच्या अॅनिव्हर्सरीला. म्हणजे ती डेट असते ती लक्षात राहते आणि ते बरोबर ते 2-3-3-1 महिन्याचा गॅप पडला की आपलं पुढचं रक्तदान आपोआप आपल्या लक्षात येतं की आता आपल्याला रक्तदान करायचंय.
1: बरं बरं, संकल्पना सुद्धा छान आहे. आणि ताई आता समजा एखादी स्त्री आहे, एखादी महिला आहे, किंवा मी जर म्हणावी तर मी आजपर्यंत रक्तदान केलेलं नाहीये, मग मला जर रक्तदान करायचं आहे तर मग मी कशी तयारी करायला हवी?
2: सुरुवात तुम्हाला रक्तदान करायची खूप चांगला म्हणजे प्रयत्न आहे की तुमची आवड झाली की तुम्हाला रक्तदान करायचंय. त्याकरता पहिले आपल्याला स्वतःला आपल्या शरीरावरती फोकस करावा लागेल. म्हणजे आपला आहार, आपले रोजचं नियोजन, थोडाफार व्यायाम आणि खानपानवरतीच जास्त लक्ष द्यावं लागतं महिलांना, कारण की महिला जास्त करून जेवणावरती दुर्लक्ष करता, त्याच्यामुळे त्यांच्या वजनावरती

0: आणि त्यांच्या हिमोग्लोबिन वरती परिणाम होतो. महिलांचं हिमोग्लोबिन हा 12.5 हवं रक्तदान करण्याकरता. पण आता तुम्हाला तुमची इच्छा झाली तर मी तुम्हाला नाही म्हणणार, तुम्हाला घेऊन जाईल तिथे. तुम्हाला पहिले तिथे दाखवेल की अशी प्रोसेस असते.
1: पहिल्यांदा रक्तदान करताना मनामध्ये भयंकर भीती
0: असते हो, त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट इन्करेज नाही करणार की चला चला चला आपण डायरेक्ट रक्तदान करू. तुम्हाला पहिले तिथली सिच्युएशन दाखवेल आणि तुमचं वजन झाल्यावरतीच ते डॉक्टर असतात ते म्हणतील की आता आईंचा एच बी चेक करा, यांचं ब्लड ग्रुप चेक करा. म्हणजे ते मोफत होऊन जातं, त्याच्यामुळे महिलांना असं वाटतं की अरे आपलं एच बी पण मोफत झाला हा, आणि रक्त गट पण आपल्याला समजला. त्याच्यानंतर मग डॉक्टर जर आपलं एच बी बरोबर असलं तर म्हणतात की चला आता तुम्ही रेडी आहे, आणि जर नसलं तर ते रक्तदान घेत नाही. ते म्हणतात की तुम्ही पुढच्या वेळेला या, तुम्ही तुमची शरीराची तयारी करून या, म्हणजे तुमचं एच बी वाढवून या. आणि एच बी वाढवायला खूप असे अति प्रमाणात दिवस नाही लागत. आपण थोडासा संतुलित आहार खाण्यामध्ये गुड शेंगदाणे किंवा बीट असं जर घेतलं ना, तर तुम्ही तुमच्या पुढच्या रक्तदानाला 12.5 हे आपलं एच बी असतं ना, तिथपर्यंत जरूर पोहोचू शकता आणि पुढचं रक्तदान तुम्ही नक्कीच करू शकता.
1: वा, खरंच ताई, आणि मी सुद्धा रक्तदान करण्याचा विचार करते. तर तुमचा हा अनुभव नक्कीच माझ्या उपयोगाचा ठरेल. ताई, आता तुम्ही दोघं जण पती पत्नी, 76 वेळा सरांनी केलं, तुम्ही 17 वेळेस केलं, आणि मग तुम्हाला या कार्यामध्ये कुटुंबाचा किती सहभाग किंवा पाठिंबा मिळतो, किंवा तुमच्या कुटुंबातले म्हणतात की नाही आता बस झालं, असं काही आव्हानं तुमच्या समोर येतात का?
0: नाही, आता त्यांचं 76 वेळा रक्तदान झालंय, माझं 17 वेळा झालंय, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून 93 वेळा रक्तदान केलेलं आहे. म्हणजे 93 बच्चूंना किंवा जे व्यक्ती ज्यांनी आमचं रक्त यूज केलं आहे त्यांना आम्ही जीवदान दिलंय. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की नाही, आपण खूप खूप चांगलं गोष्ट करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय. कारण की रक्तदान हे खूप मोठं श्रेष्ठ दान आहे. म्हणजे बँक आपले पैसे डबल करू शकते, पण कोणतीच बँक अशी बनलेली नाहीये की ते रक्त तयार करू शकते. म्हणजे रक्ताकरता व्यक्तीच हवी, एक माणूसच हवा रक्तदान देण्याकरता. त्याच्यामुळे आम्हाला घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, सासू सासरे जेठ जेठानी आम्ही दोघे आणि माझ्या दोन जुळ्या मुली आणि जेठानीचे दोन मुलं, असे आम्ही एकत्र फॅमिली राहतो. सासू सासऱ्यांचा पण खूप सपोर्ट आहे माझ्याकरता. कारण की मी असं अचानक समजा कोणाची रिक्वायरमेंट आली की मी रक्तदानाकरता फोन किंवा रक्तपेढीला जॉईन करणं अशा गोष्टी करत असते, त्यामुळे तो वेळ मला माझी फॅमिली देते की नाही तू कर हे, आम्ही हे इकडे बघून घेऊ. माझ्या मुली पण आता 8 वर्षाच्या आहे, पण त्या इतक्या समजूतदार आहे की नाही मम्मी तू चालली का रक्तदानाला, हो जा मग, आणि आम्ही पण येऊ का असे म्हणतात. रक्तदान, आमचं रक्तदान कधी होईल? त्या 8 वर्षाच्या आहे आता, पण आम्हाला दोघांना बघताय ना, तर ते आताच म्हणताय की आमचं रक्तदान कधी होईल. म्हणजे त्यांना ती आमच्यामुळे प्रेरणा मिळते आहे. आणि असे बरेच कपल किंवा बरेच फॅमिलीज आहे त्यांना आम्ही प्रेरणा देतो आहे, आणि हे आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे.
1: ताई, आता मला एक गोष्ट सांगा की स्त्री आणि पुरुष रक्तदान करून येतो. आता पुरुष आपण जर म्हटलं तर रक्तदान केलंय मग 2 दिवस सुट्टी घेऊन सुद्धा आराम करू शकतो घरी, तर पण एक महिला आहे, तिला घरातलं लगेच करावं लागतं, कुटुंबाचं सगळं तिला करावं लागतं, मग घरी आल्यावर आराम करायचा की लगेच काम केलं तर कसं करायचं? ताई, काय सांगाल याबद्दल?
0: नाही, रक्तदानाने असं एकदम अति विकनेसपणा नाही येत, पण वजनदार वस्तू उचलणे किंवा धावपळ करणे हे टाळलं गेलं पाहिजे. कारण की रक्त कमी झालेलं असतं शरीरामधली लेवल कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला अशक्तपणा किंवा चक्कर येणे, गरगरणे, श्वास लागणे असे होऊ शकतं. मग त्याकरता आपण धावपळ कमी केली पाहिजे. आल्यावरती रक्तदान झाल्यावरती संतुलित आहार, डाळिंबाचा ज्यूस किंवा कॉफी, चहा, बिस्किट असं घेतलं पाहिजे. म्हणजे आपली एनर्जी कायम टिकून राहते. आणि घरी आल्यावरती थोडासा आराम केला तर आपण रिकव्हरी करू शकतो. असं नाही की आपण सुट्ट्याच घेतल्या पाहिजे आणि झोपून राहिलं पाहिजे, पण ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपण रिकव्हरी करू शकतो.

0: छान. तर आता रक्तदानाबद्दल लोकांच्या मनात असलेले कोणते गैरसमज दूर करणं आपल्याला गरजेचं वाटतं?
1: गैरसमज हेच राहतात की तुम्ही रक्तदान दिलं, तुमच्या शरीरातलं रक्त खूप कमी झालं, तुम्ही लवकर म्हातारे व्हाल किंवा तुमचे केस लवकर जातील, असं गैरसमज असतात. आणि हाडं ठिसूड होतात, कॅल्शियम खूप कमी होतं, हे गैरसमज बऱ्यापैकी आहे लोकांमध्ये किंवा महिलांमध्ये. पण मला असं वाटतं की रक्तदान केल्याने शरीरातली नवीन ऊर्जा तयार होते, नवीन रक्त तयार होते आणि आपली एनर्जी ही डबल द्विगुणित होते आणि खूप फ्रेश वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते.
0: खरंच खूप छान ताई, महिलांबद्दल आणि महिलांनी रक्तदान करावं असं तुम्ही सांगताय, याचा विचार आपल्या मैत्रिणी भगिनीच्या कार्यक्रम ऐकणाऱ्या असतील त्या नक्कीच करतील. आता दादा आणि ताई, तुम्ही दोघेही आम्हाला सांगा की रक्तदानामुळं तुमच्या आयुष्यामधला एखादा अविस्मरणीय क्षण आहे का, तो आम्हाला आवडेल ऐकायला.
2: आता रिसेंटली मदर्स डे झाला, अंकिताच त्याबद्दल सांगेल. तिला एका थॅलिसिमियाच्या बच्चूने व्हॉट्सअपलाही मेसेज केला आणि तिला फोन पण केला होता, तर ते तिच्याच तोंडून ऐकूया आपण.
1: हो, मला मदर्स डेच्या दिवशी एक थॅलिसिमियाचा मुलगा होता, त्याने कॉल केला होता मला आणि मेसेज सुद्धा पाठवला होता. तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवते. आदरणीय अंकिता ताई, आज मदर डे आहे, माझी जन्मदात्री आई एकच आहे, पण तुमच्यासारख्या रक्तदाता माऊलीमुळे मी आज श्वास घेतोय. थायलेसिमियामुळे दर 15 दिवसांनी मला रक्त लागते. त्या रक्ताचा प्रत्येक थेंबात तुम्ही 17 वेळा रक्तदान केलेले आईची माया आहे. तुमचे रक्त माझ्या शरीरात धावते म्हणून मी आज शाळेत जातो, हसतो, खेळतो. माझ्या खऱ्या आईने मला जन्म दिला, पण तुम्ही मला जगण्याची जीत दिली. रक्ताने शेकडो पोरं जगणाऱ्या या यशोदेल्या रक्ताच्या आईला माझ्याकडून आणि माझ्यासारख्या हजारो थॅलेसिमिया योद्ध्यांकडनं मदर्स डेच्या कोटी कोटी शुभेच्छा.
0: खूप छान,
1: तुला मानाचा मुजरा ताई.
0: खरंच अगदी भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी असा हा संदेश त्या बाळाने तुम्हाला पाठवलेला आहे.
1: हो
0: खरंच, हा अविस्मरणीय असा अनुभव तुमचा.
1: माझा हा अविस्मरणीय खरंच अनुभव आहे
0: ताई. याच्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप कौतुक आहे.
1: धन्यवाद.
0: आणि सर आणि ताई, आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न, आजच्या तरुणांना आणि विशेषतः महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात?
2: मला तरी असं वाटतं की वाढदिवस केक कापून नव्हे तर रक्तदान करून साजरा करावा. जशी आई वडिलांची प्रॉपर्टी पिढीजात आपल्याला पुढे मिळत असते, तसं मला असं वाटतं की जे आमच्या सारखी आहेत किंवा जे आमच्या वयात असतील अशा आई वडिलांनी प्रत्येकाने रक्तदान करावं. रक्तदान करताना आपण आपल्या मुलांना रक्तदान करताना घेऊन जावं आणि त्यांनाही या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. जशी पिढीजात प्रॉपर्टी आई वडिलांची आपल्याला मिळत असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी पिढीजात रक्तदान चालणारी पुढची संकल्पना आपल्या पुढच्या पिढीवर पेरण्याचं काम आतापासून केलं पाहिजे. रक्तदान हा आमचा छंद आहे, रक्तदान आमचा श्वास आहे, रक्तदान आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, रक्तदान आमच्या जगण्याचा पासवर्ड आहे, हे आम्ही प्रत्येकाला नेहमी सांगत असतो. आणि रक्तदान करून रक्त बँकेत ठेवणं म्हणजे माणुसकीची एफडी आहे, ती तुम्हाला जेव्हाही भविष्यात गरज पडेल तर ती व्याजासकट तुम्हाला भेटणार आहे.
0: तर रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं. तुम्ही ते एका माणुसकीच्या रूपाने सर्वांनाच मदत करता आहात, कारण ते थेट एखाद्याला नवजीवन देण्याचं सामर्थ्य ठरतं. आजच्या संवादातून आपण जाणून घेतलं की संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांच्या जोरावर किती मोठं परिवर्तन घडवता येतं. रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे या दाम्पत्यांनी उभारलेला हा डिजिटल रक्तबंध खरंच माणुसकीचं नातं अधिकच दृढ करणारा आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या आणि समाजाशी रक्ताचं नव्हे तर माणुसकीचं नातं जोडा. या सुंदर अशा संदेशासह मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो आता कार्यक्रमातून आपली अनुमती घेत आहोत. अंकिता ताई आणि रणजित सर, आज आपण आकाशवाणीला अनमोल आपला वेळ दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद
2: मॅडम.
3: भेटीगाठी या सदरात विक्रमी रक्तदान करणारे दाम्पत्य रणजित गव्हाळे आणि अंकिता गव्हाळे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता मैत्रिणींनो, यानंतर वेळ आहे मनोरंजनाची. ऐकूया एक छानसं गीत.

0: दोघींनो तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणी एकाच ठिकाणी जमल्या तर गप्पा या होणारच ना, एकमेकींच्या विचारांचं आदान प्रदान सुद्धा त्या ठिकाणी होणारच ना, आणि त्यात गप्पा म्हणजे प्रत्येकाचे विषय वेगवेगळे। मैत्रिणींनो आज आपल्यासोबत वनिता मंडळ या कार्यक्रमात साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणी सहभागी झालेल्या आहेत। चला तर मग ऐकूया त्यांचा साहित्य सरितेचा काव्य प्रवास।
1: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी वैदेही नाखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये माझ्या साहित्य सरिता काव्य कट्ट्याच्या रसिक मैत्रिणी आलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासाठी सुंदर सुंदर साहित्य सादर करणार आहेत। चला तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याच शब्दात। मायाताई नमस्कार, स्वागत आहे आपलं। आपला परिचय आपल्या मैत्रिणींना करून द्या।
2: नमस्कार, काव्यानंदाच्या या पौर्णिमेमध्ये मी माझ्या निसर्ग कविता सादर करणार आहे। मी माया धुप्पड जळगावहून आणि मी बालसाहित्यिका कवयित्री आणि लेखिका आहे।
1: खूप छान मायाताई आज तुम्ही आला आहात आणि आम्हाला इतका आनंद होतो आहे आणि खरोखर या साहित्य सरितेच्या काठावर अतिशय सुंदर सुंदर असा काव्यानुभूती आज आपल्याला होणार आहे हे निश्चित। जयश्री तुझा परिचय करून दे।
3: नमस्कार, काव्यसरितेच्या काठावर सर्वांचं स्वागत। मी सौ जयश्री काळवीट, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द तालुका यावल जिल्हा जळगाव या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे।
1: अजून मैत्रिणीनो आपल्यासोबत मैत्रीण आलेली आहे ती म्हणजे संध्या। संध्या तुझा परिचय तू मैत्रिणींना करून दे।
4: नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राध्यापक संध्या महाजन जळगाव येथील मुझे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आणि आजच्या या काव्यसरितेमध्ये तुमच्यासोबत मलाही आनंदाने डुबक्या मारताना खूप मजा येणार आहे।
1: आपल्यासोबतच अजून एक आपली मैत्रीण आलेली आहे ती म्हणजे ज्योती वाघ। ज्योती तुझा परिचय करून दे ग मैत्रिणींना।
5: नमस्कार, साहित्य सरिता मंचच्या या आजच्या उपस्थित सर्व साहित्यिक मैत्रिणींना पहिले मी या ठिकाणी मनापासून नमस्कार करते। मी ज्योती उत्तमराव वाघ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी कार्यरत आहे। कविता लेखनामध्ये मी सर्वच प्रकार हाताळते आणि या ठिकाणी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल खरोखर मनस्वी धन्यवाद।
1: मायाताई तुम्ही एखादी सुंदरशी कविता सादर करा।
2: निसर्गाची कविता सादर करायला सांगितलं आहे। नवे उखाणे या

0: सारे तुझे बहाने।
1: वाह वाह खूप सुंदर मायाताई।
2: क्या बात आहे मायाताई, खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर सुरुवात तुम्ही केलेली आहे।
1: संध्या तू काय सादर करणार आहेस आज?
3: मी थोडा वेगळा भाव घेऊन आलेली आहे। एक निसर्ग हा विषयाने सुरुवात मायाताईंनी केलेली आहे। या निसर्गातच राब राब राबणाऱ्या ज्या आपल्या बळीराजाच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या किती समाधानी आहेत, समाधानाने त्या जीवन जगत आहेत, कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे म्हणजे तक्रार नाहीच, जी आहे परिस्थिती त्यात किती आनंदाने त्या जगतात हे माझ्या या कवितेतून मी दर्शवण्याचा प्रयत्न केलाय।
1: नक्की
3: ऐकूया माझी कविता कोंदण। कोंदण या शब्दाचाच एक मला खर तर खूप अप्रूप वाटत की हिरा ज्या ठिकाणी बसवला जातो ती जागा, त्या जागेशिवाय त्यालाही महत्व नाही आणि त्या जागेलाही हिऱ्याशिवाय महत्व नाही। म्हणजे ते दोघं एकमेकांशी इतके अनुरूप झालेले आहेत, तसाच माझा बळीराजा आणि तशी त्याची ती सौभाग्यवती,
1: त्याच्या घरची लक्ष्मी,
3: ते समाधान या कवितेतून मी व्यक्त करणार आहे। चंद्र मोडी झोपडीला निळगुडीचे कुंपण सडा

कष्ट तो या राब तो या नाही कधी भूण भूण परमेशाचे सख्यान घेतले असारे गुण।

0: वाह संध्याकाळी गोड आवाज ऐकत तुझा
1: धन्यवाद
0: जयश्री तू आज काय घेऊन आली आहेस आमच्यासाठी
2: मुक्त छंद हा काव्य प्रकार मला खूप आवडीचा आहे माझ्या खूप आवडीचा आहे आणि कसं आहे मुक्त छंद पण मुक्त असला तरी तो त्याच्यामध्ये छंद आहे आवाज आहे आणि एक काहीतरी एक नादमयता त्याच्यामध्ये असली पाहिजे तर मला नेहमी असं वाटतं की मुक्त छंद कसा असतो तर आपण जशी डायरेक्ट पोळी नाही खात तो आधी आपण विचार करतो की मला पोळी करायची मग आपण कणिक भिजवतो मग ती लाटतो मग तव्यावर भाजतो आणि मग पोळी तयार होते तसा मुक्त छंद आहे म्हणजे आधी खरं म्हणजे त्याच्यातला एक विचार

0: ला पाहिजे आपल्या मनामध्ये, तेव्हा कुठेतरी मुक्त छंद उदयाला येतो की तो विचार शेवटपर्यंत कसा न्यायचा, तो बांधत बांधत बांधत आपल्याला पुढे न्यायचा असतो. जरी मुक्त छंद म्हटलो आपण तरी त्याला एक प्रकारचा वेगळा घाट असतो. तर त्या निमित्ताने थोडीशी चहावर आधारित एक कविता या ठिकाणी वेगळ्या मी सादर करायचा प्रयत्न करते. चहा. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. रोज उगवणाऱ्या नव्या कोऱ्या दिवसाच्या पातेल्यात आधण घ्यावे पहाटे साखर झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचे. काकणभर जरा जास्तच घालावी साखर, काकणभर जरा जास्तच घालावी साखर प्रयत्नांच्या आवर्तनांची. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. चहा पावडर इतकेच आजमावावे नशीब उकळत्या अनुभवांच्या कसोटीवर. प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध.
1: वा.
0: प्रेमाच्या माणसांची साय अलगत फुंकर मारून विलग करत अन्नपूर्णेच्या घसघशीत हातांनी घालावे आटीव मायेचे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात कशात घालावे दूध. नात्या इतक्याच गहिऱ्या झालेल्या चॉकलेटी रंगाच्या त्या तरतरी आणणाऱ्या पेयात. आहा, सकाळच्या प्रसन्न वेळी पहिल्या सूर्यकिरणाच्या साक्षीने नितळ मनाच्या गाळणीने, नितळ मनाच्या गाळणीने क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. नितळ मनाच्या गाळणीने गाळावा आणि क्षणांच्या सुबक देखण्या नक्षीदार कब्बशीत गाळावा आपल्या माणसांसाठी आपल्या हातांनी बनवलेला वाफाळता चहा. आणि समोरून प्रेमाची उत्स्फूर्त दाद यावी वाहताज वाहताज.
1: वा वा वा. जयश्री, या नंतर तुझ्या हातचा चहा सगळ्यांसाठी झाला पाहिजे.
0: नक्कीच,
1: अगदी
0: छान आलं घालून करते.
1: तेच म्हटलं मी, तू चहा खूप सुंदर करतेस.
2: एखाद्या तल्फी माणसाची तलफ सुद्धा या कवितेनेच भागून जाईल.
0: धन्यवाद.
1: तरी सुद्धा सुंदर चहाची आठवण देखील यावी इतकी सुंदर तुझी कविता आहे.
0: वाहताज.
1: ज्योती, तू काय आणलं आहेस आज आमच्यासाठी?
3: साहित्यातले विविध प्रकार या ठिकाणी आत पण हाताळलेत, विविध रंग या ठिकाणी उधळले गेले साहित्यातले असं मी म्हणेल. आणि त्या रंगांमध्ये माझा एक रंग मिसळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज माझी गझल आपल्या समोर सादर करणार आहे. गझलेचं शीर्षक आहे जगणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे, आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. आगीत या जगाच्या जगणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. खंजीर ते विषारी असले तरी असू दे, खंजीर ते विषारी असले तरी असू दे, केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे. केले तर वार त्यांनी रडणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला, जाळ्यात गुंतले मी फसले नजाकतीला, मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे.
1: वा वा.
3: मोहात जीव घेण्या असणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला, हैराण लोक झाले असल्या प्रशासनाला, कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे. कोणास कौल द्यावा कळणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. अल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा, अल्हाद पावसाला भुलले अशी कितीदा, डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे. डोळ्यास थेंब येता दिसणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही, पंखात या तयारी उडण्या दिशे सदाही, सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे. सीमाच आखलेल्या उडणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे. शेवटचा शेर घेते.
1: इर्शाद.
3: मोहात मी जगाच्या रुतले तर

0: पाय येथे. मोहातमी जगाच्या रुतले तपाय येथे, येताच शेवटाला निघणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे, आगीत या जगाच्या जळणे कठीण आहे. तोडून पाश आता पळणे कठीण आहे, तोडून पाश आता पळणे कठीण आहे.
1: खूप सुंदर ज्योती, गझल विषयी सांग ना काही.
0: गझल हा जो प्रकार आहे थोडा अभ्यासण्याचा प्रकार आहे. कविता कशी उत्स्फूर्त येते आपल्या मनाला एखादा विषय स्पर्शला की त्याच्यातून जे शब्द उमटतात ते जसे आले तसेही आपण लिहिले तरी कविता होते. मुक्त छंद असेल कधी ती यमकबद्ध येऊन जाते, पण ते उत्स्फूर्त. पण गझलेमध्ये उत्स्फूर्त असतं पण ते आपल्याला विशिष्ट गणितात बांधायचं. त्याचे वृत्त आहेत मात्रावृत्त अक्षरगण वृत्त. मात्रा वृत्तामध्ये आपल्याला मात्रा मोजाव्या लागतात, पण अक्षरगण वृत्तामध्ये लगावली असते. गा म्हणजे गुरु आणि ल म्हणजे लघुची. तर असे वृत्त आहेत, बरेच वृत्त आहेत. त्या वृत्तामध्ये लगावली ज्या पद्धतीने असेल, एखादं वृत्त घेतल्यानंतर ज्या लगावलीचं जे बांधल्या गेलेलं वृत्त आहे त्याच बंधनामध्ये राहून शेवटच्या शेरापर्यंत आपल्याला गझल बांधायची असते.
1: तर मैत्रिणींनो, किती सुंदर गझल ज्योतीने आपल्यासाठी सादर केली.
2: फारच सुंदर गझल होती. सखू निघाली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. जीवनाच्या मोहात हे एक व्यक्तिचित्रण आहे या ओळींमध्ये मी सांगितलेलं, परंतु तुम्ही मानवी भावनांचं संपूर्ण चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे. या गझलेमध्ये फार सुंदर रीतीने केलेलं आहे.
1: मायाताई, तुम्ही आता परत काय आमच्यासाठी आणलंय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हायकू खूप छान करतात.
2: हायकू तीन ओळींचा काव्यप्रकार हा जपानी काव्यप्रकार आहे. माझा हा हायकू संग्रह 1994 मध्ये प्रकाशित झालेला शिरीष पैंची प्रस्तावना आहे त्याला. आणि हायकूचं आणखी तुम्हाला एक छान वैशिष्ट्य सांगते की हायकू हा डायरेक्ट तुम्हाला कल्पना, काव्य किंवा काव्य त्याच्यातले प्रकार असं सांगणार नाही किंवा कल्पनाशक्तीचा तिथे वापर नाहीये. निसर्गातलं एक दृश्य ते पाहून कवी एक क्षणभर स्तिमित होतो आणि जो उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतो म्हणजे हायकू. आणि अनुभवानुसार का वाचक जसा त्याचा अर्थ लावतील तसा तो अर्थ बदलतही जातो. म्हणजे वाचकांचे अनुभव, त्यांची कल्पनाशक्ती यावर एका हायकूला अनेक अर्थ मिळू शकतात. रसिकांची आकलन शक्ती देखील त्यामध्ये खूप साथ देते आणि हायकूचे अनेक अर्थ छान रीतीने आपल्याला मिळू शकतात. एक हायकू मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुम्ही त्याचे दोन तीन जणींनी अर्थ सांगा. हा, तुम्हाला काय वाटलं? खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब. पहिली ओळ ही ओळ थोडी मोठी झाली आहे पण ही चालते. खिडकीच्या काचेवर पावसाचे थेंब, काही थांबले काही ओघळले.
1: खूप सुंदर. जीवनाशी निगडीत असा हा हायकू आहे.
3: मायाताई, तुम्ही म्हटलात की याचा अर्थ सांग. असं बऱ्याच वेळा होतं की आपल्याला आवंडा येतो, डोळ्यापाशी आसव जमा होतात, काही ओघळतात आणि काही आपण महत् प्रयासाने परत पाठवतो.
2: धन्यवाद. आणखी एक दोन हायकू सादर करतो. रखरखणार ऊन, रखरखणार ऊन अंगावर झेलत होता, गुलमोहर फुलत होता.
1: वा वा वा वा. क्या बात है, क्या बात है. सुंदर सुंदर. संध्या,
4: थेट तुम्हाला समुद्र किनाऱ्यावरच नेणार आहे.
1: वा, नक्की.
4: गोव्याला गेलो, एक प्रसंग आहे छोटासा की तिथं गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये त्या म्हणजे त्या गोंगाटामध्ये मला समुद्राचा गाजच ऐकायला मिळाला नाही. त्यामुळे मी ठरवलं की याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेला गाठायचं. आणि म्हणून 5:30 समुद्र किनारा गाठला. अगदी निवांत पौडलेला तो समुद्र आणि त्याचं जे रूप मला तिथं बघायला मिळालं, खरं तर मी त्याला त्याच रूपासाठी शोधत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि मला जसा हवा होता तसा तो समुद्र त्यावेळेला भेटायला आलेला आहे.
1: वा.
4: तो कसा कुठल्या कुठल्या रूपात भेटला, पितृशक्ती जी मला भेटली ती खूपच अनोखी आहे. तुम्हालाही ती ऐकायला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करते. आणि मला भेटलेला समुद्र कसा होता ते मी सांगते. कवितेचे शीर्षक आहे हे अथांग सागरा. हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, हे खळखळणाऱ्या अथांग सागरा, कुठले ऋणानुबंध तुझे नि माझे, सांग ना रे जरा, मला सांग ना रे जरा. तुझे ते चारही दिशांना खळखळणारे, तुझे ते चारही दिशांना खळखळणारे अथांग पात्र पाहता क्षणी प्रथमच माहेरी आलेल्या लेकीला

0: भरल्या नैनांनी कुशीत घेणारा हळवा प्रेमळ बाप वाटलास.
1: खूप छान.
0: तुझ्या सर्रक नेणाऱ्या लाटांवरचे कोमल मृदू तुषार माथ्यावरून गेलेत ना तेव्हा, तेव्हा हे समुद्र, तेव्हा मायेने डोक्यावरून हात फिरवणारा आणि थरथर त्या हातांनी गालगुच्चे घेणारा माझा आजा मला वाटलास. हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना तेव्हा लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदराशू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू वाचलास. तुला गंमत सांगू, हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू, तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला तेव्हा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा.

0: जा आज जा मला वाटलास. हे सागरा, संध्येच्या लाल गुलाबी किरणांनी खुलणारे तुझे सालस निरागस ते रुपडे पाहिले ना, तेव्हा लाडक्या बहिणीच्या सौख्याच्या बाता ऐकून कौतुकाने आनंदराशू ढाळणारा आणि अत्यानंदाने नाकाचा शेंडा लाले लाल झालेला माझा ज्येष्ठ बंधू वाचलास. तुला गंमत सांगू? हे दर्यासागरा, तुला गंमत सांगू? तुझ्या लाटांच्या ध्वनिकंपनांमधून ऐकू येणाऱ्या प्रत्येक स्वरात मनमोहनाच्या पाव्याचा सूर ऐकला, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. हे सागरा, तेव्हा तू मला माझा कृष्ण सखा वाटलास. सांग ना रे खळखळणाऱ्या सागरा, सांग ना कुठले रूप मानू मी रे खरे, संभ्रम मनीच्या माझा कसा दूर होईल बरे. हे दर्यासागरा, हे रत्नाकरा, सरसरून अंगावर येणाऱ्या तुझ्या लहरी लाटांमध्ये स्पर्श मायेचा दाटला, आणि खरे सांगू त्या मायेच्या स्पर्शामध्ये, त्या मायेच्या स्पर्शामध्ये मला तिथेही वर्षाव प्रेमाचा अमाप भेटला. मला वर्षाव प्रेमाचा अमाप भेटला.
1: वा वा,
2: खूप सुंदर संध्याताई. खरं तर सागर आणि प्रियकर यांचं नातं खूप जण जोडतात कवितांमध्ये, परंतु सागर आणि वडील त्यांचे आजोबा ही जी कल्पना आहे ती खूप अनोखी आहे. एक सागराकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यात दिला. अतिशय सुंदर अशी भावस्पर्शी कविता आपण सादर केली.
1: खूप सुंदर, खूप सुंदर.
3: या ठिकाणी हायकू, मुक्तछंद, चारोळ्या यांनी हा जो साहित्य सरिता मंचचा जो आपला जो कट्टा आहे त्याच्यातली जी गुंफण आहे त्यातली ही छान फुलं त्याच्यामध्ये गुंफली गेली. माझी पुन्हा एकदा एक गझल सादर करते मी, आणि एक पुन्हा एक छानसं पुष्प गुंफण्याचा त्याच्यात मी एक प्रयत्न करते. गझल सादर करत असताना स्वतःची मूळची गझल घेण्या अगोदर आपल्याच गझलेतला एक मतला आणि दोन शेर जर सादर केले तर त्या गझलेला अजून चार चांद लागतात. माझ्या दुसऱ्या गझलेचा मतला आणि दोन शेर या ठिकाणी अगोदर सादर करते. एक मतला दोन शेर, की लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. लेकरांना बोलण्याचा त्रास होतो, बाप त्यांच्या वर्तुळाचा व्यास होतो. शेर घेते की चाल पोरी मोजलेल्या पावलांनी, चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो.
2: वा वा वा,
3: चाल पोरी मोजलेल्या पावलांनी धावल्याने आपला उपहास होतो. एक शेर आणखी घेते की भेटणे चोरून राणी छंद माझा, भेटणे चोरून राणी छंद माझा, सांग बोभाटा कसा गावास होतो. सांग बोभाटा कसा गावास होतो. जेव्हा आपल्या शेरांना वावा वावाची दाद येते तेव्हा शेर सादर करायला फार उत्साह येतो. गझल आहे, गझलेचं शीर्षक आहे आत्ताच दे खुलासा.
1: बर,
3: उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, वृद्धाश्रमात बाबा सोडून आज आला, सांगू कसे घराला येताच दे खुलासा. सांगू कसे घराला येताच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, उद्ध्वस्त बाग केली स्वार्थी नराधमांनी, पक्षास कोण वाली इतकाच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, जन्मास आज आली मुलगी तुझ्या घराला, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, बापास घोर कारे असं तोच दे खुलासा, आहेत खूप शंका आत्ताच दे खुलासा. पुढचा शेर आवडीचा आहे, की नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, नात्यात प्रेम द्यावे भांडू नये कधीही, पाणी विभागते का याचाच दे खुलासा. पाणी विभागते का याचाच दे

0: खुलासा आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ. माणूस माणसाला देतो दगा कसा बघ. उरला जगात हा का पैसाच दे खुलासा. उरला जगात हा का पैसाच दे खुलासा आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. शेवटचा शेर घेते. देशात माजलेला आकांत आज रोजी. देशात माजलेला आकांत आज रोजी. मौजे तराहतो का राजाच दे खुलासा. मौजे तराहतो का राजाच दे खुलासा आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा. उद्विग्न या मनाला आत्ताच दे खुलासा आहे तो खूप शंका आत्ताच दे खुलासा.
1: वा ज्योती खूपच छान लिहितेस तू गझल. ही गझल ऐकताना आम्ही सगळ्या जणी अगदी मंत्रमुग्ध झालो होतो. आणि असे खुलासे वेळच्या वेळी मागितलेच पाहिजे, तेव्हाच जगणं सुंदर होण्याचा प्रयत्न सुरू होईल. खूप छान, खूप छान.
2: म्हणजे अशी सांगता खूप सुंदर केलेली आहेस, छान वाटलं.
3: खरंच खूप छान. तर मैत्रिणींनो, आजची आमची काव्य मैफल आजच्या ह्या आपल्याला सगळ्या भेटायला आलेल्या मैत्रिणींचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते की जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आपण ही काव्य मैफल रंगवली. आणि आपल्या ह्या सगळ्या वनिता मंडळाच्या मैत्रिणींना सुद्धा देखील ती खूप आवडली असणार हे निश्चितच.
4: नमस्कार.

0: सके तू।
1: साहित्य सरिता कट्ट्याच्या मैत्रिणींनी सादर केलेला कार्यक्रम आता आपण ऐकलात। मैत्रिणींनो, आजची ही मुलाखत आणि त्यानंतरचा कार्यक्रम आपल्या रोजच्या आयुष्यात नक्कीच आनंद घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे। सखींनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची, पण निरोप घेताना एवढंच म्हणेन, क्षण सोन्याचे, आठवणींचे सोबत नेहमी राहू द्या। पुन्हा भेटूच नवीन विषयासह, तोवर निरोगी रहा आणि आनंदी रहा। तेव्हा कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी आपली आता अनुमती घेतीये। नमस्कार। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

श्रोतेहो, नामवंत गीतकार कवी पी सावळाराम यांचा आज जन्मदिवस. पी सावळाराम यांचे खरे नाव निवृत्ती राजजी पाटील. पी सावळाराम यांनी शालेय वयापासूनच त्यांना काव्याची गोडी होती आणि पुढे ते शिक्षणासाठी सांगलीला त्यांनी महाविद्यालयात दाखला घेतला. तिथे त्यांना शिक्षक म्हणून लाभले थोर कवी माधव जुलियन म्हणजेच प्रोफेसर माधवराव पटवर्धन. तिथेच या सर्जनशील मनाच्या पी सावळाराम यांच्या काव्यकळा फुलू लागल्या. त्यांच्या संपर्कात ते आले आणि तेव्हा त्यांनी सौंदर्य नसते रंगात सौंदर्य असते अंतरंगात उघडून पाहि या ओळी असलेली काळा गुलाब शीर्षकाची कविता लिहिली. पी सावळाराम यांच्या अनेक कविता अनेक गीतं खूप गाजली. आज कार्यक्रमात ऐकूया त्यांनीच लिहिलेली काही छानशी गाणी. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत शिकलेली बायको या चित्रपटातील वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं हे गीत आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि उक्षा मंगेशकर यांच्यासह सहकारी यांनी गायलेलं.

0: Gaga, Gaga, Gaga.
1: श्रोतेहो, वर्ष 1943 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर पी सावळाराम हे कुर्ला मुंबई इथे रेशनिंग ऑफिसर मध्ये रुजू झाले. वर्ष 1949 मध्ये राघू बोले महिनेच्या कानात हे त्यांचं पहिलं भावगीत HMV कंपनीने ध्वनिमुद्रित केलं. राम राम पाहुण या चित्रपटाचे गीत लेखनही त्यांनी केले. गीत लेखनाला वेळ देता यावा यासाठी कुर्ल्याच्या रेशनिंग ऑफिस मधला त्यांचा जो जॉब होता, त्यांची जी सरकारी नोकरी होती, ती त्यांनी सोडली. सुमारे 50 हून अधिक चित्रपटांच्या कथा पटकथांचे लेखक त्यांनी केले. त्यांच्या कवितेत भाव, भक्ती, कुटुंबातील संबंध हळुवारपणे गुंफले आहेत. आपण ते अनुभवतोच त्यांच्या प्रत्येक गीतामध्ये. त्यामुळे त्यांच्या सर्वस्पर्शी कविता पाहून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्यांना जनकवी ही उपाधी दिली. कुसुमाग्रज असं म्हणतात की पी सावळाराम यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांद्वारे महाराष्ट्रातील असंख्य घरापर्यंत, नवे घरातल्या स्वयंपाकघरातही त्यांची गाणी, त्यांची गीतं पोहोचलेली आहेत. ऐकूया त्यांनीच लिहिलेलं पुत्रभावा ऐसा या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत. संगीतबद्ध केलंय वसंत प्रभू यांनी.

श्रोतेहो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो आज 4 जुलै नामवंत गीतकार कवी पी सावळाराम यांचा आज जन्मदिवस. श्रोतेहो आज गीतबहार या कार्यक्रमात आपण पी सावळाराम यांनी लिहिलेली काही छानशी गाणी ऐकतो आहोत. श्रोतेहो पंढरपुरातील पुजाऱ्याच्या विळख्यात अडकलेला विठोबा पाहून पंढरीनाथ झडकरी आता पंढरी सोडून चला विनविते रुखमाई विठ्ठला हे गीत पी सावळाराम यांना सुचलं. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा हे गीतही सगळ्यांनाच भावलं. सर्वच घरात हा प्रसंग येतोच. तीनच कडव्यांचं हे गीत अगदी हेलावून टाकणारं. पी सावळाराम यांनी एकाहून एक सुरेख अशी भावस्पर्शी गाणी लिहिली. ते प्रत्येक गीत प्रत्येकाच्या मनाला अगदी स्पर्श करणारं. यानंतरचं असंच एक छानसं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत आहे बायकोचा भाऊ या चित्रपटातील वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं.

श्रोत्यो, पी सावळाराम यांनी जवळपास 700 ते 800 गाणी लिहिली, त्यामध्ये अनेक त्यांची भावगीतं, भक्तीगीतं, चित्रपट संगीत याचा समावेश आहे. जनकवी ही उपाधी त्यांना मिळालेलीच होती. श्रोत्यो, घरातल्या स्वयंपाकघरापर्यंत अगदी प्रत्येक स्त्री मनाला, त्यांच्या भावनांना स्पर्श करणारी त्यांची अनेक गाणी, आणि ती प्रत्येक गाणी आपल्याला आजही ऐकली तरी तितकीच भावस्पर्शी वाटतात. ऐकूया यानंतरचं गीत. मोलकरीण या चित्रपटातील हे गीत आहे आशा भोसले यांच्या स्वरात. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं.

श्रोतेहो पी सवळाराम यांना 1982 सालचा गदिमा पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आला. माने पी सावळाराम यांचं 21 डिसेंबर 1997 रोजी निधन झालं. अनेक भावस्पर्शी भावगीतं, भक्तिगीतं आणि चित्रपट गीतं तसंच लघुकथा त्यांनी लिहिल्या. आज त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांनीच लिहिलेली काही छानशी चित्रपट गीतं आपण गीतबहार या चित्रपटात संगीताच्या कार्यक्रमात ऐकली. कार्यक्रमातील शेवटचं गीत आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे मोलकरीण या चित्रपटातील, माफ करा अशोतो, बायकोचा भाऊ या चित्रपटातील हे गीत. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवणार आहोत.

श्रोते हो, आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे समाप्त करीत आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या ठीक 1:30.

आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन। केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित। कॉंगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1,502 रुग्ण सापडले।

473 रुग्णांचा मृत्यू आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. राजस्थानात जोधपूर इथं राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं. राजस्थानात जोधपूर इथल्या विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. 480 कोटी रुपये खर्चाच्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा यांच्याबरोबर शहराच्या ऐतिहासिक वारशाची छाप या नवीन इमारतीत पाहायला मिळते. सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास यावा याकरता सुरू केलेल्या उडान योजनेच्या सुधारित आवृत्तीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. राजस्थानात बलोत्रा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोरासायनिक कारखान्याच्या परिसराचं तसंच इतर पायाभूत सोयीसुविधांचं लोकार्पण आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले. राजस्थान राज्य सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 तरुणांना नियुक्तीपत्रांचं वाटप मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज संध्याकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आपला गणना अर्ज दाखल केला आहे. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रतिक्विंटलवरून 2,125 रुपये प्रतिक्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. या सुधारित खरेदी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल आणि त्याचबरोबर साठा उभारणीच्या प्रयत्नांनाही बळ मिळेल असं मंत्रालयानं नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्याचा साठा पुरेसा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांची आत्मविश्वासपूर्ण, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. तरुणाईला सकारात्मकतेची शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन केलं आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्रखरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. कांगो या देशात इबोला विषाणू संसर्ग झालेले 1,502 रुग्ण सापडले असून या संसर्गामुळे 473 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या देशात संसर्गाची स्थिती गंभीर असल्याचं

0: जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या 628 रुग्ण विलगीकरणात असून 229 जण या संसर्गातून बरे झाले आहेत अशी माहिती कांगोच्या आरोग्य संस्थेनं दिली आहे. विषाणू संसर्ग कांगोच्या इतर प्रांतातही पसरत असल्याचं वृत्त आहे. युगांडामध्येही या संसर्गाचे 20 रुग्ण आढळले आहेत. या भागात सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षामुळे रुग्णशोध आणि उपचारात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते दिवंगत आयतुल्ला सय्यद अली खामेनी यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी तेहरानमध्ये सुरू आहे. हा कार्यक्रम 6 दिवस चालणार असून इराणचे अध्यक्ष मसूद पेजस्कियान, संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर घालिवाफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची, रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख अहमद वाहिदी या मान्यवरांनी दिवंगत नेत्याला आदरांजली वाहिली आहे. भारताच्या वतीनं बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गारेटा यांनी खामेनी यांना आदरांजली वाहिली. रशिया, चीन, अफगाणिस्तान इत्यादी देशांचे प्रतिनिधी आदरांजली कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. येत्या 9 जुलै रोजी मशाद शहरात खामेनी यांच्या पार्थिवावर दफन संस्कार केले जातील. त्यानंतर 40 दिवस इराणमध्ये राष्ट्रीय दुखवटा लागू राहील. क्रोएशिया ग्रँड बुद्धिबळ स्पर्धेच्या रॅपिड प्रकारात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं धडाकेबाज खेळ केला. काल झालेल्या 3 सामन्यात विजय मिळवत त्यानं फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजा याच्याशी बरोबरी साधत स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रज्ञानंद यानं इव्हान सारिक, बॉगदन डॅनियल डियाक आणि अनिश गिरी यांचा पराभव केला. दरम्यान विद्यमान विश्वविजेता डी गुकेश याने कालचे 3 सामने बरोबरीत सोडवत 10 गुणांपर्यंत मजल मारली. तो आता संयुक्तरित्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा अवघ्या 2 गुणांनी मागे आहे. यापुढचे सामने 18 फेऱ्यांच्या ब्लिट्स प्रकारचे असून यातच अंतिम विजेता ठरणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या 32 फेऱ्यांच्या साखळी सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. जॉन इरियास यानं 14व्या मिनिटाला गोल करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी माजी विजेत्या अर्जेंटिनानं कॅबो वेल्डचा 3-2 असा पराभव केला. लिओनेल मेसीनं अर्जेंटिनाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिलं. याशिवाय इजिप्त आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या सामन्यात 1-1 अशा गोल बरोबरीनंतर झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये इजिप्तनं ऑस्ट्रेलियाचा 4-2 गोलनं पराभव केला. आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि लगतच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओदिशाच्या अनेक जिल्ह्यात जोरदार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागानं हीच स्थिती पुढील 2-3 दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि ओदिशा या भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तसंच काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 2 दिवसात पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कर्नाटक किनारपट्टी, तेलंगणा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई आणि उपनगरात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येत्या सोमवारपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट लक्षात घेता नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण आणि डोंबिवलीमधल्या शाळांना पूर्ण दिवस तर मुंबईतल्या शाळांना दुपारच्या 17 सुट्टी देण्यात आली. राज्यात अनेक ठिकाणी पाणी साठ्यांमध्ये वाढ होत आहे तर अनेक नद्यांचं पाणी वाढल्यानं धरणं भरत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजस्थानात जोधपूर विमानतळाचं तसंच एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक कारखान्याचं उद्घाटन. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदीभावात केली 13% वाढ. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. काँगोमध्ये इबोला विषाणू संसर्गाचे 1502 रुग्ण सापडले, 473 रुग्णांचा मृत्यू. आणि महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: धाराशिव जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाई संदर्भात पाणीसाठे तपासणीसाठी भरारी पथक

0: योग दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा आणि केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात विश्वास विकास आणि जनकल्याण अभियानाला सुरुवात.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती.
0: संभाव्य एल निनो परिस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच कोणत्याही प्रकारचं अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांनी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संभाव्य अल निनो परिस्थितीच्या अनुषंगानं पाणी टंचाई, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, उपयुक्त जलसाठ्याची सद्यस्थिती तसंच चारा टंचाईसारख्या विषयांचा आढावा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या हरित धाराशिव अभियान 2026 या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक वनीकरण विभागानं निसर्गाच्या विविध आव्हानांवर मात करत तब्बल 35 लाखांहून अधिक दर्जेदार रोपांची निर्मिती केली आहे. 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वन महोत्सव साजरा करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात सहभागी होण्याचं आवाहन सामाजिक वनीकरण विभागानं केलं आहे. विधान परिषदेच्या धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा 719 मतांनी विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात यानिमित्त योगाभ्यास घेण्यात आला. सुमारे 700 नागरिक यात सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यात 19 मंडळांमध्ये योग दिनाचा कार्यक्रम पार पडला. धाराशिव जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ होऊन संतुलित लिंग गुणोत्तर राखलं जावं तसंच गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या उद्देशानं PCPNDT कायद्यांतर्गत धाराशिव जिल्हा सल्लागार समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात सकारात्मक वाढ घडवून आणण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सातत्यानं कार्यरत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबवण्यात आली. याअंतर्गत 5 वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी ग्रामीण भागात 1101 आणि शहरी भागात 125 अशा एकूण 1226 लसीकरण बूथची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर गर्भवतींसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत जिल्ह्यात 3941 गर्भवतींची तपासणी करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिन, जागतिक पर्यावरण दिन तसंच केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीनं प्रत्येक बूथवर 21 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. तेर इथून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विश्वास विकास व जनकल्याण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध लोककल्याणकारी कार्यक्रम राबवले गेले. यात मतदारसंघातील 500 प्रतिष्ठित व्यक्तींची भेट, प्रगती पथ यात्रा, आयुष्मान भारत, पीएम आवास, लखपती दीदी यासारख्या योजनांसाठी नोंदणी शिबिरे, नैसर्गिक शेती कार्यशाळा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या योगपटूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. हिंदवी चौरे हिनं सब ज्युनियर वयोगटातील फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात उत्कृष्ट कौशल्याचं प्रदर्शन करत सुवर्ण पदकाची कमाई केली. तिच्या या यशामुळे भारताच्या पदक तालिकेत मोलाची भर पडली असून ती जागतिक योगासन स्पर्धेसाठी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारी जिल्ह्यातली दुसरी योगपटू ठरली आहे. धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू सतीश साबळे यांनी वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देवीदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचे 1:45 आणि 32 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्तीपर गीत आकाशवाणी मुंबई.

0: भूमानंद भोगम यांच्या स्वरातील हे गीत श्रोते हो आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी अनिल यांच्या उशिराचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
2: श्रोते हो, बऱ्याचदा आपल्याला हवं असतं तेव्हा एखादी गोष्ट मिळेलच असं सांगता येत नाही, पण जेव्हा ती मिळते तेव्हा मग आयुष्यातला सगळा कोरडेपणा आपोआप दूर होतो. आणि अशाच आशयाची एक कविता आहे, त्याचे कवी आहेत अनिल. कवितेचं शीर्षक आहे उशिराचा पाऊस. मराठीतली मुक्तछंद आणि दशपदी या काव्य प्रकाराचे कवी अनिल हे प्रणेते मानले जातात. ऐकूयात कवी अनिल यांची ही कविता. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीचा घामामध्ये मिळवावा,

0: करीत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा, कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे, बहाणे सांगणे, वेळा चुकवणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे, अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे, पोटी धस्स होणे, धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून लावा पापण्यांवरती, कपाळीचा घामामध्ये विळवावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. श्रोते हो, यावर्षी मात्र ही कविता अगदी आपल्याला तंतोतंत जुळते नाही, पण खरं सांगू का, या कवितेतला पाऊस हा केवळ निसर्गातलाच पाऊस नाही, तर तो जीवनात उशिरा लाभलेला आनंद, प्रेम, आपुलकी, समाधान किंवा एखादी खूप उशिरा मिळालेली भेट ह्याचं प्रतीक आहे. आणि कवी असं म्हणतात की असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, डोळ्यात साठवावा, मनभर अनुभवावा देखील. पण त्याला तू का उशिरा आलास याचा जाब मात्र विचारू नये, त्याच्यावर रुसूनही बसू नये, या उलट त्याचं अगदी प्रेमाने स्वागत करावं. श्रोते हो, अनेकदा आपण एखाद्या गोष्टीची इतकी वाट पाहत असतो की ती मिळाल्यावर आनंद व्यक्त करण्यापेक्षा ती उशिरा का बरं मिळाली ह्याचंच जास्त दुःख वाटतं. पण आपल्याला ह्या कवितेत अनिल असं सांगतात की आलेल्या सुखाला उशिराचा दोष न देता त्याचा मनमुराद आनंद लुटायला हवा. का माहितीये? कारण भूतकाळातल्या तक्रारींपेक्षा वर्तमानात जे समाधान मिळणार आहे ना, ते जास्त महत्वाचं असतं. आणि प्रतीक्षाची वेदना, भेटीचा आनंद, स्वीकार ह्या सगळ्याचा सुंदर संगम आपल्याला ह्या कवितेत अनुभवायला मिळालाय. खरे श्रोते हो, जीवनात प्रत्येक उशिरा येणाऱ्या आनंदाकडे असंच सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश ही कविता देते. आणि म्हणूनच यावर्षीही उशिरा आलेला पाऊस आपण असाच मस्त अनुभवूयात.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी अनिल यांच्या उशिराचा पाऊस या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2 वाजत पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पीक उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणं आवश्यक असतं. बियाण्यांची उगवण क्षमता चांगली असेल तर एकरी झाडांची संख्या अपेक्षित मिळते. यंदाच्या अल निनोचं सावट आणि बदलत्या हवामानामुळे पर्जन्य वितरणातील तफावत यामुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसाच्या स्थितीत बियाण्याच्या उगवणीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करून हवामानानुसार सुरुवातीपासूनच योग्य तांत्रिक नियोजन करणं आवश्यक आहे. पुरेसा वाफसा असल्यास जमीन अंकुरण्यासाठी आवश्यक असते. कमी ओलाव्यामुळे बियाण्यास पाणी उपलब्धतेस अडथळा येतो. अतिपावसामुळे ऑक्सिजनचा अभाव होऊन बियाणं कुसतं. प्रत्येक पिकासाठी विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. खरीप पिकांना उबदार तापमान आवश्यक असतं. खूप कमी किंवा जास्त तापमानामुळे उगवण मंदावते. तापमान स्थिर राहणं गरजेचं असतं. साधारण 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. सलग किंवा चांगला 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होत नाही आणि जमिनीत किमान 6 ते 9 इंच खोलीपर्यंत चांगला ओलावा तयार होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नये. लागवडीसाठी कमी दिवसात निघणारं आणि कमी पाण्यावर तग धरणाऱ्या वाणांची निवड करावी. जास्त

0: असणाऱ्या पिकांऐवजी मका, बाजरी, ज्वारी, मटकी, मूग, उडीद किंवा सोयाबीन या पिकांना प्राधान्य द्यावं. एकच पीक घेणं टाळावं, विविध पिकं घ्यावीत. एखादं पीक अयशस्वी झालं तरी इतर पिकांमधून उत्पादन मिळतं. उगवण क्षमता तपासणीमध्ये 70 ते 80 पेक्षा जास्त दाणे उगवले तरच ते बियाणं शेतामध्ये पेरावं, अन्यथा पेरणीचं अंतर किंवा बियाण्याचं प्रमाण वाढवावं. लागवडीपूर्वी शिफारसीमध्ये बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. जास्त प्रमाणात नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. माती परीक्षणानुसार संतुलित खतांचा वापर करावा. सेंद्रिय खतांचा वापर वाढवला तर जमिनीची जलधारण क्षमता सुधारते. वाणानुसार उगवण क्षमता आणि जोम वेगवेगळा असतो. नेहमी प्रमाणित आणि शिफारस केलेल्या वाणाचं बियाणं वापरावं. जुनं बियाणं वापरल्यास उगवण कमी होते, रोपांची वाढही कमजोर राहते. चालू हंगामातील किंवा वैधता कालावधीतील बियाणं वापरणं फायदेशीर ठरतं. बियाणं श्वसनासाठी ऑक्सिजन वापरतं. कडक जमीन, पाणी साचणं यामुळे हवा खेळती राहत नाही. ऑक्सिजन अभावी बियाणं गुदमरून मरतं. यासाठी जमीन भुसभुशीत असणं आवश्यक आहे. जमिनीतील हानिकारक जीवाणू, बुरशी आणि कीटक म्हणजेच होमणी, वाळवी, मुंग्या कोवळ्या कोंबाला किंवा बियाण्याला खाऊन टाकतात, त्यामुळे शेतामध्ये झाडांची संख्या कमी होते. यासाठी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. योग्य बीजप्रक्रियेमुळे बियाण्याचं रोगांपासून संरक्षण होतं आणि उगवण सुधारते. पाऊस लांबल्यास पिकाच्या ओळीमध्ये कोरडा पालापाचोळा किंवा पेंढा टाकून जमिनीतून पाण्याचं बाष्पीभवन रोखावं. पाऊस थांबताच शेतामध्ये हलकी कोळपणी करून जमिनीच्या भेगा बुजवाव्या, त्यामुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. पेरणी बियाण्याच्या आकारापेक्षा 3 ते 4 पट जास्त खोलीवर करावी. लहान बियाणं कमी खोलीवर, मोठं बियाणं थोडं जास्त खोलीवर पेरावं.
1: बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं.
3: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरुणी थत्ते.
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
3: खेळा बरोबरच गाण्याचं छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
5: के हम खो गए प्यार की रागिनी में.
3: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 आणि 10 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
6: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4th आणि शेवटचा.
7: नमस्कार श्रोते हो. लहान मुलांमध्ये हर्निया हे बऱ्याच जणांनी ऐकलेलंही नसते, तर लहान मुलांमध्ये हर्निया होऊ शकतो का? हर्निया हा मुलांमध्ये सर्वात सामान्य शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांपैकी एक आहे. यात पोटातील आतडे किंवा इतर उती पोटाच्या भिंतीतील छोट्या उघड्या मार्गातून जांघेत किंवा अंडकोशात येतात. मुलांमध्ये हर्निया हा बहुतेक वेळा जन्मजातच असतो. तो त्याचं वजन उचलण्याशी किंवा दुसऱ्या कोणत्या आजाराशी काही कनेक्शन नसते. मुलांच्या जांघेत किंवा अंडकोशात येणारी जाणारी जर सूज दिसत असेल तर हे त्याचं सामान्य लक्षण आहे. मुलं रडत असताना, खोकताना किंवा खेळताना ती सूज असते आणि झोपल्यावर ती सूज कमी होते. बहुतेक वेळा हर्नियामुळे वेदना काहीच होत नाही, पण सूज कायम राहते. वेदना होणे किंवा उलट्या होणे किंवा मूल खूप अस्वस्थ होणे ही धोक्याची चिन्ह असतात. हर्निया मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतो, पण मुलींमध्येही तो होऊ शकतो. मुलींमध्ये जांघेच्या भागात येणारी

0: सूज हे त्याचं मुख्य लक्षण आहे. काही वेळा हर्नियाच्या पिशवीमध्ये अंडाशय म्हणजे ओव्हरी अडकू शकते, त्यामुळे मुलींमध्ये हर्नियाकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. जांघेत कोणतीही येणारी जाणारी गाठ किंवा सूज दिसल्यास बालशल्य विशारदांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बऱ्याचशा पालकांना असं वाटते की बाळ आता लहान आहे, मोठं झालं की हर्निया कमी होईल, तर ही चुकीची समजूत आहे. मुलांमध्ये हर्निया स्वतःहून कधीही बरा होत नाही आणि निदान झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो. यात धोके काय आहेत? इलाज न करण्यामुळे हर्नियाच्या आतडी अडकू शकते, अशावेळी रक्तपुरवठा बंद होऊ शकतो आणि तातडीची शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सामान्यतः बाळ जितकं लहान तितक्या लवकर उपचार करणं गरजेचं असू शकते, त्यामुळे इथे वयाचं काही पाबंदी नाहीये. जर बाळ लहान असेल तर हर्निया लवकर करणं आवश्यक आहे. विशेषतः नवजात बाळांमध्ये आणि लहान अभ्रकांमध्ये शरीरातील अवयव अतिशय नाजूक असतात आणि त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे शस्त्रक्रियेमध्ये अनावश्यक विलंब झाल्यास गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. हर्नियाची शस्त्रक्रिया अतिशय साधी आणि सुरक्षित असते. बहुतेक मुलांना त्याच दिवशी घरी जाता येते आणि काही दिवसात ते पुन्हा नेहमीप्रमाणे खेळू शकतात. लक्षात ठेवा, हर्नियाची गाठ येते जाते म्हणून ती बरी होत नाही. वेळेवर उपचार केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि परिणाम उत्कृष्ट मिळतात. मुलगा असो किंवा मुलगी, जांघेत दिसणारी येणारी जाणारी गाठ ही सूज नेहमी हर्नियाची खूण असू शकते. वेळेवर निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास गुंतागुंत टाळता येते आणि मुलाचे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित राहते. अजूनपर्यंत आपण लहान बाळांच्या विकारांचे निदान, त्यांची शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेचे वेगळ्या वेगळ्या पद्धती जसे ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरी यावर माहिती करून घेतली. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाल्या आहेत. हे दुर्मिळ किंवा घाबरण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाहीत. योग्य वेळी निदान, अनुभवी बालशल्य चिकित्सकांकडून उपचार आणि सुसज्ज रुग्णालयातील सुविधा यामुळे आज बहुतेक शस्त्रक्रियांचे परिणाम अत्यंत चांगले मिळतात. त्यामुळे बाळास कुठलाही विकार आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा आणि शस्त्रक्रियेला घाबरू नका.
1: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
3: श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
4: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
3: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:10 आणि 25 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, आजच्या भागामध्ये आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एकूणच महाराष्ट्राच्या ज्या काही नद्या आहेत त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणकोणत्या महत्त्वाच्या सूत्रांचा आपण वापर करू शकतो. तुम्हाला जवळजवळ 12 राज्यांमध्ये तुम्ही नदी पुनरुज्जीवनाच्या मोहिमेचं नेतृत्व करत आहात तुम्ही, तर तुम्ही काय सांगाल?
2: आता बघा, सर्वात इम्पॉर्टंट जो आहे आपल्या नदीचा जेव्हा आपण विचार करतो, जसं मी सुरुवातीला बोलले की नदीच्या छोटे छोटे ओळे हे नालेचा आयडेंटिफाय करून त्याचे डिमार्केशन करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण वारंवार 2009, 2015, 2019, 2023 ती जी आर काढलंय की आपल्याला

0: डिमार्केशन करणं आवश्यक आहे. तसंच मी देशभराचा जो बाकीच्या स्टेटचा त्याबद्दल पण, कारण जेव्हापर्यंत आपण प्रॉपरली ह्या वॉटर बॉडीजचे की नदीचे ओढे नालेचे जेव्हापर्यंत आपण प्रॉपर डिमार्केशन आणि नोटिफिकेशन खूप गरजेचं असतं. म्हणजे नोटिफिकेशन मिळालं म्हणजे ते नदीला प्रोटेक्शन मिळालं. आज जेव्हा आपण परदेशात बघतो इक्वाडोर आणि बाकीच्या कंट्रीजमध्ये, त्यांच्या कंट्रीमध्ये त्यांनी एक लिव्हिंग एंटिटीचा त्यांना दर्जा दिलेला आहे. त्यामुळे तिथे बघा एकदम स्वच्छता आहे. आपण इथे मा मानतो, आपण म्हणतो लिव्हिंग एंटिटीचा आपल्या इथे पण दर्जा देतो, पण आपण शेवटी काय त्याच्याबरोबर आपण व्यवहार काय करतोय. त्याच्यामुळे खूप गरजेचं आहे आज की सर्वात आधी आपले सगळे ओढे नाले नदीचा डिमार्केशन करणं, नोटिफिकेशन करणं, जेणेकरून काय होईल की जिथे जे टाउन प्लॅनिंग असू द्या की कुठलाही जर काही जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जेव्हा आपण बोलतो, त्याची ड्रेनेज सिस्टम जी असते ती आपल्याला जर ड्रेनेज चॅनल्स आपल्याला समजते, म्हणजे स्ट्रीम ऑर्डर्स, म्हणजे छोटे छोटे स्ट्रीम ऑर्डर्स आणि छोटे छोटे नदी, जेव्हा की हा इरिगेशन डिपार्टमेंट WRD डिपार्टमेंटचं काम आहे एकदम प्रायोरिटीवर ह्या सगळ्यांचं डिमार्केशन नोटिफिकेशन करणं. तर माझं मते तर सर्वात आधी हे व्हायला पाहिजे. दुसरं आहे की जो लोकल कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये पण आपल्याला अवेअरनेस, कारण आज आपल्याला दिसत आहेत की आपल्या देशात आपण खरोखरच इतके लकी आहोत की आपल्याला 2000 ते 3000 mm आपल्याला रेनफॉल आहे, पाऊस होतो, पण आपण त्याच्या काही हे करत नाही, आपण जलसंधारणचा जास्त विचार करतच नाही. आपण जेव्हा ह्या पावसाच्या पाणीला जेव्हा आपण जिरवणार मातीत, म्हणजे अंडरग्राऊंड जेव्हा सपोर्ट मिळणार ह्या नदीला, तेव्हा नदी पूर्ण वर्ष वाहती राहणार. नाहीतर आज आपण काय करतो, पेरिनियल नाही आहे ही नदी, सीझनल आहे. आपण सगळे पेरिनियल नदीला सीझनल बोलत चालू आहे. म्हणजे आपण एक नॅचरल रिसोर्सला आपण आपल्या पद्धतीने एकतर कुठेही वाकून टाकतो, कुठेही फिरवतोय. म्हणजे एक लक्षात ठेवा, नदीच्या मियांड्रिंग ही खूप गरजेची असते. म्हणजे जे फिरून फिरून जाते ना, म्हणजे जे मी सांगितलं आता सूक्ष्मजीवबद्दल, माती आणि नदीचा जो संबंध, आपण जर आपल्या पोटाचा विचार केला, आपला जो इंटेस्टिनल सिस्टम कसा आहे, त्या पद्धतीने नदी, त्याला मियांड्रिंग म्हणतात, ते मियांड्रिंग आपण संपून टाकलं. आपण काय केलं, आपण आपल्या नदीला स्ट्रेट करून टाकलं, आपल्या टाउन प्लॅनिंगला पूर्ण मियांड्रिंग करून टाकलं. म्हणजे सगळं उलटा सुलटा आज आपलं व्यवस्थापन आहे. तर हे समजणं खूप गरजेचं आहे.
1: श्रोतू, मागच्या चार भागांमध्ये आपण सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्ग आधारित उपाय कोणकोणते आहेत, त्याचबरोबर या कामामध्ये GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कोणत्या महत्वाच्या निकषांवर आपण काम करायला हवं, आणि याचबरोबर आजच्या भागात आपण नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणती सूत्रे आपण लागू करू शकतो याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद आपण बोलवल्याबद्दल. श्रोतो, परिसर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:15 होतात, ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. 2:30 आपण ऐकू शकाल कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीत नादब्रह्म अंतर्गत. आधी सुरुवातीला दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं जागृति शर्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने राजस्थान के बालोतरा में भारत का पहला ग्रीनफील्ड इंटीग्रेटेड रिफाइनरी और पेट्रोकेमिकल परिसर देश को समर्पित किया. उन्होंने जोधपुर एयरपोर्ट के नए टर्मिनल भवन का भी उद्घाटन किया. गृह मंत्रालय ने गैर कानूनी गतिविधि रोकथाम अधिनियम के अंतर्गत पाकिस्तान स्थित 23 लोगों को आतंकवादी घोषित किया. सरकार ने बड़े पैमाने पर पायरेसी की रिपोर्ट मिलने के बाद मैसेजिंग प्लेटफॉर्म टेलीग्राम को नोटिस जारी कर 15 दिनों के भीतर रिपोर्ट देने को कहा है. भारत और इसराइल के बीच द्विपक्षीय निवेश समझौता आज से लागू. दक्षिण पश्चिम मानसून अगले 4 दिनों में गुजरात, हरियाणा, पंजाब और राजस्थान के कुछ हिस्सों में और आगे बढ़ेगा. भारत और इंग्लैंड के बीच दूसरा T20 अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच आज मैनचेस्टर में खेला जाएगा. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज राजस्थान के बालोतरा में लगभग 1,06,000 करोड़ रुपए की विकास परियोजनाओं का उद्घाटन और शिलान्यास किया. ये परियोजनाएं पेट्रोकेमिकल्स, शहरी परिवहन, रेलवे, सड़क, नवीकरणीय ऊर्जा और विद्युत पारेषण सहित कई क्षेत्रों से जुड़ी हैं. प्रधानमंत्री ने बालोतरा के पचपदरा में भारत का

प्रिया सुरेश यांनी गायलेला सुरुवातीला राग नताई, त्यानंतर राग पूर्वी कल्याणी आणि आत्ताच आपण राग पिलू ऐकलात. हा राग आदी तालात निबद्ध होता. यांना व्हायोलिन साथ केली होती श्रीनाथ अय्यर यांनी, तर मृदुंगम साथ होती गणेश मुरली यांची. श्रोतेहो, याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपत आहोत. आज नादब्रह्म अंतर्गत आपण कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीत ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील श्रोतेहो आपण ऐकू शकता आहात.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.

0: श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: KHz श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारनं कांद्याच्या खरेदी भावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकार शिक्षण निधी उभा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटल वरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किमती स्थिरीकरण धोरणांतर्गत नाफेड आणि NCCF यांच्या मार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत असंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कांद्याचा सरासरी किरकोळ दर 31 रुपये प्रति किलो इतका आहे. कांद्याची निर्यातही सामान्य असून यावर्षी जून महिन्यात सुमारे 1,50,000 मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शेतकरी महिला तसंच छोटे उद्योजक यांना बळ देण्यात सहकारी संस्था महत्वाची भूमिका बजावत आहेत असं उपराष्ट्रपतींनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारताची परंपरा सर्वंकष बळ आणि आत्मनिर्भरता याचा पाया सहकारिता आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात सहकारी संस्था भरारी घेत आहेत असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

0: खरेदी किंवा वारसा हक्कानं 2019 अंतिम दिनांकानंतर शेतजमीन प्राप्त करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनांचे लाभ द्यावेत अशी मागणी राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. उत्पादनाचा संपूर्ण खर्च सोसून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवणं अन्यायकारक असल्याचं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेनं म्हटलं आहे. प्रशासनानं पात्रता निकषांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांचं प्रलंबित आर्थिक सहाय्य प्रदान केलं नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे. नवीन कुशल कामगार घडवण्यासाठी तसंच राज्यांमधली सहकारी संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी एक सहकार शिक्षण निधी उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्य सरकारच्या सहकारी युनियनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारची सध्याची धोरणं ही देशाच्या जीडीपीमध्ये सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीपर्यंत वाढवण्याच्या दिशेनं आखलेली आहेत असं सांगत फडणवीस यांनी सहकार चळवळ पुढे जाण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक असतं, पर्यायानं त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते असं स्पष्ट केलं. सहकारी क्षेत्राला बळकटी येण्यासाठी कुशल कामगार तयार होणं आवश्यक असतं. यासाठी पूर्वी शिक्षण निधी असे, तो निधी पुन्हा सुरू करू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 पाकिस्तानी नागरिकांना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हे लोक जैश ए मोहम्मद, लष्कर ए तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित असून जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी, शस्त्र पुरवणं आणि हल्ल्यांची योजना आखणं यामध्ये त्यांचा हात आहे. या घोषणेमुळे राष्ट्रीय तपास संस्थेसारख्या सुरक्षा संस्थांना या लोकांची मालमत्ता जप्त करता येईल आणि बँक खाती गोठवता येतील, जेणेकरून त्यांच्याकडून होणारी शस्त्र खरेदी थांबवता येईल. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषयपत्रिकेत समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या अनेक भागात पावसानं संततधार धरली आहे. राजधानी मुंबईसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईतल्या स्थितीचं सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुसळधार पावसानं गेले 4 दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांना झोडपलं आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतल्या माटुंगा इथं 3 रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुमारे 10-15 मिनिटं उशिरानं सुरू असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागानं दिली आहे. काल रात्री माटुंगा परिसरात एक झाड उन्मळून पडल्यानं अनेक वाहनं खराब झाली, तर दादर इथल्या फुल मार्केट जवळही एक झाड कोसळलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू असून सर्व धरणातला पाणीसाठा वाढत आहे. मुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नाले देखील वाहत आहेत. परिणामी परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच समुद्राला 2:50 भरती आहे. समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
2: राज्यामध्ये विशेषतः MMR रिजन असेल, 6 तारखेपर्यंत अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आहे. वादळं देखील येतील. आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे. लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे, जेणेकरून आता ज्या प्रकारे पाऊस आणि ज्या प्रकारचं वादळ आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो. लोकांनी ते अलर्ट फॉलो करावीत आणि शक्यतोवर त्या अलर्ट प्रमाणे आपण त्या ठिकाणी बाहेर पडावं अशा प्रकारची माझी विनंती.
1: मेट्रो मार्गिका 2A तांत्रिक बिघाडावर महामुंबई मेट्रोच्या पथकाने तात्काळ युद्धपातळीवर काम सुरू करून अल्पावधीतच तो दूर केला. या काळात प्रवाशांची गैरसोय कमीत कमी राहावी यासाठी बिघाडग्रस्त मार्गावर दुरुस्तीचं काम सुरू असतानाच दुसऱ्या मार्गावरून मेट्रो सेवा अखंडपणे सुरू ठेवण्यात आली.

0: मुंबई परिसरात गेल्या 4 तासात 49.50 मिलीलीटर पावसाची नोंद झाली. आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असल्यानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उरण फाटा परिसर, वाशी सेक्टर 29, ऐरोली गाव सेक्टर 1, सानपाडा सेक्टर 2, एपीएमसी, एमआयडीसी परिसरात पाणी साचलं आहे, तर 6 ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. पालघर जिल्ह्यातही दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातले नाले भरून वाहत आहेत. जिल्ह्यातल्या तांदुळवाडी किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेले 6 जण खराब हवामानामुळे किल्ल्यावरच अडकले होते. या पर्यटकांना सफाळे पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. हे पर्यटक किल्ल्यावरून परतत असताना जोरदार पावसामुळे भरकटले होते.
1: ठाणे जिल्ह्यातही सातत्यानं पावसाच्या सरी येत आहेत. रायगड जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाट रस्ता 3 ते 6 जुलै असे 4 दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सातत्यानं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. एका आठवड्यात वार्षिक सरासरीच्या तब्बल 17% पाऊस पडला असून हंगामात आतापर्यंत 29% पावसाची नोंद झाली आहे. भंडारा जिल्ह्यात गोसीखुर्द धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. जालना मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा उद्या जालन्याच्या जेईएस महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. संत मुक्ताबाईची पालखी ही वारकरी संप्रदायातील मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असून उद्या 7:30 ते 9:30 या वेळात हा रिंगण सोहळा होणार आहे. वाशिम जिल्ह्यात कुपटा घाटात काल सकाळी 10:30 सुमारास भरधाव डंपरनं कारला धडक दिल्यामुळे अपघात झाला. या अपघातात कारमधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ आज 2 बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 25 जण जखमी झाले. जालना वडीगोद्री महामार्गावरच्या गलाटी नदीच्या पुलावर सकाळी सुमारे 9 च्या सुमारास ही दुर्घटना झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं कांद्यांच्या खरेदीभावात केली 13% वाढ. राज्यात सहकारी संस्थांचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी वेगळा सहकारी शिक्षण निधी उभार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 23 पाकिस्तानी नागरिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:10 आणि 15 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. नमस्कार.

मध्यम लहरी 239° आठेक मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू करीत आहोत. श्रोतेहो धनश्रीचा नमस्कार. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोते हो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: श्रोते हो नमस्कार. संध्याकाळचे 5 वाजतायत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो फरहान अख्तर, अभय देओल आणि ऋतिक रोशन यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांचं जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातील शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

श्रोती हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेलं आणि शंतनू मोहित्रा यांनी संगीत दिलेलं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील थ्री इडियट्स या चित्रपटातील हे गीत आता आपण ऐकूया.

0: घर काम, बाग काम, साफ सफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी।
1: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
0: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच।
1: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
0: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
1: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। आता ऐकूया राहत फतेह अली खान व श्रेया घोषाल यांच्या आवाजातील मयूरपुरी यांनी लिहिलेलं व प्रीतम यांचं संगीत असलेलं सिंग इज किंग या चित्रपटातील हे गीत।

श्रोते हो, जब वी मेट या चित्रपटासाठी मोहित चौहान यांनी गायलेलं, प्रीतम चक्रवर्ती यांचं संगीत असलेलं आणि इरशाद कामिल यांनी लिहिलेलं हे गीत आता आपण ऐकूया.

श्रोते हो, वजीर या चित्रपटातील हे गीत होतं. सोनू निगम व श्रेया घोषाल यांच्या आवाजातील विधू विनोद चोप्रा यांनी लिहिलेलं आणि शंतनू मोहित्रा यांनी संगीतबद्ध केलेलं. श्रोते हो, याचबरोबर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता आपण ऐकूया तरुणांसाठीचा विशेष कार्यक्रम युवावाणी. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 5:30 वाजतायत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो, मी दर्शन
1: आणि मी तुमची मैत्रीण नेहा आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
0: मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: अरे हा काय प्रश्न अचानक मध्येच, आणि तोही असा
0: प्रश्न? म्हणजे साधा प्रश्न आहे. जीवनसाथी म्हणजेच जीवनभर, म्हणजेच जीवनभर अर्थात शेवटपर्यंत साथ देणारा.
1: अरे हो, ते कळलं मला, पण असं अचानक विचारल्यामुळे जरा वेगळं वाटलं रे.
0: अच्छा, ओके ओके. तर मित्रांनो, तुमचा जीवनसाथी कोण आहे?
1: आई? बाबा?
0: नाही.
1: मग नवरा?
0: नाही.
1: बायको? मुलगा?
0: नाही.
1: मुलगी?
0: नाही.
1: मित्र?
0: नाही.
1: अरे मग कोण?
0: आपला खरा जीवनसाथी असतो ते म्हणजे आपलं शरीर.
1: अरे हो की.
0: एकदा का आपल्या शरीराचं प्रतिसाद देणं थांबलं की मग आपल्या सोबत कोणीही नाही.
1: अगदी बरोबर बोललास बघ. आपण आणि आपलं शरीर मरेपर्यंत एकत्र राहतं.
0: आपण आपल्या शरीरासाठी काय करतो ही आपली जबाबदारी आहे.
1: आपण आपल्या शरीराची जितकी काळजी घेऊ तितकी शरीर आपली काळजी घेईल.
0: मला काय वाटतं मित्रांनो की आपलं शरीर म्हणजे हाच आपला कायमचा पत्ता आहे जिथे आपण राहतो.
1: हीच आपली मालमत्ता अर्थात आरोग्यम धनसंपदा, आणि ही संपदा इतर कोणीही शेअर करू शकत नाही बघ.
0: आपलं शरीर ही आपली जबाबदारी आहे कारण आपलं शरीरच खऱ्या आयुष्यातील आपला जोडीदार आहे.
1: दर्शन, तू जो हा विषय काढलायस ना, खरच विचार करण्यासारखीच गोष्ट आहे रे. म्हणजे बघा ना मित्रांनो, नुकताच आपण जागतिक योग दिवस साजरा केला. व्यायामाचं महत्व आपण लोकांना सांगितलं आणि हल्ली सगळेच लोक आरोग्याची काळजी घ्यायला लागलेत.
0: हो, काळजी तर घेतलीच पाहिजे ना. आणि मित्रांनो, आता पावसाळा सुरू झालाय. पावसाळ्यात आजार पसरण्याची भीती असते, तेव्हा आपल्या आरोग्याची आणि आपल्या जोडीदाराची अर्थातच आपल्या शरीराची काळजी आपण घेतलीच पाहिजे, नाही का?
1: अगदी बरोबर. पण पावसाळा म्हटला की एक वेगळाच आनंद होतो बघ, आणि या दिवसात फिरायला जायची मज्जा तर काही औरच.
0: हो ना, पण फिरायला जाताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे बरं का. पावसाळ्यात प्रतिबंधित स्थळी जाणं, प्रवेश निषेध असताना एखाद्या ठिकाणी जबरदस्ती जाणं हे धोक्याचं ठरू शकतं, म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन, मला ना एक प्रश्न पडलाय बघ.
0: काय?
1: जशी थंडी ही गुलाबी असते तसा पावसाळा काय असतो रे?
0: हे मला सांगता येणार नाही बरं का. हा, पण मी जर लेखक किंवा कवी असतो तर नक्कीच पावसाळ्याला काहीतरी उपमा दिली असती.
1: कदाचित आपल्या मित्रांना माहिती असेल. मित्रांनो, पावसाला काय म्हणतात किंवा काय म्हणता येईल याचा तुम्ही विचार करा. तोवर आपण घेऊया एक म्युझिक.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: मित्रांनो, आपली एक मैत्रीण आहे जी कवितांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिते.
0: चला तर मग ऐकूया आपली मैत्रीण शीतल पाटील हिच्या स्वरचित कविता.
2: माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माय माझी जगा वेगळी तिच्यागत कुणी नाही, माझ्या आयुष्याच्या कोऱ्या कागदावर तिनेच सारी स्वप्न कोरली. माझ्या सर्व जिद्दीला आणि हट्टाला ती एकटीच मला पुरली. माय माझी प्रेमळ तिची माया माझ्यानं कधी नसरली.

दुःख माझे सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली, दुःख सारे घेऊन सुख माझ्या वाट्याला तिनं पेरली, माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही। नीज माझ्या डोळ्यात दाटली की अहोरात्र ती जागायची, लेकरू माझं आनंदानं झोपेल म्हणून अंगाई ती म्हणायची, जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे, लेकरू माझी मोठी मास्तरीण वहीण, जपलं तिनं मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे, लेक माझी मोठी मास्तरीण वहीण म्हणून काळजावर दगड ठेवून शाळेला एकटं मला सोडायची, एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची, एकटी हाय लेक माझी सतत काळजी तिला छळायची, माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही। काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात, काटा रुतला माझ्या पायात अश्रू ढसा ढसा तिच्या डोळ्यात, माय लय कोमल माझी पण कमजोर ती मुळीच नाही, माय माझी लय कोमल पण कमजोर ती मुळीच नाही, जीवनाच्या वाटेवर आलेत संघर्ष किती पण माय माझी भक्कम खचली कधी नाही, माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही। सण कुठलाही येऊ मला कपडे घ्यायची सतत घाई, साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही, सण कुठलाही येऊ मला कपडे घ्यायची सतत घाई, साडीची तिच्या चाळणी झाली पण नवी तिनं घेतली नाही, माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही। मला मिळालेलं हे जगणं तिचं, माझ्या वाट्याला यश कष्टाचं फळ तिचं, तरीही माझ्या जगण्यावर हक्क तिनं कधी दाखवला नाही, माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही। ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा, ऋण तिचे फेडाया हा जन्म अपुरा, तिच्या विना आयुष्याचा कागद माझा कोरा, अमाफ तिची माया या मायेची महिमा शब्दात व्यक्त करणं मला जमत नाही, माय माझी जगा वेगळी तिच्या गत कुणी नाही। पुढील कविता आहे तंत्रज्ञान। या तंत्रज्ञानाचा नाद खुळा, कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा, माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो, माणसाची करामत सोडून तू मोबाईलची किमया गातो, आज स्वप्नांनाही गुगलवर डाउनलोड करू पाहतो, आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन, आज तुझं आयुष्य झालं अँड्रॉइड संवेदनाहीन, इंटरनल एक्सटर्नल स्टोरेज गच्च भरून सुद्धा मनानं किती रे तू दिन, फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्कारच हिरावून घेतले, फ्लॉपी डिस्क ड्राईव्हने तर संस्कारच हिरावून घेतले, आई बापाला सुद्धा नमस्कार तू सोशल नेटवर्कवर म्हटले, व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार, व्हायरल प्रत्येक बातमी सोशल नेटवर्क करतं जोमानं प्रचार व प्रसार, विकिपीडियाही हातबल सांगू शकत नाही नेमका आहे काय हा प्रकार, रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन, रोज अपडेट होतं तुझं न्यू व्हर्जन, इमोशन्स सिम्बॉलने तर केलं नाहीस माणसातलं कन्व्हर्जन, दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट, दुःख व्यक्त करायचं साधन झालं सोशल साईट, परिवार सोडून म्युच्युअल फ्रेंडच वाटू लागले आज नातेवाईक, या तंत्रज्ञानाचा नाद खुळा, कसा रे माणूस तू इंटरनेट वेळा। पुढील कविता आहे चले चलो। जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी, जीवनाची परिभाषा आहे की हो निराळी, प्रत्येकाची जीवनशैली आहे इथे वेगळी, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटलं आहे अजून माणुसकी, परंतु बघता हा अमानुषपणाचा प्रकार, मनात चटकन येतो विचार, बघता हा अमानुषपणाचा प्रकार, मनात चटकन येतो विचार, भलेही वाढली इमारतीची उंची माणुसकी मात्र खाली आली, नीतिवान शिवरायांच्या राज्यातही माणसाची नीती भ्रष्ट झाली, महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे, महागाई उच्चांक गाठत आहे आणि गरिबीही वाढतच आहे, माणूसच आज माणूस रूपी राक्षस बनून माणसास खात आहे, हिंदू मुस्लिम सिख ईसाई यांच्यातच होत आहे घमासान लढाई, ही तुझी जात आणि ही माझी जात यातच विसरत चाललाय माणूस आज माणुसकीची जात, या जाती धर्माचा चष्मा डोळ्यावरून उतरवून तर बघा, आज उरलाय का इथं कोणी कोणाचा सगा, धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास, यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास, धर्म अधर्माचे जाळे मनाला लावत आहे कास, यामुळेच ठप्प झाला आज भारताचा विकास, परंतु पुरे झाले आता, मनात बांधूया एकच गाठ, पाठीचा कणा ठेवून ताट, चालूया केवळ भारत विकासाची वाट, चले चलो। यानंतर पुढील कविता आहे जीवन। अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद, जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष, पूर्वी परिवाराशी धडपड, अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद, जन्माला येताच होतं तुझं स्वागत सहर्ष, आणि मृत्यूपर्यंतच्या मार्गात वाट्याला तुझ्या केवळ संघर्ष, पूर्ण परिवाराची धडपड

स्वतः पायावर उभं करायची, पूर्ण परिवाराची धडपड तुला पायावर उभं करायची, उभा राहताच धडपड तुझी नोकरी मिळवायची. चालायला शिकलो, बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. चालायला शिकलो, बोलायला शिकलो म्हणून प्रेमानं घास भरवायला कुणी नाही. निज डोळ्यात दाटून आली परी अंगाई गायला कुणी नाही. आई म्हणते लेकरू माझं कलेक्टर होणार, बापानं सांगितलं पोर तू डॉक्टर व्हायचं, मग पोरानं स्वप्न पूर्ण करायला आई बापालाच सोडून द्यायचं. म्हणता जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. म्हणतात जीव लावता जंगलचं पाखरूही जवळ येतं. मग ज्याच्यात जीव ओतला तो स्वप्न पूर्ण होताच आई बापाला कसरे सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं. जणू पंख नव्यानं फुटताच पाखरू घरटं सोडून जातं. अरे माणसा कैसे रे तुझे जीवन, ज्यात झिजल्याशिवाय नाही आनंद. धन्यवाद.

0: बॅक मित्रांनो.
1: मित्रांनो, डॉक्टर श्रुती पानसे या मेंदू आणि शिक्षण अभ्यासक आहेत. त्यांचा मी काही दिवसांपूर्वी एक लेख वाचला होता जो मला खूप इंटरेस्टिंग वाटला आणि तो मी तुमच्या सोबत शेअर करतो.
0: तर त्याचा विषय होता की आपल्याला आठवतं ते नेमकं कसं.
1: कपाटाचं दार उघडलं की त्यामध्ये आडव्या फळ्या असतात. या आडव्या फळ्यांमध्ये कधी कधी उभ्या फळ्याही असतात. या एवढ्यासाठी की आपल्याला वस्तू नीट ठेवता याव्यात आणि मुख्य म्हणजे सापडाव्यात. तर आपल्या आठवणींचेही असे कप्पे असतील का?
0: फोटोच्या अल्बमची रचना यापेक्षा वेगळी असते. एक एक पान उलटत जाऊ तसतसे नवनवीन फोटो दिसत जातात. आपल्या आठवणींची अशी पानं असतात का की डब्यात लाडू भरून ठेवावेत तशा आठवणी भरलेल्या असतात? तळाचा लाडू काढायला अवघड तशा जुन्या आठवणी पण तळाशी गेलेल्या असतात का? तर नाही.
1: यापैकी कोणतीही आठवणींची रचना नाही. या सर्व वस्तू मानव निर्मित आहेत त्यामुळे त्यांची रचना वेगळी आहे. आपल्या आठवणी मेंदूत साठवलेल्या असतात. मेंदूतल्या न्यूरॉन्सची रचना निसर्ग निर्मित आहे. निसर्गाचाच एक भाग आहे. इथे मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित निर्मिती एकमेकांपासून किती वेगळी आहे यातला फरक लगेच लक्षात येतो.
0: मेंदूतल्या आठवणींचे न्यूरॉन्स हे कप्प्याप्रमाणे किंवा डब्याप्रमाणे नसतात तर झाडांच्या फांद्यांप्रमाणे असतात. मोठ्या फांदीला लहान लहान फांद्या फुटत जातात त्याप्रमाणे आठवणींची रचना केलेली असते. झाडांच्या फांद्या मूळ किंवा वीज चमकताना जशा रेषा चमकतात ना तशी ही रचना असते.
1: त्यामुळे एका आठवणीतून दुसरी आठवण येते असं नाही तर ती फुटत जाते. कोणती आठवण कधी उद्दीपित होईल हे आपण सांगू शकत नाही.
0: समजा पाठ केलेले पाडे म्हणायचे आहे. पाडे म्हणताना फक्त पाडेच आठवायला हवेत. जर ते कपाटातल्या कप्प्यात असते तर फक्त पाडेच आठवले असते पण तसं होत नाही. पाडे म्हणताना आपल्या समोर ज्यात ते लिहिले आहेत ती वही किंवा ते पुस्तकही डोळ्यासमोर येतं. खोलीत झोपाळ्यावर बसून पायरीवर टेबल खुर्चीवर कुठे बसून पाडे आपण पाठ केलेत ते सगळं आठवत जातं.
1: हो, कोणी पाडे पाठ करून घेतले असतील तर आई बाबा शिक्षक त्या व्यक्तीही आठवतात. पाढे पाठ करत असताना मागून चहाचा वास आला असेल तर तो सुद्धा मध्येच डोकावून जातो. या आठवणी मध्येच फुटतात आणि भलतीकडेच नेतात.
0: अशी ही आपल्या मेंदूची करामत. कितीतरी गोष्टी आपला मेंदू साठवत असतो आणि भलत्याच ठिकाणी भलत्याच आठवणी एका मागे एक देत जातो.
1: हो ना, आणि मला तर ऐन परीक्षेवेळी आठवायचंच नाही, विसरच पडायचं मला.
0: मित्रांनो, अभ्यासच केला नाही तर आठवेल बरं कसं?
1: अभ्यास तर करायचो हा मी
0: गपे. मित्रांनो, दर्शन आणि त्याच्या गोष्टींना काही हातपाय नसतात त्यामुळे ते सोडा आणि माझ्यासोबत ऐका एक छानसं गाणं.

0: या छानशा गाण्यानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे ती तुमचा निरोप घेण्याची. तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
1: पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
0: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
1: मित्रांनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
0: आणि मी नेहा पवार
1: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
0: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
1: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आज आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूयात इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: जगाचा चाले हा खेळ नाही कुणाचा कुणाला मेळ।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम।

श्रोते हो, लोकसंगीत या कार्यक्रमात विठ्ठल उमप आणि सहकार्यांनी गायलेली लोकगीतं आता आपण ऐकलीत. श्रोते हो, संध्याकाळचे 6:20 होत आहेत. ऐकूया संस्कृत समाचार. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड इथं महात्मा बसवांना सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं काव्यांजली बाप आधार जीवनाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत सच्चिदानंद औटी.
1: श्रोतेहो, काही अप्पासाहेब बाबू औटी पुण्यस्मरणानिमित्त काव्यांजलीचं म्हणजे कविसंमेलनाचं आयोजन करण्याचा निर्णय मागील वर्षीच घेतलेला होता, परंतु काही अडचणीमुळे तो पुढे ढकलणं भाग पडलं. तो यावर्षी कुरुंदवाड नगर वाचनालयाच्या सौजन्याने देशभक्त रत्नाप्पांना कुंभार सभागृहामध्ये संपन्न झाला. याचं एक वेगळंच समाधान मला आहे, कारण मी चौथ्या इयत्तेत असताना वडिलांनी माझं बोर्ड धरून मला कुरुंदवाडच्या लायब्ररीत आणलं होतं आणि माझं नियमित वाचक म्हणून खातं काढलं होतं. पुढे ते स्वतःच लायब्ररीतून, होय आम्ही त्यावेळी लायब्ररी असाच उच्चार करीत असू, तर या लायब्ररीतून मला चांदोबासारखी मासिके आणि कथा कादंबरीची पुस्तके आणून ते मला देत असत. ज्या पुस्तकांनी मला वाचनाची गोडी लावली आणि साहित्यिकाला आवश्यक अशा शब्दभांडाराची पेरणी झाली. आपल्या आईची सेवा करण्यासाठी लोहगाव पुण्यातील विमानतळावरील नोकरीवर पाणी सोडणारे माझे वडील चर्मकार समाजाच्या विठ्ठल मंदिरामध्ये आपल्या चित्रांनी मनाला भोळ घालणारे माझे वडील रात्री शेताला पाणी पाजून पुन्हा यंत्रमागाच्या धोट्यासारखे दिवसपाळी आणि रात्रपाळीच्या चक्रामध्ये पिसून कामगारांच्या आंदोलनात सामील होणारा माझा बाप, माझ्या कष्टाने व्यतीत होणारा आणि माझ्या आनंदात नाहून निघणारा आणि चहा जे आज गरजेचं तसंच पाहुणचाराचं अनौपचारिक माध्यम झालेलं आहे, त्याला सुद्धा एकेकाळी

0: व्यसन मानणारा माझा निर्व्यसनी बाप, कामगाराचं जीवन स्वीकारून सुद्धा आम्हा तिन्ही मुलांचं शिक्षणाचं वेळ जिद्दीनं पूर्ण करणारा, दारिद्र्याच्या चिखलात सुद्धा कोणालाही खाण्यापिण्याची हौसेमौजेची आबाळ कधीच भासू न देता घराचं गोकुळ सतत आनंदी ठेवणारा माझा बाप। काय येत नव्हतं त्यांना, घराची रंगरगोटी अर्थात पेंटर, गवंडी काम, घर साकारणं, टेलरिंग, त्याचबरोबर शिलाई मशीनची दुरुस्ती, प्रसंगी सुतारकाम, वायरमन अर्थात इलेक्ट्रिकल काम, आकाशवाणीचे नियमित श्रोते तर ते होतेच, हे मी इथं अभिमानानं नमूद करू इच्छितोय। सकाळी जागे झाल्यानंतर त्यांचा हात तहियलदार रेडिओकडे जायचा आणि गिरवाणवाणीपासूनचे सर्व कार्यक्रम आमच्या कानावर पडायचे। त्यावेळी रेडिओसाठी लायसन्स अर्थात परवाना फी होती, ती आवर्जून भरून त्यांनी रेडिओ घेतला होता। इतकेच नव्हे तर त्यावेळच्या बिघाड झालेल्या रेडिओची अर्थात ट्रान्झिस्टरची ते दुरुस्ती करायचे, त्याचबरोबर सायकल दुरुस्ती ते स्वतः करायचे। संवेदनशील मनाचा पर्यटन प्रेमी आणि आपल्या सुनेला मुली समान मानून अहो जाहो बोलून आदर देणारा, माझ्या कष्टाने व्यतीत होऊन खऱ्या अर्थाने माझा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि माझा गाईड असणारा माझा बाप। मला आकाशवाणी सांगली येथे नोकरी मिळाल्यानंतर नोकरीच्या पहिल्या दिवशी निर्धारित कार्यालयीन वेळेच्या 2 तास आधी ऑफिसमध्ये जुन्या लोणावरून मला सोडणारे माझे वडील। असे वडील मरणाच्या दारात उभा राहिल्यानंतर ज्या काव्यशलाका या मनात तरंगून गेल्या, त्यांचा जागर व्हावा, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने इतरांना देखील वडिलांच्या प्रेमाची जाणीव व्हावी यासाठीच मी हा काव्यप्रपंच मांडला। श्रोते हो, आई आणि आईच्या मायेला तोड नाहीच, परंतु आईच्या मायेने ओला चिंब होता होता बापाची उन्हानं वापरलेली काया आणि त्याची झालेली रया आपण बहुतेक जण ज्याला साहित्यिक सुद्धा अपवाद नसतात विसरून जातो। आमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बापाच्या काळजात सुद्धा आई इतकीच माया उत्थंबून भरलेली असते। कविवर्य फमू शिंदेच्या शब्दात सांगायचं झालं तर आई असते एक धागा, वातीला उजेड धावणारी समयीतली एक जागा। हे जरी खरं असलं तरी बाप त्या धाग्याचा आणि जागेचा सुद्धा निर्माता असतो। जो धागा असेल तरच आपण आपल्या आयुष्याची वात तयार करून ती प्रज्वलित करू शकतो। याची जाणीव होण्यासाठीच बाप आधार जीवनाचा शीर्षका अंतर्गत काव्यांजली अर्पण करायचा मी निर्णय घेतला। यासाठीच अंकलखोप येथील प्रसिद्ध कवयित्री लता ऐवळे कदम, मांगसुळी येथील ग्रामीण कवी अबा पाटील आणि इचलकरंजीचे कवी दस्तगीर नदाफ यांच्या काव्यवाचन आणि गायनाने श्रोत्यांना शेवटपर्यंत मंत्रमुग्ध केले। या संमेलनाचे प्रभावी सूत्रसंचालन कोंडवाळचे निवेदक साहिल शेख यांनी केले।
1: ऐकूया त्यांनी सादर केलेली ही कविता।
0: बाप आधार जीवनाचा, बाप आकार जीवनाचा, बाप आधार जीवनाचा, बाप आकार जीवनाचा, बाप आधार जीवनाचा, नैराश्याने ग्रासलेल्यांसाठी बाप पाठबळ जीवाचा, नैराश्याने ग्रासलेल्यांसाठी बाप पाठबळ जीवाचा, आई दूध जीवनातील, आई दूध जीवनातील आणि बाप भाकर आयुष्याची, आई कविता होते जेव्हा, आई कविता होते जेव्हा, बाप देतो धडा आयुष्याचा, काटा रुतता पायात, काटा रुतता पायात फुंकर जरी आईची, काटा रुतता पायात फुंकर जरी आईची, काटा काढून पायातील जिद्द पुन्हा चालण्याची बापाची, दिस कंठतो कामाधामात, दिस कंठतो कामाधामात रात्र भिजते अश्रुने, सकाळच्या सोनेरी किरणात आई औक्षण करते श्रद्धेने, श्रद्धा अंधश्रद्धेच्या फेऱ्यांना, श्रद्धा अंधश्रद्धेच्या फेऱ्यांना ठोकरून एकाच फटक्यात, ठोकरून एकाच फटक्यात कर्तव्याचं देऊन इंजेक्शन, बाप माझा रस्ता दावतो खऱ्या सुखाचा, रस्ता दावतो खऱ्या सुखाचा, तो बाप माझा, तो बाप माझा ओंकार होता आयुष्याचा, चित्रकार होता जीवनाचा, ओंकार होता आयुष्याचा, चित्रकार होता जीवनाचा, अन कवडी कवडी टिपून आपल्या घामाने, कवडी कवडी टिपून आपल्या घामाने, खजिना रीता केला सौख्याचा, खजिना रीता केला सौख्याचा।
1: रसिको, सांगलीत रोटरी क्लब ऑफ कृष्णा व्हॅली आणि आबळमाया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं मी झाड बोलतोय या परिसंवादाचं आयोजन

0: करण्यात आलं होतं. या परिसंवादाविषयी अधिक माहिती सांगताहेत वास्तुविशारद प्रमोद चौगुले.
1: नमस्ते. खरं तर हा कार्यक्रम मी झाड बोलतोय या रविवारचा कार्यक्रम एक वेगळ्याच उद्देशाने घेतला होता. सध्या निसर्ग पर्यावरणाची जी हानी होतीये त्या सगळ्याच गोष्टीसाठी एकत्र येऊन त्याच्यावर काहीतरी विचार मंथन करावं याबाबत मी या सगळ्यांना बोलवलेलं होतं. मुख्य यातले वक्ते ज्येष्ठ समीक्षक वैजनाथ महाजन सर होते, त्यानंतर आपले प्राध्यापक संजय ठेगळे सर होते, आणि यासाठी डॉक्टर जया कुरेकरांपासून सुमेध शहा, रमेश चराटे अशी अनेक मंडळी यावेळेला उपस्थित होती. महत्वाचा विषय हा मी याच्यासाठीच घेतला होता की माणसाला आत्ता सध्या कोणतीच गोष्ट निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी लक्षात येत नाही, आणि यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत यात जर बदल नाही केले आपल्या वागण्यात, आपल्या जगण्यात, आपल्या राहण्यात, आपल्या नियमित गोष्टींमध्ये तर आपली धडगत नाही. एक साधा विषय सांगतो मी, म्हणजे केदारनाथ सारख्या मंदिराच्या इथं जलप्रलय होऊन केदारनाथ मंदिर वाचलं पण बाकी सगळ्या गोष्टी गेल्या होत्या. या नंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला लक्षात येतं. कुठं सुनामी होते, कुठं अर्थक्वेक होतोय, कुठं महापूर येतात, आणि या सगळ्यानंतर आता सध्या गेल्या वर्षी 6 महिने पाऊस झाला कधीही आपण इतिहासात हे ऐकलं नसतं. पण हे जे काही इकॉलॉजिकल इम्बॅलन्स म्हणता येईल, म्हणजे या पर्यावरणातला असमतोल जो आहे यामुळे आपल्याला लक्षात येईल की हा मनुष्याला घातक आहे. एकूणच यासाठी जर आपण योग्य रीतीने जर वाटचाल केली नाही तर आपल्याला त्रास होणार आहे. माणसाला वर्षाला ऍव्हरेज 1980 किलो ऑक्सिजन लागत असतो, आणि झाडं ही 50 किलो पासून ते 500 किलो पर्यंत आपल्याला ऑक्सिजन देत असतात. त्यामुळे एका माणसामागे खरं तर 14 झाडं ऍव्हरेज पाहिजेत असं गणित आहे. आपल्या इथं सगळं मिळून जरी विचार केला तरी याच्या जवळपास जात नाही. तुम्ही म्हणाले एवढी जंगलं दिसतात, एवढी भरपेट जागा आहे आणि हिरवीगार शहरं दिसतात, तर हे काय आहे? म्हणजे अगदी साधा विषय आहे की सांगली शहराची लोकसंख्या ही 6 लाख आपल्याला मोजली गेलेली आहे. आम्ही झाडांची मोजणी केली ही 9.25 लाख होती. गरज आहे आपल्याला कमीत कमी, म्हणजे एका माणसामागे 14 ऐवजी 10 झाडं धरली तरी 60 लाख झाडं पाहिजे होती, आणि ती 9,25,000 झाड आहेत. तर यात आपल्याला जवळजवळ 50 लाख झाडं लागत आहेत. एका वर्षाला 10 लाख झाडं लावून शहरातली, सांगली, मिरज, कुपवाड शहरातलं मी म्हणतोय, 5 वर्ष हा प्रोग्राम घेतला तर कदाचित आपण आपल्याला निसर्ग आणि पर्यावरणात आपण बसू शकू, आपण त्याच्यावर अवलंबून राहू शकू. परंतु या सगळ्याच बाबतीत कुठेही आपल्याला काहीच करताना दिसत नसल्यामुळे हा परिसंवाद घेणं आम्ही ठरवलं होतं. वैजनाथ महाजन सरांनी अतिशय सुंदर विषय मांडला गेला त्यांच्याकडून, आणि त्या बाबतीत एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली की वैजनाथ महाजन सरांनी समीक्षकता करताना माणूस किती बेजबाबदार वागतोय आणि माणूस कशा पद्धतीनं याच्याकडे बघतोय हे आपल्या भाषणात अधोरेखित केलं. आणि त्यानंतर संजय ठिगळे सरांनी याबाबत नवीन नवीन ज्या गोष्टी घडतायत या गोष्टीचा आपल्याला उपयोग करून काय करता येईल, सध्याची तरुणाई काय करते, आपण काय करतोय, याला आपल्या जबाबदारी कशा घेता येईल, याच्या मागचं अर्थकारण कसं आहे, आणि हे आपण कुठं चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि यातून आपल्याला लक्षात आलं की आपण कोणत्याही परिस्थितीत जर निसर्ग पर्यावरणाची हानी वाचवली नाही तर अगदी दुसरा एक विषय जो मांडला होता तसं की सांगली आणि कोल्हापूर शहरं उद्या कदाचित हडप्पा मोहंजोदडो होतील असा विषय मी मांडला होता, आणि त्याच पद्धतीनं संजय ठिगळे यांनी याच्यावरती भाष्य केलं होतं. तिथं त्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या, माझ्याकडनं काही उदाहरणं पण दिली गेली. आणि या वर्षीपासून का होईना आपण 5 वर्ष जर सांगली, मिरज, कुपवाड शहरात ही झाडं लागवड केली, अशीच सगळीकडे जर सुरुवात केली तर होऊ शकेल. फक्त जाग

0: पर्यावरण दिन म्हणायचं आणि 5 जूनला तेवढा आपण हा विषय करायचा अशा पद्धतीने या गोष्टी होणार नाही. शासनाला देखील या गोष्टी मनावर घेणं महत्वाचं वाटतं. शासन डिक्लेअर करतंय म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या असं सगळ्यांना सांगतंय, पण कुठपर्यंत पोहोचतंय अजूनही आपल्या लक्षात नाही आलेलं आणि त्यामुळे हे निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे. हा समतोल आपण जर ठेवला नाही तर आपली धडगत नाही हे मात्र नक्की. या बाबतीत जागरूक होणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा परिसंवाद घेणं, मी झाड बोलतोय अशा पद्धतीनं हा पूर्ण झाला. अशोकराव घोरपडेंनी यात आभार मानलं आणि हा कार्यक्रम संपला होता. धन्यवाद.
1: रसिको, सांगलीतील ललित कलाभवन इथं महाराष्ट्र कामगार मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड.
2: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 73वा वर्धापन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आज या ठिकाणी संपन्न झाला. दिवसभरासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सकाळी वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात केली. विविध आस्थापनांच्या ठिकाणी वृक्षारोपण मंडळाच्या वतीने करण्यात आलं. त्यानंतर 1 जुलै वसंतराव नाईक यांच्या जयंती कृषी दिन व डॉक्टर दिन हा एक कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न करण्यात आला. वृक्षारोपण सकाळी झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात विविध आस्थापनाचे HR मॅनेजर, जनरल मॅनेजर, विविध आस्थापनाचे कामगार प्रतिनिधी यांच्या शुभ हस्ते वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळेला स्नेह मेळा आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर कामगारांसाठी भावगीत, भक्तगीत, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. कामगारांच्या कलागुणांना वाव मिळावा याच्या दृष्टीनं आज या स्नेह मेळाव्याच्या आयोजनामध्ये विविध कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. 1 जुलै 1953 या दिवशी कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 हा कायदा अस्तित्वात आला. कामगार व कामगारांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडात्मक, शैक्षणिक असे उपक्रम कामगार कल्याण मंडळामार्फत राबवले जातात. तर आज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ 73वा वर्धापन दिन आज या ठिकाणी संपन्न झालेला असून 74व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या कार्यक्रमासाठी दिवसभरामध्ये विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आज या ठिकाणी येऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि कामगार कल्याण मंडळाच्या विविध आस्थापनांच्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. धन्यवाद.
1: यावेळी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर झाला. ऐकूया या कार्यक्रमाची झलक.

श्रोतो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला महेश बिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण आत्ताच ऐकलं.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialkashwani@gmail.com. sanglialkashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, संध्याकाळचे 6:50 झाली आहेत. आता आपण ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित व उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर सायंकाळी 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून, 7:15 साप्ताहिक विधिमंडळाचे समालोचन, यानंतर 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम, रात्री 8 एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून, 8:15 भावधारा, 8:45 समाचार संध्या, रात्री 9 न्यूज ॲट 9, 9:15 ऐकूया स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिका, रात्री 10 संगीतचा अखिल भारतीय कार्यक्रम, रात्री 11 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. यानंतर आजची प्रसारण सभा समाप्त होईल. उद्याची प्रसारण सभा 5:50 सुरू होईल.

उद्या सकाळी 6 वाजता हिंदी में समाचार, 6:05 प्रकाश किरण हा कार्यक्रम, 6:10 प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषी वार्ता, 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर या कार्यक्रमात पर्यावरणपूरक पंढरीची वारी याविषयी दथम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृषी मंच आणि निसर्गवारी याचे अध्यक्ष

यानंतर सकाळी 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा, 7 दिनविशेष, 7:20 एक गाणे ताजेतवाने, 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम, 7:40 GS चहा प्रायोजित विचारपुष्प, सार्थ अहिल्यागाथा लेखन आणि निवेदन गोविंद काळे, 7:45 गाणी मनातली, 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, 8:55 लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, 9:10 सप्रेम नमस्कार, 9:30 बालसभा हा बालश्रोत्यांसाठीचा विशेष कार्यक्रम, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:20 जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम, 10:30 दादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण वासंती टेंबे यांचा राग अजद हिंडोल आणि राग बहादुरी तोडी ऐकू शकाल, 11:00 हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम, 11:40 आज का शब्द आज की सुक्ती व त्यानंतर भावधारा,

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ, दुपारी 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 2 वाजता कृषी वार्ता, दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल. दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, यानंतर दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

यानंतर आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल. सायंकाळी 5 वाजता मराठी चित्रपट संगीत, 5:30 युवावाणी हा तरुणांसाठीचा विशेष कार्यक्रम प्रसारित होईल. संध्याकाळी 6 वाजता लोकधन हा कार्यक्रम, सादरकर्ते आहेत संजय पाटील. सायंकाळी 6:30 सप्रेम नमस्कार. 6:50 ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा. 7:10 बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष आपल्याला ऐकायला मिळेल. यानंतर संध्याकाळी 7:30 महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम क्रिकेट सामन्याचं वर्णन 100.6 MHz तसंच 1251 KHz आपण ऐकू शकाल. याचबरोबर न्यूज ऑन AIR या ॲपवर उर्वरित नियोजित कार्यक्रम प्रसारित होतील. ते याप्रमाणे 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात चंद्रकांत दत्तात्रय गायकवाड यांचं प्रवचन आपण ऐकू शकाल. 8:00 एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून. 8:15 बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 9:15 स्पॉटलाईट. 9:30 रूपकुंका अखिल भारतीय कार्यक्रम. 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा. 11:30 क्रिकेट वर्णन. याचबरोबर नेहमीच्या वेळेत प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आजची उर्वरित व उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.
1: रम्य प्रभात,
2: प्रसन्न वातावरण,
1: मंदिरातील घंटानाद,
2: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
1: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
2: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
1: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 39.8
2: अर्थात 1251 किलोहर्ट्ज या मध्यम लहरी वाहिनीवरती,
1: FM बँडच्या 106.6 MHz वरती
2: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
1: आकाशवाणी एक असं माध्यम
2: जे इतिहास,
1: वर्तमान आणि भविष्यातही.
3: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, 106.6 MHz FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक. आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत. मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. आणि आता बातम्या विस्तारानं. केंद्र सरकारने कांद्याच्या खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1875 रुपये प्रति क्विंटलवरून 2125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला आहे. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्यामार्फत कांद्याच्या खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-2026 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. सुधारित योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळांमध्ये अधिसूचित पिकांचं चालू वर्षातील सरासरी उत्पादन हे उंबरठा उत्पादनांपेक्षा कमी आल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळेल. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधनसंपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेलशुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं आहे, असंही ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्यामुळे LPG सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते, असंही मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांची याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये, असं आवाहन पेट्रोलियम तज्ज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40-60 हजार किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात, असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्य

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7 वाजतायत. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: स्वतः जवळ ठेवा,

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई व्यतिरिक्त इतर भागातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयं पुनर्विकासाच्या प्रक्रियेत घेऊन येऊ असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
1: सहकाराच्या कायद्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता एक वेगळा चॅप्टर आम्ही तयार केला आणि त्या संस्थांकरता त्यांचे अधिकार, त्यांचे विनियम या सगळ्या गोष्टी आपण तयार केल्या आणि त्यांच्याच कमिटीने दिलेल्या रिपोर्टवर आज आपण स्वयं पुनर्विकास ही योजना आमच्या सगळ्या सहकारी सोसायट्यांना दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहेत. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज 231 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून आरएल ज्वेल्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात सरकारी अधिकारी आणि आशापुरा गार्मेंट्स लिमिटेड, तिचे संचालक आणि अज्ञात खासगी व्यक्ती यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पावसामुळे आज राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं. याविषयी अधिक जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
2: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबईत सकाळी 8:30 ते 2:30 या वेळेत विक्रोळीत सर्वाधिक 164 मिलीमीटर तर सर्वात कमी भायखळ्यात 34.5 मिलीमीटर पाऊस आला. या पावसामुळे आज मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर झाली होती. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे तर पालघर जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसर जलमय झाला आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्यानं सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास, गाढी या महत्वाच्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाड बस स्थानकात फुटभर पाणी साचलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे पंचगंगा, भोगावती, उभी, कासारी आणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 फुटांवर पोहोचली आहे. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे खरीपातल्या पिकांना आधार मिळाला आहे. अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू आहे. कोकण विभागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विभागातल्या प्रमुख जलप्रकल्पातल्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या धरणात पाण्याचा साठा वाढत असून यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचत असलेल्या पाणीसाठ्यावर संबंधित पूर नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून आहेत.
0: पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांना तसंच पुणे आणि सातारा जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावरच्या भागासाठी हवामान विभागानं येत्या 2 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर याच काळात रायगड, रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसाचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणारे बहुप्रतीक्षित 5 रोपवे प्रकल्पांना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यामध्ये रायगड पायथा ते रायगड किल्ला, अलिबाग किनारा ते कुलाबा किल्ला, नेरळ ते माथेरान, कणकेश्वर डोंगर आणि एलिफंटा केव्ज इथं हे रोपवे होणार आहेत. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटलपर्यंत वाढ. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी आग्र्यातल्या छापखान्याच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक.

0: आणि पावसामुळे राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत, मुंबई, पालघर, ठाणे आणि पुणे साताऱ्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स, FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. प्रसारणामध्ये मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपळे. 7:10 झालेत.
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 7:11 आणि 47 सेकंद झालेत. आता ऐकणार आहोत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे बाजार भाव. हे भाव प्रति क्विंटल याप्रमाणे: कांदा 900 ते 2700, बटाटा 1000 ते 1600, डाळिंब 5000 ते 12000, पेरू 500 ते 2000, ड्रॅगन फ्रूट 3000 ते 6000, सीताफळ 2000 ते 4000, पपई 500 ते 1500, अननस 1500 ते 4000, सफरचंद 7000 ते 17000, आंबा 3000 ते 5000, आंबा तोतापुरी 1000 ते 4000. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजार भाव आपण ऐकलेत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी. छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
0: श्रोते हो, आता ऐकणार आहोत मुंबई वेधशाळा यांच्याकडून प्राप्त आजचा हवामान अंदाज. श्रोते हो, आज काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. यामध्ये नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अहिल्यानगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, वाशिम, यवतमाळ, गोंदिया आणि कोल्हापूर घाटाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. यामध्ये पालघर, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाटाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. हा होता मुंबई वेधशाळा यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाज. श्रोते हो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:15 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
2: प्रभात वंदन,
3: रम्य प्रभात,
2: प्रसन्न वातावरण,
3: मंदिरातील घंटानाद,
2: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
3: यासोबतच साथ लाभते ती भक्तिगीतांची.
2: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
3: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त

0: फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8 मीटर
1: अर्थात 1251 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
0: FM बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती।
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही

0: सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक गौरीशंकर घाडे आहेत.
1: शेती आणि संलग्न क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महत्वाचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. 2 दिवसांच्या चर्चेनंतर पुरवणी मागण्यांना मंजुरी. बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतरच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजातली ठळक वैशिष्ट्यं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पुरवणी मागण्यांसह महत्वाची विधेयकं आणि नियमित कामकाज पार पडलं. विधानसभेत 2 दिवसांच्या चर्चेनंतर सन 2026-27 या वर्षातलं तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. या आठवड्याच्या कामकाजात सभागृहानं महत्वाची विधेयकं संमत केली. यात शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि अनुषंगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शेतकरी दर्जा देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. शेती आणि प्रक्रिया उद्योगात राबणाऱ्या महिलांना या विधेयकामुळे शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणं शक्य होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या या विधेयकाला सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनी पाठिंबा दिला तर या विधेयकाचा गैरफायदा घेतला जाईल असा इशारा देतानाच शेतकरी प्रमाणपत्रानं महिलांच्या आयुष्यात काय बदल होणार असा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित केला. शेतीसह पशुपालन मत्स्यपालन कुक्कुटपालन तसंच इतर शेती संलग्न व्यवसायातल्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार असून महिलेच्या नावावर सातबारा नसला तरी त्यांना शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. शेतजमीन महिलांच्या नावावर करणं हा विधेयकाचा उद्देश नसून शेतकरी म्हणून महिलांना स्वतःची ओळख मिळावी हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. यासोबतच ठेवीदारांच्या व्याख्येत डिजिटल आणि क्रिप्टोचाही समावेश करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधल्या हितसंबंधांचं संरक्षण अधिनियम अर्थात MPID सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत करण्यात आलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे विधेयक मांडलं. या सुधारणांमुळे क्रिप्टो डिजिटल करन्सीसह ब्लॉकचेन आधारित डिजिटल गुंतवणुकीतली फसवणूक टाळण्यास मदत होणार असल्याचं राज्यमंत्री कदम यांनी यावेळी सांगितलं. MPID अंतर्गत विशेष न्यायालयातील जप्ती प्रकरणात केवळ 3 वेळा तहकुबी आणि अपिलासाठी दायित्वाच्या 50% रक्कम अनामत म्हणून जमा करण्याची सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आपलं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयकही सभागृहानं संमत केलं. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचं आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतला गेल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. तर डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरच्या चर्चेदरम्यान दिली. तर राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून या

0: अधिकाऱ्यांच्या पडताळणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही मंत्री भुसे यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबत प्रश्न मांडला होता. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला होता. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्या समाजघटकांना पुढे आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उचित उपाययोजना करायच्या आहेत त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असून शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी विहीर गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाची रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्यातील मत्स्य साठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची घोषणा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी निवेदनाद्वारे दिली. कामकाजादरम्यान मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा या आठवड्यातील कामकाजात अनेक वेळा चर्चेत आला. विशेषतः शुक्रवारी सकाळच्या विशेष सत्रातील बैठकीतील चर्चेवेळी संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावरील महत्वाच्या चर्चेला सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल सत्ताधारी भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेतला. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसं चालणार असा प्रश्न करत सदस्यांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं.
1: आताच आपण ऐकलत साप्ताहिक विधानसभेतील कामकाजाचे समालोचन. लेखक होते गौरी शंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मंत्री उदय सामंत यांची माहिती. विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची निवड. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांमधूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. या होत्या विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्यातील ठळक घडामोडी. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दाखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपरफुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा अर्थात मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत मकोका कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून टीईटी आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732,39,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं

0: मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामं संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांची चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352.57 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांची निवड 1 जुलै रोजी घोषित करण्यात आली. सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. तर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे संयमानं आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील. सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य जनता कष्टकरी कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही राज्यमंत्री भोयर यांनी नमूद केलं. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री शहरे योगेश कदम यांनी दिलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावे हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी अर्थात पिंक ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता.
1: आताच आपण ऐकलं विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे होते. साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन आपण आताच ऐकलं. या कार्यक्रमाचे वाचक होते संदेश नाईक.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: श्रोते हो माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज शनिवार दिनांक 4 जुलै 2026.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
0: श्रोते हो माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आज आपण ऐकूया पशुपालन शेती एक संकल्पना याविषयी डॉक्टर व्यंकटराव घोरपडे यांचा संवाद.
2: नमस्कार साहेब.
3: नमस्कार. नमस्कार नानासाहेब.
2: डॉक्टर साहेब थोडा वेळ आहे ना?
3: हो आहे ना.
2: खास गप्पा मारायच्याच होत्या म्हणून आलोय.
3: बर बर बर नानासाहेब तसा वेळ आहे आणि तुम्ही पशुसंवर्धन आणि जनावरांच्याशिवाय वेगळ्या गप्पा मारणार नाही तेव्हा
2: काय आहे. परवा दिवशी आमचे बाळासाहेब
3: बर
2: तुमच्याकडे आलो होतो म्हणा.
3: होय होय.
2: आणि काय तुम्ही पशुपालनाच्या शेतीवर काहीतरी सांगितलं असं सांगत होत.
3: बर बर.
2: आणि खूप अगदी आनंदानं उल्हासानं त्यांचं ते बोलणं चाललेलं मी बघितलं.
3: बर.
2: आणि म्हटलं आता हे काय आहे ते आपण स्वतःच जाऊ तुमच्याकडं आणि विचारावं.
3: बर.
2: म्हणूनच आलो या तुमच्याकडं. आणि ही नवीन संकल्पना तरी काय आहे?
3: काय नाही नानासाहेब. काय झालं परवा दवाखान्यात तुमच्या बाळासाहेब मित्रांच्याबरोबर आला होता. ते सगळे गप्पा मारत बसले होते. पाऊस कमी पडतोय, कोरडवाहू शेती, शेतीमालाचा दर, त्यातला चढ उतार, यांत्रिक शेती आणि सगळं कसं जगायचं यावर ते गप्पा मारत होते. मी शांत ऐकत होतो. मला ते त्यांचं खरं होत होते पण काय त्यातनं माल काढायला पाहिजे मग म्हणून त्यांना सहज पशुपालन शेतीची संकल्पना सांगितली. आवती त्याला खूप आवडली असणार त्यामुळे तेच तुम्हाला ते सांगत असणार आहे.
2: मला बी तसंच वाटतंय. मला बी सांगा की ती म्हणजे खूप आवडली होती त्याला.
3: बर बर बर बर. नानासाहेब काय आपण कोरडवाहू शेती करणारी शेतकरी मंडळी आपलं सगळं पावसावरचं गणित पडला तर ठीक नाही तर मग दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचं. 2-4 एकर शेतीचा काय फायदा नाही बघा. मग 4-2 जनावरं पाळायची, कोंबड्या पाळायच्या, शेळ्या पाळायच्या आणि कसं तरी जगायचं आणि आला दिवस ढकलायचं.
2: अहो साहेब आता हे पोरांच्या शाळा मागायचा मेळ हे समज घालता घालता बघा जीव कसा मिठा कटोली येतोय.
3: अगदी अगदी. म्हणूनच नानासाहेब आपला जो जत कवठे मंकाळ खानापूर आटपाडी जवळचा जो सांगोला मान खटाव जे दहिवडी हे जे सगळे तालुके आहेत हे सगळे कोरडवाहू भागात येतात. आता यातल्या लहान शेतकऱ्यांनी शेतात बारमाही आणि भूवार्षिक वैरण पिकाचं नियोजन करून विकसित तंत्राचा वापर आणि विविध शासकीय योजनांच्या सहाय्यानं आपण जर पशुपालन शेतीचा प्रकल्प राबवला तर नक्कीच त्यांचं जीवनमान बदलायला वेळ लागणार नाही आणि त्याचा फायदा होईल अशी एक साधारण संकल्पना आहे.
2: साहेब आता मी काय म्हणतो का मला अगदी इस्तारण सांगा.
3: अगदी अगदी. आता हे पाहा नाना साहेब आपण 1 हेक्टर शेती म्हणजे किती
2: 100 गोंठे
3: 100 गोंठे शेती डोळ्यासमोर ठेवायची आणि आता त्याच्या भोवती आपण चर्चा करूया.
2: बर.
3: साधारण 100 गोंठे शेतकरी असणारा शेतकरी पशुपालक काय करतो म्हणजे कोरडवाहू शेती करणारा शेतकरी काय करतो?
2: आता काय करणार हो काय पावसाळी किंवा खरीप हंगामात जे काही 1-2 पीक घेईल
3: बरोबर
2: तेवढी घेणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1-2 जनावर पाळून काय अगदी मोठा बागायत दाराकडे कामाला जाऊन काहीतरी उदरनिर्वाह चालवणार आणि काय करणार.
3: बरोबर आहे नानासाहेब हेच आपल्याला टाळायचं आहे.
2: बर.
3: दुसरीकडे कामाला न जाता आपणच आपल्या शेतात राबायचं आणि सन्मानाने जगायचं.
2: म्हणजे साहेब
3: हा हे पण नानासाहेब पशुपालनामध्ये जवळजवळ 65-70% खर्च हा वैरण आणि पशुखाद्यावर

0: होत असतोय. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर बहुवार्षिक वैरण लागवड करून व इतर तंत्रज्ञानाचा वापर करून चांगलं उत्पन्न आपल्याला नक्कीच घेता येईल
1: हे ध्यानात येत. पण आता काय इतर तंत्रज्ञान काहीतरी म्हणलं असं.
0: इतर तंत्रज्ञान म्हणजे काय? अझोला युनिट, मूरघास तयार करायचं,
1: बर,
0: वैरणीवर युरिया प्रक्रिया करायची,
1: बर,
0: मुक्त संचार गोटा करायचा, अर्ध ठाणबंद शेळी पालन करायचं, त्याचबरोबर कोंबडी पालन, बायोगॅस, वीर, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या 100 गुंठ्यामध्ये करून टाकायच्या.
1: म्हणजे असतं काहीतरी मोठं प्लॅनिंग आहे म्हणा की.
0: हो हो हो.
1: मग आता मी काय म्हणतो का एकेका गोष्टीवर अगदी विस्ताराने सांगा बघा.
0: बघा नानासाहेब, आता 100 गुंठे आपल्याकडे क्षेत्र आहे, त्याच्या पहिल्यांदा आपण काय करूया, वाटणी करूया.
1: बर,
0: म्हणजे काय त्याचा वापर कसा आणि कशासाठी करायचा हे सांगतो तुम्हाला.
1: सांगायची सांगा.
0: आता हे बघा, 100 गुंठ्यामध्ये आपण पशुपालकाचं निवास म्हणजे आपलं घर जे आहे शेतकऱ्याचं ते 2 गुंठ्यामध्ये बांधायचं.
1: बर,
0: त्याला लागून परसबाग 1.5 गुंठ्याची ठेवायची.
1: बर,
0: त्यानंतर 35 गुंठ्यामध्ये यशवंत, जयवंत आणि डीएचएन सारखी जी गवत आहेत बहुवार्षिक ती लावायची. नंतरच्या 50 गुंठ्यामध्ये ज्वारी, मकाची लागवड करायची. 1 गुंठ्यामध्ये विहीर बांधायची, 1 गुंठ्यामध्ये अजोळा बांधायचा आणि परत सायलेज आणि मूर घासासाठी 1 गुंठा राखीव ठेवायचा आणि 1/2 गुंठ्यामध्ये बायोगॅस, 4 गुंठ्यामध्ये मुक्त संचार गोटा बांधायचा. तसंच 1 गुंठ्यामध्ये परत अंशतः ठाणबंद शेळी पालन करायचं. कुक्कुटपालनासाठी परत 3 गुंठे राखीव ठेवायचं. असं मिळून एकूण 100 गुंठ्यामध्ये आपण ह्या सगळ्या योजना, सगळे युनिट उभा करायचे.
1: म्हणजे साहेब आख तुमचं खातच यामध्ये येते म्हणा.
0: हो नानासाहेब, यालाच तर आपण पशुपालन शेती म्हणायची.
1: नाही गोरपडे साहेब, आता सगळं विस्तारानं सांगा काय आहे. आता मला बी जरा त्यामध्ये इंटरेस्ट वाटायला लागला आहे, तेव्हा आता सगळं सविस्ताराने सांगा बघू.
0: सांगतो नानासाहेब, हे बघा, यामध्ये मेजर पार्ट म्हणजे मुख्य भाग आहे चारा उत्पादनाचा, ज्याच्यामुळे आपला उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढणार आहे.
1: आता साहेब, एकूण 100 गुंठ्यापैकी बरं का,
0: बरोबर,
1: आपल्या जवळजवळ आता 80 गुंठे या कारणासाठी मी वापरतोय.
0: होय बरोबर.
1: मग
0: 100 गुंठ्यापैकी 80 गुंठे म्हणजे 1 50 गुंठ्याचा प्लॉट, 1 35 गुंठ्याचा प्लॉट आणि 1 1 गुंठ्याचा प्लॉट, म्हणजे अशा पद्धतीने 80 गुंठे आपण वैरणीसाठी वापरणार आहे नानासाहेब.
1: बर,
0: त्यापैकी बघा 50 गुंठ्यामध्ये काय करायचं, मका आणि ज्वारी करायची. 35 गुंठ्यामध्ये बहुवार्षिक गवत म्हणजे यशवंत, जयवंत, डीएचएन हे सारखी लावायची आणि 1 गुंठ्यामध्ये अजोळा तयार करायचा.
1: बर,
0: म्हणजे काय करायचं, पावसाळ्यामध्ये 50 गुंठ्यात काय करायचं, जून ते सप्टेंबरच्या दरम्यान मका लावायचा आणि एकदा मका लावला पावसाळ्यात तर तो साधारण 25 मेट्रिक टन उत्पादन मिळते. काय करायचं, हे 25 मेट्रिक टन सगळं एकाच वेळी फ्लॉवरिंग स्टेजला आल्यानंतर कापायचं आणि त्याचा मूरघास तयार करायचा.
1: बर,
0: आणि त्याचा वापर काय करायचा, आपण उन्हाळ्यात करायचा आणि उन्हाळ्यात त्याची हिरवी वैरण म्हणून आपण वापरायची. त्यानंतर त्याच 50 गुंठ्यात मक्याची कापणी झाल्यानंतर सप्टेंबर मार्चच्या दरम्यान परत ज्वारी कडवळ करायची आणि त्याच्यामधली ज्वारी आपण वापरायची आणि वाळलेला चारा कडवा म्हणून ठेवायचा. तो एक आपल्याला साधारण 7 टन आपल्याला मिळतोय.
1: नाही साहेब, चांगलं गणित सांगताय सर बघा. पण त्या 35 गुंठ्याचं काय करायचं?
0: त्या 35 गुंठ्यात आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, पावसाळ्यातच यशवंत, जयवत आणि डीएचएन 6 ह्यासारख्या बहुवार्षिक गवताचे प्रकार लावायचे, म्हणजे त्याच्या कापण्या घेता येतात आपल्याला वर्षभर. अशा प्रमाणे जर ते जर लावून घेतले त्या 35 गुंठ्यात तर साधारण 65 मेट्रिक टन एवढा हिरवा चारा आपल्या वर्षभरात मिळतोय.
1: होय की, म्हणजे असं गणित आहे म्हणायचं. पण मागाशी तुम्ही बोलताना काय म्हणलं असा का 1 गुंठा ते आजोळा ठेवायचा. आता हे आजोळा म्हणजे काय,
0: ते काय कळलं नाही. नानासाहेब, आजोला ही शेवाळ वर्गीय वैरणीचाच प्रकार आहे. ज्यादा प्रोटीन त्याच्यामध्ये असते.
1: बर,
0: त्यामुळे ते काय करायचं, 1 गुंठ्यामध्ये त्याला टँक बांधायचे आणि टँक बांधून त्याच्यामध्ये आजोलाचं उत्पादन घ्यायचं. ते जर आपण घेतलं तर वर्षभर साधारण 5 ते 6 टन आपल्याला आजोला मिळतोय आणि तो दररोज जर आपल्याला प्रति जनावर 1 किलो 1.5 किलो जर घालायला लागलो तर त्याचा चांगला परिणाम दिसतो आणि ते चांगलं खाद्य म्हणून सुद्धा आपल्याला वापरता येत.
1: साहेब, इकून ही वाळलेला आणि ओला चारा हे साधारण बघा, आता माझ्या हिशोबाप्रमाणे साधारण 102 टनापर्यंत निघतोय.
0: अगदी बरोबर, तुम्ही सगळा बरोबर हिशोब सांगितला नाना साहेब. आता काय ह्या सगळ्या, आता वैरणीचं एवढे 102 टन

0: आपल्याला ही वैरण निर्माण होती त्याच्यावर आता आपण जनावर कुठली ठेवायची बघूया.
1: सांगा की
0: मगाशी मी सांगितले तुम्हाला की चार गोठ्यामध्ये आपण काय करायचं, मुक्त संचार गोठा
1: ठेवायचं.
0: आता त्या गोठ्यात जनावर किती ठेवायची, फक्त 8 जनावर ठेवायची, ती पण जर्शी.
1: बर,
0: याचं कारण आपण कोरडवाहू भागामध्ये आहोत. कोरडवाहू भागामध्ये शासनाच्या ज्या ब्रीडिंग पॉलिसी आहे त्याप्रमाणे जर्सी जनावर योग्य असतात, म्हणून आपण 8 जनावर जर्सी ठेवायची. त्यातल्या प्रत्येक जनावरांना आपण वर्षभर वर जो आपण मगाशी उत्पादन केलेला चारा आहे त्या चाऱ्यापैकी प्रति जनावराला 25 किलो हिरवी वैरण, 6 किलो वाळलेली वैरण आणि पूरक म्हणून आजोला 2 किलो जर देता येतोय आणि चांगलं उत्पादन घेता येते.
1: साहेब हे समजतं खरं आहे, पण आता हे वैरणीची सोय झाली हो.
0: बरोबर,
1: पण पशुखाद्याचं काय करायचं?
0: अगदी बरोबर आहे. प्रति जनावर 8 पैकी, म्हणजे आता कसं आहे, एकूण आपण 8 जनावर ठेवतोय, त्यापैकी 5 गायी नेहमी दुधात राहायला पाहिजेत असं आपलं नियोजन पाहिजे.
1: बर,
0: आणि ह्या सगळ्या जनावराला 4 किलो प्रमाण साधारण 7,300 किलो खाद्य आपल्याला वर्षाला लागेल. ते आपल्याला काय करायला पाहिजे नाना साहेब, विकत घ्यायला पाहिजे.
1: होय की, म्हणजे माझ्या हिशोबाप्रमाणे बघा साहेब, साधारण 16 रुपये प्रति किलो.
0: बरोबर,
1: या प्रमाणे जर हिशोब धरला तरी 1,16,800 रुपये पर्यंत खर्च येईल असंच नव्हतं का?
0: अगदी बरोबर आहे. पशुखाद्यावरचा तो खर्च झाला. आता नानासाहेब काय, चारा लागवडीचा खर्च, वाळलेला चारा हा साधारण 8,000 किलो विकत घ्यावा लागेल.
1: बर,
0: म्हणजे काय, चारा लागवडीचा खर्च, वाळलेला चारा जो आपण 8,000 किलो आपल्याला लागणार आहे तो काही वेळा विकत घ्यावा लागेल. त्यानंतर त्याचा पशुखाद्याचा खर्च, औषधोपचाराचा खर्च, असा सगळा मिळून आपल्याला साधारण 1,70,700 रुपये खर्च अपेक्षित आहे.
1: आता ही आकडेवारी लय दांडगी होती, पण साहेब आता उत्पादनाचं काय करायचं?
0: हा, हे बघा नानासाहेब, आपण 8 गायी पाळतोय जर्शी, त्यापैकी 5 गायी वर्षभर आपल्याला दूध देणार आहेत असं आपण त्याचं नियोजन करतोय. म्हणजे रोज सरासरी 5 गायीपासून 50 लिटर दूध उत्पादन जर आपण घेतलं आणि त्याचा दर सरासरी 22 रुपये जर आपण धरला तर वर्षभरामध्ये 18,220 लिटर दुधाचं उत्पादन मिळणार आहे. आणि 22 रुपये प्रमाणे जर हिशोब केला तर आपल्याला 4,01,500 रुपये त्या दुधाच्या उत्पादनात मिळतील.
1: म्हणजे आपला उत्पादन खर्च वजा जाता निव्वळ नफा जर विचारात घेतला तर 2,30,800 रुपये पर्यंत आपल्याला मिळणार.
0: अगदी, दूध व्यवसायातून एवढे पैसे आपल्याला मिळायला
1: पाहिजेत. तर मग आता हे दुग्ध व्यवसायातून मिळालं, पण मगाशी शेळी पालनाचं पण तुम्ही डोसक्यात घातलं समाजा, मग आता शेळी पालनाचं काय करायचं?
0: आता काय, शेळी पालनासाठी आपण क्षेत्र राखीव ठेवलेलं आहे, त्यामध्ये काय करायचं, 10 शेळ्या आणि 1 बोकड अशी फक्त 11 जनावरच पाळायची, म्हणजे शेळ्या पाळायच्या. आणि त्या शेळ्याच्या पशुखाद्याचा आणि वैरणीचा खर्च साधारण वर्षाला 10,840 पर्यंत येईल. म्हणजे काय, प्रत्येक शेळीला रोज 150 ग्रॅम पशुखाद्य द्यायचं आणि मगाशी जे आपण सांगितलं वैरण निर्मिती आपण केलेली आहे ती वैरण त्याला घालायची आणि औषध ठाण्यामध्ये म्हणजे थोडस बाहेर हिंडवून आणायचं आणि इतर औषधोपचार असा जर सगळा बघितलं तर साधारण 11,840 रुपये आपल्याला शेळ्यांच्यावर खर्च होईल.
1: आता यत्न उत्पादनाचं काय?
0: हा, साधारण हे बघा नानासाहेब, वर्षाला 20 करडाची आपण त्यातनं विक्री जर केली, प्रति शेळी 2 त्यातली मरतूक वगैरे धरली आणि 20 करड जर आपल्याला विक्रीसाठी मिळाली तर प्रत्येक करडामाग 3,000 रुपये प्रमाणे जर पैसे मिळाले तर त्याचंच उत्पन्न आपल्याला 60,000 रुपये मिळतील.
1: म्हणजे साहेब खर्च वजा जाता साधारण बघा यातनं 48,000 रुपये उत्पादन मिळेल असं काय वाटतंय?
0: अगदी बरोबर आहे नाना साहेब. आता आपण काय करूया, आता शेळी पालन पाहिलं, दुग्ध व्यवसायासाठी गायीचं पाहिलं, त्यानंतर आता कुक्कुट पालनाकडे वळूया. कारण आपण 3 गुंठ्यामध्ये देशी मांसल कुक्कुट पालन करणार आहोत. शासनाकडे जे देशी कोंबड्यांची पिल्ली मिळतात ती आणून आपण वाढवणार आहोत. त्याच्यामध्ये वर्ष बाजारात साधारण त्याच्या 4 बॅचेस आपण काढायच्या.
1: बर,
0: आणि 1 बॅच 1,000 पक्ष्याची ठेवायची.
1: आता याचा खर्चच काय?
0: हा, आता पक्ष्याची किंमत, खाद्यावरचा खर्च, जोपासण्याचा खर्च म्हणजे वीज पाणी, त्याला लागणारं तूस, त्याची भांडी आणि आकस्मिक खर्च जर धरला तर साधारणपणे 1,000 पक्ष्यासाठी 1,23,000 रुपये एवढा येईल.
1: पण हे झालं खर्चाच, पण घोरपडे साहेब आता या उत्पादनाचं काय करायचं?
0: आता हे बघा नाना साहेब, उत्पादनाचं म्हणाल

0: साधारण 1.5 किलो वजनाचा पक्षी विक्रीसाठी आपण तयार ठेवायचा,
1: बर,
0: त्याची विक्री करायची. पशुखाद्याची मोकळी बागदान आपल्याला काय मिळतील ती सुद्धा विकायची. ही सगळं विकल्यानंतर साधारण आपल्याला 110 रुपये किलो प्रमाणे जर गेलं तर 1,65,570 रुपये हे कोंबडी पालनात उत्पन्न मिळेल. एकूण 4 बॅच पैकी आहे राणा साहेब.
1: म्हणजे साहेब माझ्या हिशेबाप्रमाणे मी म्हणतोय का एकूण खर्च वजा जाता प्रति बॅच साधारण 42,570 रुपये आपल्याला मिळतील.
0: अगदी अगदी अगदी बरोबर.
1: आणि 4 बॅचच्या हिशोबाने जर आपण हे केलं
0: बरोबर
1: तर साधारण 1,70,280 रुपये पर्यंत मिळायला काय हरकत नाही.
0: अगदी बरोबर आहे, तुमचं गणित खूप छान आहे. अगदी बरोबर आहे.
1: हे बघा साहेब, आता मी हे सगळं लिहून घेतलंय.
0: बरोबर.
1: म्हणजे दुग्ध व्यवसायातून खर्च वजा जाता साधारण 2.5 लाखापर्यंत उत्पादन मिळतंय.
0: बरोबर. म्हणजे 2,30,000
1: येते. त्यानंतर शेळी पालनात म्हणायचं झालं तर 48,160 रुपयापर्यंत आलं.
0: अगदी बरोबर.
1: आणि हे देशी मांसल कोंबड्या जे आपण आता हे करणार त्याच्यापासून साधारण 1,70,280.
0: बरोबर.
1: म्हणजे एकूण याचा जर हिशेब काढला तर साधारण बघा 4.5 लाख रुपये आपल्याला मिळतात.
0: अगदी अगदी बरोबर आहे नानासाहेब. हा आता उत्पन्नाचा आकडा 4.5 लाखाचा बघितला तर त्याच्याबरोबर काय करायचं, आपण हे सगळं करत असताना काही राज्यस्तरीय केंद्रस्तरीय योजना आहेत त्या योजनेपासून आपण वैरण विकास योजना, कामधेनू दत्तक ग्राम योजना, शासनाच्या पशुसंवर्धन खात्याच्या गायी वाटपाच्या शेळी वाटपाच्या ज्या योजना आहेत नाबार्ड मार्फत, मनरेगा मार्फत, शासनाच्या खात्यामार्फत, डीपीसी मार्फत, ह्यातून काही मिळालं तर आपल्याला सुरुवातीचा जो खर्च आहे तो सुद्धा काही प्रमाणात कमी करता येतो.
1: साहेब या अगदी समजून भारी दिसतंय मला.
0: नाना साहेब हे सगळं बघून आकडेमोड करून तुम्हाला खूप आनंद झालेला दिसतो.
1: तुम्ही समज सांगताय सांगा की काय सूचना झाले आता करावंच लागावं असं वाटायला लागलं.
0: नाना साहेब आता बघा ह्याच्या बरोबर हे सुद्धा ऐका. आता
1: सांग
0: या ठिकाणी आपण निव्वळ चारा पीक घेऊन उत्पादन खर्च कमी केलाय. दुसरा मुद्दा, दूध अंडी मटण याची बाजारपेठ स्थिर आहे बघा आणि हक्काची आहे. याचे दर काही कधी कमी होत नाहीत, वाढतच चाललेत. आणि दुसरं, पारंपरिक आपण जे पशुपालन करतोय त्याला थोडस आधुनिकतेची जोड या ठिकाणी आपण देतोय.
1: गोरपडे साहेब, म्हणजे 100 गुंठे कोरडवाऊ शेतीतून मिळणार उत्पन्नापेक्षा हे जर उत्पन्न विचारात घेतलं तर हे केव्हाही तुमची पशुपालन शेती ऐकणार नाही.
0: अगदी नाना साहेब, मी काय म्हणतोय कोरडवाऊ भागातील पशुपालकाची जिद्द, कौशल्य आणि चिकाटी मी फार पाहिलेली आहे. त्यांची इच्छा, कष्ट करण्याची तयारी ही सुद्धा मी जवळून बघितलंय. त्यामुळे काय ही संकल्पना मी त्यांच्या समोर मांडतोय. नानासाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, आता सांगितल्याप्रमाणे सगळं घडेलच असं नाही बरं का. कारण कसं आहे, जीवशास्त्र आहे. जीवशास्त्रामध्ये 5+5 कधी 10 होत नाही. कधी त्याचं 5 होतंय, कधी 7 होतंय, कधी 10-15 देखील होतंय. त्यामुळे कोरडवाऊ शेतीत निव्वळ निसर्गावर अवलंबून न राहता हा पर्याय निवडला तर कधी फायदा होणारच नानासाहेब.
1: होय की अहो, दुसऱ्याच्या राबायला जाण्यापेक्षा
0: बरोबर
1: ही केव्हाही चांगलीच आहे ना का.
0: बरोबर.
1: ही कल्पना लई चांगली आहे बघा तुमची.
0: बरोबर
1: साहेब. आता एवढंच नाही तर
0: नदीकाठी
1: सुद्धा मी जमिनीचे नापीक जे काही प्रमाण वाढायला लागलंय ना बघा.
0: बरोबर.
1: तिथं शेती उत्पादनाचं दराचं बी काय आता खरं नाही. तुम्ही बघताय सर की समजा त्यानुसार आता एक कोरडवाऊ शेती आणि बागाई शेती देखील करायला काय हरकत नाही. उलट पाण्यामुळं खर्चात बचतच होईल.
0: अगदी बरोबर आहे नाना साहेब, तुम्हाला हे चांगलं पटलंय. म्हणजे नुसतंच कोरडवाऊ शेतीमध्ये हा प्रयोग करायला पाहिजे अशातला भाग नाहीये. बागायत भागामध्ये सुद्धा जमिनीचं नापिकीकरण जर आपल्याला थांबवायचं असेल तर त्या भागामध्ये सुद्धा सुशिक्षित बेरोजगारांनी जर हा व्यवसाय केला तर निश्चितपणे चांगलं उत्पन्न मिळायला काहीच हरकत नाही.
1: नाही साहेब, आता तुम्ही कसं हे अगदी चांगल्या पद्धतीने सांगितलं असा त्यामुळे माझ्या डोसक्यात एकदम फिट बसले बघा. आता तुम्ही ही कल्पना घुसवलीच डोक्यात, त्यानुसार मी आता कामाला लागतो. आता लई येळ झाला या, घरी धारावी काढायची आहे ती. मंडळ वाट बघत असतील. येऊ का मग आता? राम राम.
0: या या नानासाहेब, राम राम. या
2: पशुपालन शेती एक संकल्पना याविषयी डॉक्टर व्यंकटराव घोरपडे यांचा संवाद आपण ऐकलात. सहभाग होता महेश इनामदार यांचा. श्रोते हो, आता ऐकूया

0: भाजीपाला पिकासाठी मार्गदर्शक तत्व याविषयीची संकलित माहिती, वाचक स्वर महेश इनामदार।
1: नमस्कार मंडळी। मंडळी, आपल्या देशात भाजीपाल्याचं विशेष असं महत्व आहे। भाजीपाला हा आपल्या जेवणातील चवीसाठी उपयोगात आणण्याचा पदार्थ नसून आरोग्यवर्धक अन्न घटक म्हणून भाजीपाल्याचं महत्व आहे। आपल्या देशात 50 पेक्षा अधिक प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली जाते। याशिवाय काही वनस्पती आणि तणांचाही भाजी म्हणून उपयोग केला जातो। वाढती लोकसंख्या आणि भाजीपाल्याचं आहारातील महत्व याचा जर विचार केला मंडळी, तर भाजीपाला उत्पादनात वाढ होणं हे अपेक्षित आहे। त्यासाठी किरकोळ भाजीपाल्याच्या लागवडीऐवजी व्यापारी तत्वावर भाजीपाल्याची लागवड करणं ही आज काळाची गरज आहे। अशा व्यापारी तत्वावर आपण भाजीपाल्याची लागवड यशस्वीरित्या आणि किफायतशीर पद्धतीने केली तर निश्चितच आपल्याला त्यापासून फायदा मिळू शकेल। याच दृष्टीतून आज आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मंडळी, कोणताही उद्योग करायचं म्हटलं की त्यासाठी उत्पादकाच्या अंगी काही गुणांची आवश्यकता असते। यामध्ये पहिली असते ते म्हणजे इच्छाशक्ती, दुसरी अभ्यासवृत्ती, तांत्रिक दृष्टिकोन, निर्णायक वृत्ती, वेळेचं महत्व, तसंच पायखत कौशल्य। या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात करून त्याप्रमाणे जर भाजीपाल्याची लागवड केली तर निश्चितच यापासून आपल्याला फायदा मिळू शकेल। मंडळी, भाजीपाल्याची लागवड करताना भाजीपाला उत्पादन करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे। त्यासाठी कष्ट करण्याची तयारी आवश्यक आहे। विविध प्रकारची कृषी विद्यापीठं, संशोधन केंद्र, प्रगतशील भाजीपाला उत्पादक शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, बाजारपेठा यांना भेटी देऊन त्यांच्या अनुभवाचा आणि तंत्रज्ञानाचा आपण आपल्या शेतामध्ये वापर करणं हे आवश्यक असतं। त्यालाच आपण शेतकऱ्याची अभ्यासवृत्ती असं म्हणतो। कृषीतज्ञांच्या सल्ल्याने रोग कीड यांचं नियंत्रण करणं, तसंच खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन करणं या देखील गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। तांत्रिक दृष्टिकोनाच्या बाबतीत सांगायचं तर मंडळी, वर्तमानपत्रातील शेतीविषयक लेख, मासिके, व्याख्यानं, कृषी मेळावे, रेडिओ आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहणं, त्यांचा अभ्यास करण्याची वृत्ती ही आपल्या प्रत्येकात असली पाहिजे। तरच आपल्याला योग्य तो मार्ग आपण मिळवू शकू। त्याचप्रमाणे मंडळी, दररोजच्या बाजारपेठेतील आपल्याला मिळालेल्या भावांचा अभ्यास करून आपण कुठे चुकतो याची शहानिशा केली पाहिजे। त्यानुसार बाजारपेठा बदलल्या पाहिजेत। त्यासाठी व्यापाऱ्यांशी सतत संपर्कात राहिले पाहिजे। हल्लीच्या युगाचा विचार केला तर आपल्याकडे विविध प्रकारची माध्यमं, अगदी सांगायचं तर भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल वगैरे गोष्टी आपल्याकडे सहजपणाने उपलब्ध आहेत। त्यांचा वापर जर आपण अशा कार्यासाठी केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा मिळायला मदत होईल। मंडळी, वेळेचं महत्व हे कोणत्याही यशस्वी उद्योजकाचं महत्वाचं गुण आहे। वेळ हा भाजीपाला उत्पादनातील परवडीचा शब्द आहे असं म्हटलं तरी हरकत नाही। आजची भेंडी ही उद्या तोडून चालत नाही, ती रोजच तोडली गेली पाहिजे। म्हणजेच भाजीपाला उत्पादनात सर्व कामे ही वेळच्या वेळी होणं हे गरजेचं असतं। थोडासा उशीर झाला किंवा चूक भूल झाली तर त्याचा फटका हा आपल्यासारख्या शेतकऱ्यांना बसू शकतो। त्यामुळं वेळेकडे लक्ष देणं हे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी आहे। मंडळी, आपण ज्यावेळी भाजीपाल्याची लागवड करतो त्यावेळी आपल्याला गरज असते ती मजुरांची। मजुरांकडून गोड बोलून काम करून घेण्याची क्षमता आपल्या अंगी असली पाहिजे। या सगळ्या गोष्टी जर आपल्याला अंगीकृत करता आल्या तरच आपण भाजीपाला व्यवसायामध्ये यशस्वी उत्पादक होऊ शकतो। मंडळी, भाजीपाला पिकाची लागवड करताना आपल्याला भाजीपाला कोणत्या बाजारपेठेत पाठवायचा आहे, त्या ठिकाणी कोणत्या भाजीची मागणी ही जास्त आहे, त्याचप्रमाणे कोणत्या जातीला जास्त भाव मिळतो, कोणत्या महिन्यात भाव चांगला मिळतो, त्याचं पॅकिंग ग्रेडिंग कोणत्या प्रकारचं लागतं, आपल्याकडे तशा प्रकारचं साहित्य उपलब्ध आहे का, तसंच माल पोहोच करण्याची यंत्रणा आपल्याकडे काय आहे, याचा सखोल विचार करून प्रत्येक भाजीपाला उत्पादकानं आपल्या भाजीपाला लागवडीचं नियोजन केलं पाहिजे। भाजीपाल्याच्या लागवडीसाठी जागेची निवड वाहतुकीची सोय असलेल्या ठिकाणीच करावी। शहराच्या आसपास याची लागवड ही किफायतशीर ठरते, कारण शहरातील मालाची आवक, मागणी, लोकांच्या आवडीनिवडी इत्यादी गोष्टींची आपल्याला चटकन कल्पना येते। त्यानुसार उत्पादन आराखडा तयार करता येतो। भाजीपाल्याच्या पिकांना वर्षभर सतत पाण्याचा पुरवठा करावा लागत असल्यामुळं ज्या ठिकाणी नियमित आणि हमखास पाण्याची सोय आहे अशा ठिकाणीच भाजीपाला लागवडीसाठी आपण क्षेत्र निवडावं। मंडळी, भाजीपाल्याची लागवड करताना लागवड ही सधन पद्धतीने केली जाते आणि जमीन वर्षभर कोणत्या ना कोणत्या पिकाखाली राहते, म्हणून जमीन

उत्तम निचऱ्याची आणि कसदार असावी. हलक्या जमिनीतही आपण सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करून ती भाजीपाल्याच्या लागवडीसाठी योग्य करू शकतो. भाजीपाल्याच्या लागवडीसाठी सकस पोलट्याची किंवा मध्यम काळी भुसभुशीत 1 मीटर खोलीनंतर मुरुम असलेली जमीन तसंच पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन फारच उपयुक्त ठरते. चिकन मातीची किंवा पाणी साचणाऱ्या जमिनी या भाजीपाला लागवडीसाठी निवडू नयेत. लव्हाळा हराळी यासारख्या गवत असलेल्या जमिनी या टाळाव्यात. त्याचप्रमाणे दर 2 वर्षांनी भाजीपाला पिकाव्यतिरिक्त इतर पिकं आपण घेत जावं, म्हणजेच 2 वर्षांनी भाज्यांच्या पिकाखालील जमीन ही बदलणं अपेक्षित आहे. मंडळी, भाजीपाल्याच्या यशस्वी लागवडीसाठी ओलिताची हमखास सोय असणं हे देखील महत्वाचं आहे. पाण्याशिवाय भाजीपाल्याची लागवड जवळजवळ अशक्यच आहे. हमखास पाऊस पडणाऱ्या भागात मिरची, गवार, चवळी, भेंडी, टोमॅटो, वांगी यासारखा भाजीपाला काही ठिकाणी पावसाच्या पाण्यावर घेण्यात येत असला तरी व्यापारी तत्वावर भाजीपाल्याची लागवड करायची झाल्यास पाण्याचा हमखास आणि सतत पुरवठा होणं आवश्यक आहे. कारण भाजीपाल्याची पिके ही लवकर वाढणारी

0: महत्त्वाचं आहे. पाण्याशिवाय भाजीपाल्याची लागवड जवळजवळ अशक्यच आहे. हमखास पाऊस पडणाऱ्या भागात मिरची, गवार, चवळी, भेंडी, टोमॅटो, वांगी यासारखा भाजीपाला काही ठिकाणी पावसाच्या पाण्यावर घेण्यात येत असला तरी व्यापारी तत्वावर भाजीपाल्याची लागवड करायची झाल्यास पाण्याचा हमखास आणि सतत पुरवठा होणं आवश्यक आहे. कारण भाजीपाल्याची पिके ही लवकर वाढणारी, झटकन तयार होणारी असल्यामुळं पाण्याचा थोडा जरी ताण पडला तरी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः फुले येताना आणि फळांच्या वाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडली तर उत्पादनात मोठी घट येते. तसंच पाणी पिकांना योग्य आहे किंवा नाही हे तपासून घेतलं पाहिजे. पाण्यात साधारण 1500 PPM पेक्षा जास्त क्षार असणं हे घातक ठरू शकतं. ठिबक पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ झाल्याचं आपल्याला प्रयोगांती दिसून आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितच पाण्याची बचत त्यामुळे होऊ शकेल. त्याचप्रमाणे उत्पादनाची प्रत देखील चांगली येते आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव हा कमी होतो. पाण्याचं प्रमाण, दोन पाळ्यातील अंतर हे भाजीपाल्याचा प्रकार, जमीन आणि हवामान या गोष्टीवर अवलंबून असावं. पाणी सकाळी किंवा संध्याकाळी दिल्यास ते पिकांना चांगलं लागू पडतं. मंडळी, भाजीपाल्याची लागवड करत असताना भाजीपाल्याचं शुद्ध आणि जातीवंत बी वापरणं हे उत्पादनाच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. कारण भाजीपाल्याच्या एकूण उत्पादन खर्चाच्या मानाने बियांचं प्रमाण आणि किंमत कमी असते. सुधारलेल्या वाणापासून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याकरता त्याचं जातीवंत आणि शुद्ध बी मिळवणं हे जरुरीचं असतं. उत्तम दर्जाचे बी शुद्ध, चांगलं भरलेलं, चांगलं उगवण शक्ती आणि अधिकाधिक टक्के उगवण देणारं, रोग आणि किडमुक्त, तसंच तणांचं बी आणि इतर केळकचरा नसलेलं असं असावं. थोडक्यात सांगायचं तर मंडळी, अशा प्रकारचे हे व्यापारी तत्व जर आपण भाजीपाला दृष्टिकोनातून आत्मसात केली तर निश्चितच आपल्याला भाजीपाला उत्पादनातून चांगलं भरघोस असं उत्पन्न मिळेल आणि त्यापासून आपला फायदा होईल. बरं आहे मंडळी, नमस्कार.
1: श्रोते हो, भाजीपाला पिकासाठी मार्गदर्शक तत्व याविषयीची संकलित माहिती आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा.
2: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40
3: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
4: शेतकरी सर्जनाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड सोन्याचा दिसा जायर, नाच गड सोन्याचा दिसा जायर.
5: श्रोते हो, अशा वेगवेगळ्या गीतांचा आस्वाद आपण घेणार आहोत आवड बहिराजेची या कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम जरूर ऐका, दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात.

बरं तर मंडळी, माझं घर माझं शेत हा कार्यक्रम इथेच समाप्त झाला. श्रोते हो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे.

श्रोतेहो, माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजतायत. एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात ऐकूया येसुदास आणि सुहासिनी यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांचं हे गीत.

0: श्रोते हो, एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमात येसुदास आणि सुहासिनी यांच्या आवाजातील हे गीत आताच आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 8:05 होत आहे. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन.

0: केंद्र सरकारकडून कांद्यांच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय, वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल या अधिवेशनात सादर होणार असल्याचं लोकसभा सभापती ओम बिर्ला म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या दिवसात जगात सर्वत्र इंधन पुरवठ्याचा पेच उद्भवला, परंतु समयोचित निर्णय, प्रभावी मुत्सद्देगिरी आणि देशाच्या साधन संपत्तीचं उचित व्यवस्थापन याच्या जोरावर या संकटातून देशानं वाट काढली असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राजस्थानात बलोत्रा इथं तेल शुद्धीकरण आणि पेट्रो रासायनिक संकुलाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताचे जगात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यानं पूर्वी 25-26 देशांकडून इंधन आयात केलं जात असे, ते आता 40 देशांकडून येऊ लागलं असं ते म्हणाले. देशात इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारनं उपाययोजना केल्या, त्यामुळे एलपीजी सिलेंडरचे दर 900 रुपयेपर्यंत राहिले, अन्यथा ते 2000 प्रति सिलेंडरपर्यंत कडाडले असते असं मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे खतांच्या किमती आटोक्यात राहिल्याचंही ते म्हणाले.
1: फर्टिलायझर के लिए समस्या पैदा हो गई. युक्रेन युद्ध के बाद एक समय एक यूरिया की बोरी की कीमत 3000 रुपये से भी ऊपर पहुंच गई थी. लेकिन हम अपने किसानों को जो दुनिया के बाजार में 3000 की बोरी थी, हम मेरे देश के किसानों को हम सिर्फ 300 रुपये में देते रहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सणंद इथं सीजी सेमी या अत्याधुनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन केलं. हा प्रकल्प भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीमधली पुढची पायरी आहे असं ते यावेळी म्हणाले. सणंद इथला प्रकल्प दरवर्षी 20 कोटी चिप्सचं उत्पादन करायला सज्ज आहे, तसंच उत्पादनाची क्षमता वाढवून ती वर्षाला 500 कोटी चिप्सपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवल्याबद्दल त्यांनी सीजी सेमीचं अभिनंदन केलं. या वर्षाच्या अखेरीस देशात 5 सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यान्वित झालेले असतील अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. सुधारित उडान योजनेचा शुभारंभ हा भारताच्या प्रादेशिक संपर्क सुविधेच्या प्रवासातला एक नवीन अध्याय ठरेल असं मत नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केलं. या योजनेमुळे 100 हून अधिक नवीन विमानतळ आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल. जोधपूर विमानतळावरच्या नवीन टर्मिनल उद्घाटनाच्या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. यासाठी 28,840 कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे. सखोल चाचण्यांनंतर वाहनांसाठी 20% इथेनॉल मिश्रित इंधन वापरात आणलं आहे, त्यामुळे वाहनधारकांनी याविषयी कोणतीही शंका मनात बाळगू नये असं आवाहन पेट्रोलियम तज्ञ आणि वाहन उद्योगानं केलं आहे. यासंदर्भात देशभरात विविध ठिकाणी वार्ताहर परिषद घेऊन नागरिकांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. या इंधनाचा वापर केल्यानं वाहनांच्या मायलेजमध्ये फारसा फरक पडत नाही, तसंच देखभालीचा खर्चही वाढत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. E20 इंधनासाठी तयार करण्यात आलेली वाहनं सुमारे 40,000 ते 60,000 किलोमीटरपर्यंत प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्ष रस्त्यावर चाचणी केल्यानंतर वापरात आणली जातात असं ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक डॉ रेजी माथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांद्याचा खरेदी दर 13% वाढवला आहे. हा दर 1,875 रुपये प्रति क्विंटलवरून 2,125 रुपये प्रति क्विंटल केला आहे. ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं ही माहिती दिली. सुधारित खरेदी दर आजपासून लागू झाला. सरकारच्या किंमत स्थिरीकरण धोरणाअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत कांद्याची खरेदी सध्या सुरू आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या 2025-26 दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार कांद्याचं उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांहून अधिक होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पुरेसा साठा असून कांद्याच्या तुटवड्याची कोणतीही चिन्ह सध्या नाहीत असं मंत्रालयानं सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या

0: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. टीईटी पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे. हे तिघे परीक्षेचा पेपर छापण्यात आलेल्या आग्र्यातल्या छापखान्याचे कर्मचारी आहे. या आरोपींना भिवंडीतल्या न्यायालयानं 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारतात यकृत विकार आणि झपाट्यानं वाढणाऱ्या टाईप 2 मधुमेहाच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृतीवर आधारित राष्ट्रीय मोहीम राबवण्याची गरज अधोरेखित केली. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. हे आजार आता पूर्वीपेक्षा कमी वयात दिसून येत असल्यानं ही केवळ वैद्यकीय समस्या राहिली नसून सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे, असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांच्या मागणीत घट करण्याच्या उद्देशानं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय योजना सुरू केली आहे. अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करणं, क्षमता विकास, उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक एकत्रीकरण यांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध घालणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी सदस्यांची बैठक बोलावली आहे. न्यासाला प्राप्त होत असलेल्या देणग्यांच्या मोजणीचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकानं नोंदवलेल्या निरीक्षणांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. याशिवाय सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉ अनिल मिश्रा यांनी सादर केलेल्या राजीनाम्यांसह राम मंदिराच्या आगामी व्यवस्थापनाशी संबंधित बाबींचाही बैठकीच्या विषय पत्रिकेत समावेश आहे. भारत आणि इस्रायल यांच्यामधला द्विपक्षीय गुंतवणूक करार आजपासून लागू झाला आहे. नवी दिल्लीत गेल्या वर्षी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. हा करार दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध आणखी दृढ करण्याच्या तसंच गुंतवणुकीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल आहे, असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते असलेले आयातुल्ला अली खोमेनी यांच्या अंत्यविधीला आज इराणमध्ये सुरुवात झाली. इराणी जनता हजारोंच्या संख्येनं या अंत्यविधीत सहभागी झाली. भारताचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा तसंच बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आणि इंग्लंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 14 षटकात 3 बाद 138 धावा झाल्या होत्या. या संघात वैभव सूर्यवंशीला स्थान मिळालं आहे. 15 वर्ष आणि 99 दिवसांचा असताना त्याचा भारतीय संघात समावेश झाला. त्यानं सचिन तेंडुलकरचा कमी वयात भारतीय संघात स्थान मिळवण्याचा विक्रम मोडला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान. पश्चिम आशियातल्या संकटाच्या काळात केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे इंधन दरवाढ आटोक्यात राहिल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. केंद्र सरकारकडून कांद्याच्या दरात 2125 रुपये क्विंटल पर्यंत वाढ. आणि इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा भारताचा निर्णय. वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमवारी 239.1 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 8:15 आणि 20 सेकंद झालेत. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत भावधारा. या भावगीतांच्या कार्यक्रमात आज आपण सुरुवातीला ऐकणार आहोत दत्तात्रय डोईफोडे यांच्या स्वरातील हे गीत.

दत्तात्रय डोईफोडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकवित आहोत अवधूत देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत. ऐकूयात योगिता गोडबोले यांच्या स्वरात.

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत हरीश दळवे यांनी गायलेलं हे गीत.

विमल लिमये यांनी गायलेलं केदार पंडित यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत उषा टिळक यांच्या स्वरातील सुहासचंद्र कुलकर्णी यांचं गीत.